सुप्रभात श्रोते हो, नमस्कार. 103.1 MHz या FM लहरींवर आणि न्यूज ऑन IR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहोत आपल्या सर्वात जवळची FM वाहिनी सातारा आकाशवाणी. श्रोते हो, आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 29 वैशाख, शक 1948, दिनांक 19 मे 2026. सकाळची 5:56 झाली आहेत. आमच्या प्रातप प्रसारणात सर्व श्रोत्यांचं सस्नेह स्वागत. प्रसारणाला सुरुवात करूयात मंगलध्वनीनं.

0: प्रतिबद्ध है, लेकिन वो परमाणु धमकी के आगे नहीं झुकेगा और किसी भी दुश्मन की दुस्साहसपूर्ण कार्रवाई का करारा जवाब देने के लिए तैयार है। उन्होंने कहा कि भारत सेमीकंडक्टर क्षेत्र में तेजी से आगे बढ़ रहा है और ये केवल तकनीकी प्रगति ही नहीं बल्कि नए भारत की पहचान भी है। पत्तन पोत परिवहन और जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल ने नई दिल्ली में देश में वाटर मेट्रो सेवाओं की शुरुआत को लेकर समीक्षा बैठक की। श्री सोनोवाल ने कहा कि केंद्र सरकार पहले चरण में गुवाहाटी समेत 18 शहरों में वाटर मेट्रो सेवा शुरू करने की योजना पर काम कर रही है। उन्होंने कहा कि वाटर मेट्रो सेवा पर्यावरण अनुकूल और किफायती सार्वजनिक परिवहन व्यवस्था होगी। न्यायमूर्ति यशवंत वर्मा से संबंधित आरोपों की जांच कर रही न्यायाधीश जांच समिति ने संसद भवन में लोकसभा अध्यक्ष ओम बिरला को अपनी रिपोर्ट सौंप दी है। ये रिपोर्ट न्यायाधीश जांच अधिनियम 1968 के अंतर्गत वैधानिक आवश्यकताओं के अनुसार प्रस्तुत की गई। रिपोर्ट को जल्द ही संसद के दोनों सदनों में पेश किया जाएगा। आईपीएल क्रिकेट में सनराइजर्स हैदराबाद ने चेन्नई सुपर किंग्स को 5 विकेट से हराकर प्ले ऑफ में जगह बना ली है। प्रतियोगिता में आज राजस्थान रॉयल्स का मुकाबला लखनऊ सुपर जायंट से जयपुर में शाम 7:30 बजे से होगा। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: अभी बोलत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून। सकाळचे 6:05 झालीत। ऐकूयात चिंतन हे सदर। याचं लेखन केलंय विद्यागौरी ठुसे यांनी।
2: श्रीराम समर्थ। नमस्कार श्रोते हो। संत जनाबाई या जरी नामदेवजी महाराजांच्या शिष्य असल्या तरी आपल्या गुरूंच्या गुरुविषयी अर्थात आजे गुरु माऊली ज्ञानेश्वर महाराजांविषयी सुद्धा त्यांच्या मनात तितकीच अतीव आदरानी ओथंबलेली भक्ती प्रेम आहे। त्यामुळे माऊलींच्या संदर्भातही त्यांनी काही अभंग रचना केलेली आढळून येते। त्यापैकी हा अभंग पहा। त्या म्हणतात, माये हुनी माय मानी करी जीवाची ओवाळणी, परलोकींचे तारू म्हणे माझा ज्ञानेश्वरू, वित्त गोत चित्त पाहे सत्यवंदी गुरुचे पाय, पतिव्रते जैसा पती जनी म्हणे सांगो किती। जनाबाई म्हणतायत, सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांना मी मातांचीही माता म्हणते, अर्थात माझ्या आईपेक्षाही श्रेष्ठ मानते। त्यांच्या मातृवत वात्सल्यावरून मी माझ्या जीवाची ओवाळणी करते। सज्जन हो, ज्ञानेश्वर महाराज हे व्यवहारिक दृष्ट्या जरी पुरुष देहात असले ना, तरी त्यांच्या मनात सर्वांविषयी वात्सल्य भाव ओतप्रोत भरला आहे। एखादी आई झालेली स्त्री तिच्या संपर्कात येणाऱ्या तिच्या लेकरांप्रमाणे असणाऱ्या मुलांवर आईच्याच मायेनी प्रेम करते, तसं ज्ञानेश्वर महाराज समस्तांवर आईच्याच मायेनी प्रेम करतात। म्हणून ते विश्वाची माऊली होऊन अखिल विश्वाच्या कल्याणासाठी गीतामृत रूपी दूध पाजतात, असे माझे परम सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज हे या भवसागरातून तारून परलोकी सुखरूप नेणारे समर्थ असे तारू किंवा नौका आहेत, असं जनाबाई म्हणतात। त्यांच्या अखंड वात्सल्य वर्षावामुळे माऊली माझं धन गोत्र चित्ताशी विश्रांती असं सारं काही आहेत हे सत्य नित्य जाणवल्यामुळे मी त्यांच्या पायाशी वंदन करते। अशा कल्याणकारी सद्गुरुपदाशी अखंड दृढ निष्ठा ठेवून वागावं, जसं पतिव्रता आपल्या पतीलाच भगवत स्वरूप मानून त्याच्याशी एकनिष्ठ राहते, तसंच शिष्यांनी सद्गुरूशी वागावं। हे सांगताना जनाबाई कळकळीनी म्हणतात की यापेक्षा जास्त मी काय बोलावं, किती सांगावं। सद्गुरूंच्या कृपेचा आठव येऊन जनाबाईंचे शब्द मौनाची भाषा बोलायला लागतात। हा त्यांचा भाव पाहून निष्ठावंत साधकाच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत। अजून एका अभंगात जनाबाई म्हणतात, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, मरोनिया जावे बा तुझ्याची पोटी यावे, ऐसे करी माझा भावा सख्या माझा ज्ञान।

0: देवा, जावे वोवाळूनी जन्मोजन्मी म्हणे जनी। माऊलींची महतीच अशी आहे की प्रत्यक्ष पांडुरंगाचे अवतार असणाऱ्या माऊलींचं नुसतं स्मरण जरी केलं तरी पुण्याच्या अपार राशी गाठीशी जोडल्या जातात। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तया आठविता महापुण्यरासी, नमस्कार माझा तया ज्ञानेश्वरासी। या श्लोकात माऊलींची हीच महती गायली गेली आहे। ज्ञानाचा सागर असलेल्या माऊलींनी केवळ ज्ञानमार्गाचाच नव्हे तर भक्ती मार्गाचाही पुरस्कार केला। भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65, हरिपाठाचे अभंग इत्यादी समग्र साहित्यातून सामान्य जीवाचं अंतिम कल्याण इच्छिणाऱ्या माऊलींना जनाबाई सखा माझा ज्ञानेश्वर असं संबोधन करतात। इथं माझा सखा म्हणजे या जीवाचा खरा हितकर्ता, या अर्थी सखा हा शब्द योजला आहे। जनाबाई म्हणतात की मरून जावं आणि पुन्हा माऊलींच्याच पोटी जन्म व्हावा। त्यांचा माऊलींविषयीचा तीव्र भक्तिभाव आणि जिव्हाळा असल्यामुळं कधी त्या माऊलींना सखा म्हणतात तर कधी पिता तर कधी माता। तर याच अभंगाच्या तृतीय चरणात भावा अर्थात पाठीराखा बंधू म्हणूनही हाक मारतात आणि जन्मोजन्मी माऊलींवरून जीव ओवाळून टाकावा अशी इच्छा व्यक्त करतात। या सगळ्या पाठीमाग माऊलींविषयीचं प्रेम आणि कृतज्ञताच वारंवार व्यक्त होते। खरोखर विश्वात्मक देवाकडं जीवाच्या कल्याणाचं पसायदान मागणाऱ्या माऊलींवरून ओवाळून टाकण्यासाठी सामान्य जीवाकडं दुसरं जीवापेक्षा मूल्यवान आणखी आहे तरी काय। जय जय रामकृष्ण हरी।
1: चिंतन हे सदर आपण ऐकलं आकाशवाणी सातारा केंद्रावरून। याचं लेखन केलं होतं विद्यागौरी ठुसे यांनी। सकाळचे 6:11 होत आहेत। प्रसारित करत आहोत प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा भक्तिमय कार्यक्रम। कार्यक्रमात सुरुवातीला सुमती टिकेकर यांनी गायलेलं मयुरेश्वर स्तोत्र।

श्रोतो, हे होतं सुमती टिकेकर यांनी गायलेलं मयुरेश्वर स्तोत्र. प्रपतवंदना कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेली माधव साखरदांडे यांची भूपाळी. संगीत आहे चंद्रशेखर कामेरकर यांचं.

श्रोत्यो, हे होतं सुधीर फडके यांनी गायलेलं मनोहर कवीश्वर यांचं भक्तिगीत. प्रभात वंदना भक्तिसंगीताचा भक्तिमय कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मास्टर कृष्णराव यांनी गायलेलं एक भक्तिगीत.

श्रोतो, लता मंगेशकर यांनी गायलेली ही हिंदी भक्तिरचना होती संत मीराबाई यांची. प्रभात वंदना कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत समूह स्वरातील देशभक्तीपर रचना.

0: श्रोत्यो, समूहस्वरातील इक्बाल यांच्या देशभक्तीपर गीताबरोबरच प्रभात वंदना हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. श्रोत्यो, आता वेळ आहे आमचं शेतीविषयक सदर कृषीवाणी याची.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी. कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन. सर नमस्कार.
2: नमस्कार
1: सर. आपण कालच्या भागामध्ये खाद्य व्यवस्थापनाविषयी बोललो. खाद्य तर कुक्कुटपालनामध्ये गरजेचं आहेच, पण ते खाद्य योग्य असणं किंवा पौष्टिक असणं महत्वाचं आहे असं तुम्ही कालच्या भागामध्ये बोललात. मग हे जे बदल आहेत उन्हाळ्यानुसार खाद्यामध्ये बदल योग्य असणं सुद्धा गरजेचं आहे, कारण एकतर कमी खाद्य खातात पण ते आपल्याला पौष्टिक पण द्यायचं आहे. मग हे खाद्यातले बदल कसे केले पाहिजेत या काळामध्ये?
2: खाद्य व्यवस्थापनामध्ये उन्हाळ्यामध्ये मुख्य गोष्ट ही आहे की खाद्याचं आणि पाण्याचं जे प्रमाण आहे ह्या प्रमाणावरती लक्ष देणं गरजेचं आहे. उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांच्या मध्ये जे आपण खाद्य किंवा पाणी देणार आहे ह्याचं प्रमाण हे एकास तीन असं असलं पाहिजे. म्हणजे एक भाग ते खाद्य खात असतील तर तीन भाग त्यांना पाणी देणं गरजेचं असतं. म्हणजे इतक्या कमी प्रमाणामध्ये जर ते खाद्य खात असतील तर ते तेवढंच जास्त पौष्टिक असणं गरजेचं आहे. आणि हे खाद्य ज्या वेळेला कमी खातात त्यावेळेला आपण आधी चर्चा केल्याप्रमाणे त्याच्या शरीराचं पोषण न झाल्यामुळं मांस उत्पादन किंवा अंड्याचं उत्पादन सुद्धा कमी व्हायला लागतं. तर ते टाळण्यासाठी म्हणून आपण त्यांना अधिक पौष्टिक असं खाद्य दिलं पाहिजे. म्हणजे ह्या खाद्यामध्ये ऊर्जा जे देणारे घटक आहेत ह्याचं प्रमाण कमी करून त्याच्यामध्ये आपण जे पौष्टिक तत्व जे आहेत हे पौष्टिक तत्व वाढवले पाहिजेत.

0: जसं की खाद्यामध्ये असणारे प्रथिन आहेत किंवा कार्बोदके असतील, ह्याचं प्रमाण वाढवलं गेलं पाहिजे, जे पक्ष्यांच्या शरीराचं पोषण जास्त करतील. तसंच ह्याच्याशिवाय जे दुय्यम महत्व असणारे किंवा कमी प्रमाणात लागणारे जे घटक आहेत, जसं की खनिज द्रव्ये असतील किंवा जीवनसत्वे असतील वेगवेगळ्या प्रकारची, हे जे आहेत ह्यांचं प्रमाण सुद्धा आपण खाद्यामध्ये वाढवणं गरजेचं असतं. त्या पद्धतीनं ही जी पौष्टिक तत्व आहेत, प्रथिने, कार्बोदके, खनिजे किंवा जीवनसत्वे, हे पौष्टिक तत्व खाद्यामध्ये जे आहेत हे आपण 15-20% पर्यंत वाढवणं गरजेचं आहे. म्हणजे अशा पद्धतीचं जर खाद्य दिलं तर त्या पक्ष्यांच्या शरीराचं पोषण ही योग्य राहील. आणि जसं आपण म्हटलं की जीवनसत्वे किंवा खनिजे जी आहेत, ही ते जे खाद्य आहे ह्या खाद्याचं पक्ष्यांच्या शरीरामध्ये होणारा जो वापर आहे किंवा शरीराच्या सर्व ज्या व्यवस्था चालतात त्या सुरळीत चालण्यासाठी हे घटक कारणीभूत असतात. आणि ते जर आपण योग्य प्रमाणामध्ये दिले तर पक्ष्यांच्या शरीरामधलं सर्व प्रकारचे कार्य जे आहेत हे योग्य प्रमाणात चालतात. आणि जी जीवनसत्वे ए आणि सी, म्हणजे अ आणि क जीवनसत्व जे आहेत, हे शरीरामधला ताण जो आहे तो उष्णतेचा ताण असेल किंवा अजून काही गोष्टींमुळे निर्माण झालेला जो ताण आहे हा ताण कमी करायला मदत करत असतात. त्यामुळं अशी जीवनसत्व जी आहेत ही सुद्धा आपण पक्ष्यांना पाण्यांमधून सुद्धा, पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा देऊ शकतो.
1: अगदी खरंय. म्हणजे या काळामध्ये वाढीचा दर जरी कमी असला किंवा आपल्याला ऊर्जायुक्त खाद्य जरी कमी द्यायचं असलं तरी सुद्धा आपल्याला खाद्य देणं गरजेचं आहे आणि ते खाद्य योग्य प्रमाणात योग्य पद्धतीनं असणं अपेक्षित आहे. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
2: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन.
3: श्रोतो, कृषीवाणी हे आमचं शेतीविषयक सदर आपण ऐकलं आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचे 6:41 होत आहेत. प्रसारित करीत आहोत आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 6:50 परिसर या सदरात किरकसाल तालुका माणे येथील जैवविविधता पुनर्निर्माण याविषयीची माहिती. लेखन आहे चिन्मय सावंत यांचं. दिनविशेष 6:55 संकलक सचिन प्रभुणे. 7:00 आजचा सुविचार सांगितला जाईल. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

श्रोते, आता जाणून घेऊयात आमची आज दिवसभरातील ग्राहक केंद्रित कार्यक्रम. आज सकाळी 7:40 प्रसारित करणार आहोत अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. तर शिवसृष्टी हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकाल 7:45. सकाळी 8:15 ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित केला जाईल. 8:25 वेळ आहे सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन या ग्राहक केंद्रित कार्यक्रमाची. डॉक्टर महाजन स्किन केअर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकू शकाल 10:10. 10:05 म्हसवडकर सराफ हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 10:10 आणखी एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्वास हेल्थ केअर सांगली. 10:15 ॲडव्हान्स आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आणि 10:20 ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची आम्ही प्रसारित करणार आहोत. श्रोते, आमचे संगीतविषयक कार्यक्रम असे आहेत. सकाळी 7:50 आपण आनंद घेणार आहोत भावगीतांच्या ध्वनिमुद्रिकांचा अर्थात सुगम संगीताचा. मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत 8:40. हिंदी चित्रपटातील काही सुमधुर गीतं आपण ऐकणार आहोत 9:00 आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात. 10:30 आनंद घेऊयात नाट्यसंगीताचा आणि 11:00 ऐकूयात काही गझल गीतं. श्रोतो,

साडेअकराची वेळ आहे मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. दरम्यान सकाळी 9:30 वाजता आजचे पाहुणे या सदरात कैलास मानसरोवर यात्रा एक अलौकिक अनुभव याविषयी सुप्रिया शेटे यांची सचिन प्रभूने यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत. सायंकाळी 5 वाजता उमंग हा NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम. शेतकरी बंधू भगिनींसाठी किसानवाणी या आमच्या शेतीविषयक कार्यक्रमात सायंकाळी 7:30 वाजता ऐकणार आहोत तज्ज्ञ मार्गदर्शन अंतर्गत अजय शेंडे प्रकल्प संचालक आत्मा विभाग सातारा यांची सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत. आजचा विषय आहे साताऱ्यातील शेतीमालाचं ब्रँडिंग आणि निर्यात संधी. त्यानंतर कृषीवाणी या सत्रात कुक्कुटपालनातील उष्णता ताण व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांचं मार्गदर्शन आम्ही प्रसारित करणार आहोत.

श्रोते, आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम दुपारी 12 वाजता वनिता मंडळ, सायंकाळी 5:30 वाजता युवक मित्र मैत्रिणींसाठी युववाणी, 7:15 वाजता वृत्तविशेष आणि उर्वरित वेळेत विविध भारती प्रसारणाचे कार्यक्रम. हे सर्व कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू आकाशवाणी सातारा केंद्रावरून. याखेरीज नेहमीच्याच वेळेवर प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र सहक्षेपित केली जातील. तर श्रोतेहो, ही होती आमच्या आज दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. सकाळचे 6:45 झाली आहेत.

0: मग धरू।
1: श्री शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालय कोडोली सातारा, डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक मशीनद्वारे खात्रीशीर उपचार, अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टर्स, फेको मशीनद्वारे मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तपासणी फी फक्त 50 रुपये, पत्ता रहमतपूर रोड कॅनॉल चौक कोडोली सातारा, मोबाईल 755-871-2205, 755-871-2205।
2: रेशीम गाठी, मराठा समाजातील वधूवरांचे विवाह जमवणारी सुधाकर देशमुख यांची संस्था रेशीम गाठी, शाहू चौक नगरपालिकेजवळ सातारा, मोबाईल 92-26-38-37-90, ऑनलाइन नोंदणी करता वेबसाइट www.reshimgathimaratha.com।
3: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत। आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याज दर देखील। गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई। श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार।
4: खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर अधिक मासाचे आहेर घर,
5: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
4: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स, साजरी करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच सातारा।
6: येवा, मोहित्यांचो फिश पॉइंट आपलोच असा, सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली, चव मात्र सर कोकणी बांधलेली।
4: ऍट मोहितेज फिश पॉइंट, विलासपूर सातारा।
6: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचा मजो।
4: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा, 90-21-28-45-70। एक नंबर आर्थिक नियोजनासाठी 73-87-88-12-79, 73-87-88-12-79।
5: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स, बॅलन्स्ड पोर्टफोलिओ, अर्थपूर्ण प्रशिक्षण।
4: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, साखरगड प्राईड, NH 48, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा। चौथी सातवी स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एक साथ सारे, ओनली ऍट गोरे।
5: पुस्तके, प्रश्नसंच, वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग।
4: गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी, न्यू इंग्लिश स्कूल चौक सातारा, 99-22

0: 9151978.
1: बेतलेजर कधीची वाशी डीसीसी उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
0: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार. सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
1: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा डीसीसी शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा डीसीसी बँक भरेल.
0: सातारा डीसीसीच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा.

0: नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हाऊस राजपथ सातारा जेम्स लेडीज स्वतंत्र विभाग
1: जस्ट बेसिक आता आतून रहा एकदम इंटरनॅशनली कम्फर्टेबल साताऱ्यात घर स्वप्नवत घर 99 अवेन्यू
2: 1 BHK 17.25 लाख 2 BHK 24.20 लाख सर्व खर्चांसहित पार्किंग सह
1: 99 अवेन्यू विकास नगर सातारा 97972999 97972999
3: आदेशवर ज्वेलर्स सुवर्ण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट आदेशवर ज्वेलर्स सदाशिव पेठ सातारा
4: रयत शिक्षण संस्थेचे KBP पॉलिटेक्निक सातारा सर्व मागासवर्गीय मुलांना आणि सर्व प्रवर्गातील मुलींना संपूर्ण फी सवलत
5: OBC आणि EBC प्रवर्गातील मुलांना 50% फी सवलत नियम व अटी लागू
4: अनुभवी आणि उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग डिजिटल क्लासरूम
5: बस आणि हॉस्टेलची सुविधा उपलब्ध प्रगतीच्या उच्च शिखरावर नेणारं KBP पॉलिटेक्निक सातारा 86 68 84 14 43 आणि 77 96 039 39 36
6: आकाशवाणी FM प्रसारण सेवेच्या सातारा केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 6:51 होत आहेत. प्रसारित करीत आहोत परिसर हे सदर. आज या सदरात आपण ऐकणार आहोत किरकसाल तालुका माणची जैवविविधता पुनर्निर्माण याविषयीची माहिती. लेखन आहे चिन्मय सावंत यांचं.
7: नमस्कार श्रोतेओ. मान तालुक्यातील जांभुळणी येथील श्री भोजलिंग डोंगराच्या पठारावर निसर्गाचे एक अनोखे आणि पुरातन रूप पाहायला मिळते. या विस्तीर्ण महारणावर तराटी म्हणजेच कॅपिरस डायव्हेरिकेटा या अत्यंत दुर्मिळ आणि प्राचीन वृक्षाचे अस्तित्व आहे. हे वृक्ष केवळ लाकूड नसून ते मानदेशाच्या रखरखीत गवताळ परिसंस्थेचे अत्यंत भक्कम आधारस्तंभ आहे. या परिसंस्थेत प्रामुख्याने कॅपिरस कुळातील 3 अत्यंत महत्वाच्या वनस्पती आढळतात. तराटी कॅपिरस डायव्हेरिकेटा हे पुरातन आणि अत्यंत चिवट असे काटेरी वृक्ष आहे. कठीण खडकाळ जमिनीतही यांची मुळे पाण्याचा शोध घेत खोलवर जातात. भोजलिंग पठारावरील हे शेकडो वर्ष जुने वृक्ष येथील दुष्काळाचे आणि बदलत्या हवामानाचे मुख साक्षीदार आहेत. नेप्ती म्हणजे कॅपिरस डेसिडुआ या झुडपवर्गीय वनस्पतीची पाने नसतात किंवा पावसाळ्यात अत्यंत छोटी पाने येतात. बाष्पीभवनातून पाण्याची हानी होऊ नये म्हणून निसर्गाने केलेली ही अद्भुत रचना आहे. याचे खोड आणि फांद्या हिरव्या रंगाच्या असतात आणि त्यातूनच फोटोसिंथेसिस होते. हे झुडूप भीषण दुष्काळातही हिरवेगार राहते. तिसरी वाघाठी म्हणजेच गोविंदफळ कॅपिरस झॅलेनिका ही काटेरी वेलीसारखी किंवा मोठ्या झोडपासारखी वाढणारी वनस्पती. याला अत्यंत सुंदर पांढरी आणि गुलाबी रंगाचे फुले येतात. या कॅपिरस वनस्पतीचे जीवनचक्र अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि वन्यजीवांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरणार आहे. जेव्हा कडक उन्हाळ्यात फेब्रुवारी ते मे दरम्यान संपूर्ण महारण सुकून कोरडे पडलेले असते, इतर झाडांची पाने गळून गेलेली असतात आणि अन्नाचा प्रचंड तुटवडा असतो, नेमक्या त्याच भीषण टंचाईच्या काळात या कॅपिरस प्रजातींना नवी पालवी फुटते आणि त्यांना लाल गुलाबी व पांढऱ्या रंगाची भरगच्च फुले येतात. उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला यावर रसाळ फळे म्हणजेच बेरीज धरतात. मानदेशाच्या मुक्त परिसंस्थेत उन्हाळ्याच्या कठीण काळात या वनस्पतीच्या वन्यजीवांसाठी अक्षरशः अन्नछत्र आणि सुरक्षा कवच बनतात. या झाडांच्या फुलांमधील मध अनेक कीटक आणि फुलपाखरांना आकर्षित करतो. यावर येणारी पौष्टिक फळे बुलबुल हरियार तितर आणि मैना यासारख्या पक्ष्यांसाठी जीवनदायी ठरतात. कॅपिरसच्या फांद्या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि तीक्ष्ण काटेरी असतात. यामुळे रानससे खोकड कोल्हा घोरपड आणि पक्ष्यांची पिल्ले यांना लांडगे तरस आणि गरुडासारख्या भक्ष्यांपासून लपण्यासाठी हा एक नैसर्गिक आणि अभेद्य किल्ला मिळतो. अनेक पक्षी आपली घरटे याच काटेरी झुडपांच्या अत्यंत खोल भागात बांधतात. येथे साप किंवा इतर भक्षक पोहोचू शकत नाहीत. थोडक्यात सांगायचे तर भोजलिंग पठारावरील हे पुरातन तराटी आणि नेप्तीचे वृक्ष केवळ वनस्पती नसून ते संपूर्ण मान परिसंस्थेचा जीवनदान ठरणारे आहे आणि वन्यजीवांचे पालनपोषण करणारे मानदेशातील खरे संजीवनी वृक्ष आहेत.
6: श्रोतो परिसर हे सदर आपण ऐकलं आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

आज या कार्यक्रमात किरकसाल तालुका माण येथील जैवविविधता पुनर्निर्माण याविषयीची माहिती आपण ऐकली. याचं लेखन केलं होतं चिन्मय सावंत यांनी. आपण ऐकत आहोत आपल्या सर्वात जवळची एफ एम वाहिनी सातारा आकाशवाणी 103.1 MHz या एफ एम लहरींवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र. सकाळचे 6:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत दिनविशेष. संकलक सचिन प्रभुणे.
1: श्रोतोया नमस्कार. आज आहे 19 मे. भारतीय लेखक, कवी आणि नाटककार माणिक बंदोपाध्याय यांचा जन्म 19 मे 1908. कृष्णवर्णी यांच्या हक्कासाठी लढणारे अमेरिकन नेते माल्कम एक्स यांचा जन्म 19 मे 1925. आध्यात्मिक गुरु आणि लेखक स्वामी क्रियानंद यांचा जन्म 19 मे 1926. इंग्रजीतून मुख्यतः मुलांसाठी लेखन करणारे भारतीय लेखक आणि कवी रस्किन बॉन्ड यांचा जन्म 19 मे 1934. उत्तराखंडच्या देहरादून या नयनरम्य शहरात ते राहायचे. बॉन्ड यांनी कथा, ललितलेखन, कादंबऱ्या, पर्यावरण आणि निसर्ग याबद्दलचं लिखाण मुबलक स्वरूपात केलं. त्यांची आजवर छोटी मोठी 500 अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. जागतिक रंगभूमीमध्ये महत्वपूर्ण योगदान देणारे प्रमुख भारतीय कन्नड नाटककार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते अभिनेते आणि दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांचा जन्म 19 मे 1938. सर्वोच्च अशा ज्ञानपीठ पुरस्काराचे ते मानकरी आहेत. एक प्रयोगशील नाटककार, अनुवादक, अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून ते ख्यातीप्रिय आहेत. 1960 नंतरच्या महत्वाच्या भारतीय नाटककारांमध्ये गिरीश कर्नाड यांचा समावेश होतो. त्यांच्या नाटकांचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाल्यामुळे त्यांच्या नाटकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली. कर्नाडांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्वावर भारतीय मौखिक परंपरेतून आलेल्या पुराणकथा, इतिहासकथा, कथासरित सागरातल्या कथा, लोककथा, लोकधारणा इत्यादींचा प्रचंड प्रभाव आहे. त्यामुळे ते त्यांच्या नाटकांमधून लोककथांमधल्या घटितांना एका विलक्षण पातळीवर आणून वेगळा समांतर अन्वयार्थ देऊ पाहतात. भारतीय लोकसाहित्यातली विविध कथाबीजं कल्पनाबंध घेऊन त्यांनी आपलं नाट्यवाङ्मय समृद्ध केलेलं दिसून येतं. जॉन पियरे क्रिस्टीन यांनी सेंटीग्रेड तापमान पातळी विकसित केली 19 मे 1743. हॅले धूमकेतूचं शेपूट पृथ्वीला चाटून गेलं 19 मे 1910. ग्वाल्हेर घराण्याचे संगीतज्ञ पंडित विनयचंद्र मौद्गल्य यांचं निधन झालं 19 मे 1995. बंगाली रंगभूमीवरचे अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार, कथाकार शंभू मित्रा यांचं निधन झालं 19 मे 1997. विशेषत बंगाली नाट्यक्षेत्रात त्यांचा सहभाग होता. काव्य आणि संतवाङ्मयाचे गाढे अभ्यासक, कवी आणि समीक्षक प्राध्यापक रमेश तेंडुलकर यांचं निधन झालं 19 मे 1999. एक चतुरस्र लेखक, वृत्तपत्र व्यवसायी, लघुकथा लेखक, लघुनिबंधकार, अखिल भारतीय कीर्तीचे नाटककार, नव्या रंगभूमीचे प्रमुख आधारस्तंभ, चित्रपट कथा लेखक आणि साहित्यिक विजय तेंडुलकर यांचं निधन झालं 19 मे 2008. आशय आणि अभिव्यक्तीदृष्ट्या तेंडुलकरी नाटकात बरीच स्थित्यंतरं झालेली आहेत. तेंडुलकर हे मूलतः वास्तववादी परंपरेचे नाटककार होत. प्रसंगवशात त्यांनी कल्पनारम्यतेचा आश्रय घेतलेला असतो, पण तो वास्तवाचा पाया बळकट करण्यासाठीच. सामान्य स्तरावरील पांढरपेशा वर्ग आणि त्याची सुखदुःख, विशेषत दुःखच हा त्यांच्या चित्रणाचा आणि चिंतनाचा मुख्य विषय. साध्या दैनंदिन घटनेतील नाट्य समर्थपणे पेलणे हा त्यांच्या नाट्यलेखनाचा धर्म. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.

0: विविधरंगी कार्यक्रमाची मेजवानी सातारा आकाशवाणी श्रोतो, सकाळचे 7 वाजतात. वेळ आहे आजच्या सुविचाराची. याचे प्रायोजक आहेत 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दी शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
0: श्रोत्यात ऐकूयात आजचा सुविचार. चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावं लागतं. सुविचार पुन्हा एकदा. चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी मात्र स्वतःलाच चालावं लागतं. सुविचार आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दी शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
4: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
5: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
4: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
5: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
4: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
5: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
4: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
5: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185 68006.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी।
2: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
1: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
3: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
4: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
5: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न।
4: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 866-91-676-72।
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
1: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
1: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत।
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा।
6: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात।
1: अल्कॉन या जगप्रसिद्ध

0: कंपनीच्या एर्गोस बायोमीटर, सर्जरी प्लॅनर
1: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
0: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
1: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा.
2: यात्रा लग्न सराईसाठी मसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, ओसीएम, विमलचे ब्रँडेड सूटिंग,
0: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
2: मग येत आहे ना खरेदीला मसवडकर ड्रेसेस मध्ये?
0: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
3: विश्वासार्ह सेवा आणि अनुभवी व्यवस्थापन श्री मंगलमूर्ती संचालित समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड सातारा इथं 15-30 मे दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर.
4: अपेंडिक्स, हर्निया, पाईल, फिशर आणि फिस्टुला शस्त्रक्रिया फक्त 20,000 रुपये.
3: गर्भाशय पिशवीची शस्त्रक्रिया फक्त 25,000 रुपये.
4: समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, यादव गोपाळपेठ, सातारा.
3: संपर्क 74 47 47 97 79.

आपण ऐकत आहोत आपल्या सर्वात जवळची एफ एम वाहिनी सातारा आकाशवाणी 103.1 MHz या एफ एम लहरींवर आणि न्यूज ऑन आय आर या मोबाईल ॲपवर. विविध रंगी कार्यक्रमाची मेजवानी सातारा आकाशवाणी.

0: श्रोते हो, आपल्या आकाशवाणी सातारा केंद्राच्या कार्यक्रमांच्या बदललेल्या वेळा लक्षात घ्या.
1: रोज सकाळी 8:40 ऐका मराठी चित्रपट संगीत,
0: हिंदी चित्रपट संगीत रोज सकाळी 9 आणि आपला महिलांसाठीचा घरकुल,
1: ज्येष्ठ नागरिकांसाठीचा अमृत कलश,
0: लहान मुलांचा क कमाल ध धमाल
1: आणि साहित्य कलेनं नटलेला आविष्कार
0: आता ऐका रोज सकाळी 9:30 आपली आवडती आकाशवाणी
1: सातारा आकाशवाणी.

शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती, यासोबतच तज्ज्ञांचं मार्गदर्शन ऐकूया. दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम तेव्हा जरूर ऐका. प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: श्रोते आपण ऐकत आहोत आपल्या सर्वात जवळची एफ एम वाहिनी सातारा आकाशवाणी। श्रोते यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत, त्यासाठी जाऊयात आकाशवाणी पुणे केंद्राकडे।
1: मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल। सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन।

जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.

आकाशवाणी पुणे प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. अहिल्यानगर जिल्ह्यातील संरक्षण साहित्य उद्योगाचं 23 मे रोजी उद्घाटन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नौदलाच्या निवृत्त युद्ध नौकेचं रुपांतर पर्यटन केंद्रात. समुद्र तळाशी साकारणार पर्यटन केंद्र. नीट पेपरफुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू 20 जखमी. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासह चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यामुळे त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात संरक्षण साहित्य उत्पादन उद्योग उभा राहत आहे. शिर्डीमधील सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन येत्या 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्लोब फोर्ज लिमिटेडचे संचालक आणि चेअरमन रविकांत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी काल ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन शिखर संमेलनात सहभागी झाले. त्यांनी नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चाही केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याविषयी दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नॉर्वे आणि स्वीडन या दोन्ही देशांनी आपल्या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे. 5 देशांच्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात पंतप्रधान मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी काल तिरुवनंतपुरममध्ये शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासह 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियंका गांधी वद्रा आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांचं अभिनंदन केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्यातल्या 6 तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांसंदर्भात शिखर समितीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातल्या विविध तीर्थक्षेत्र, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी 993.72 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली. राज्यातील भाविक पर्यटकांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधांसह आरोग्य सुविधांची उपलब्धता करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विदर्भातील शेतकरी

आत्महत्यांचं प्रमुख कारण सिंचनाचा अभाव आहे. जलसंवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवन बदलू शकतं असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. प्रत्येक गावात जलसंवर्धन, नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामं लोकसहभागातून केली जावी असं आवाहनही त्यांनी केलं. ते काल नागपूरमध्ये जलक्रांती परिषदेत बोलत होते. जलसंधारण मंत्री संजय राठोड, नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर, सचिव मकरंद अनासपुरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. जलसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवती रॉक दीपगृहाजवळच्या समुद्रात भारतातलं पहिलं अंडर वॉटर म्युझियम कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प साकारत आहे. अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: निसर्ग संपन्न कोकण किनारपट्टीच्या शिरपेचात या निमित्तानं आता एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. भारतीय नौदलातून 39 वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर निवृत्त झालेली युद्धनौका INS गुलदार सोमवारी रात्री उशिरा न्यूतीरॉक दीपगृहाजवळच्या समुद्र तळाशी स्थापित करण्यात आली आहे. युद्धनौकेत पाणी भरून ही नौका समुद्र तळाशी स्थापित करण्यात आली. गेले 9 महिने गुलदार विजयदुर्ग बंदरात होती. आज पहाटे तिला नियोजित स्थळी टग बोटीनं ओढून आणण्यात आलं. आता या युद्धनौकेचं रुपांतर समुद्राखालील अद्वितीय अंडर वॉटर म्युझियम मध्ये करण्यात येणार आहे. 2024 या प्रकल्पाला शासनाची मंजुरी मिळाली होती. 1 ते 1.5 वर्षात या ठिकाणी प्रवाळ आणि माशांची घरटी तयार होतील. स्कुबा डायव्हिंग आणि 24 आसनी पाणबुडीच्या सहाय्यानं हे पाहता येणार आहे. पर्यावरणपूरक पर्यटनाचा आदर्श निर्माण करणारा हा प्रकल्प जैवविविधतेच्या दृष्टीनं सुद्धा अत्यंत महत्वाचा मानला जातोय. विशेष म्हणजे या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग हे केवळ समुद्र किनाऱ्यांपुरतं मर्यादित न राहता अंडर वॉटर टुरिझम डेस्टिनेशन म्हणून जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणार आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
0: नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं लातूरच्या खासगी शिकवणी वर्गाचा संचालक शिवराज मोटेगावकर याला काल पुण्यातून ताब्यात घेतलं. दिल्लीतील राऊज एव्हेन्यू न्यायालयानं त्याला 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोध मोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद दस्तऐवज संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले. वाढत्या इंधन खर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव एसटी महामंडळाच्या विचाराधीन असला तरी तत्काळ भाडेवाढ केली जाणार नाही असं परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर घेतलेल्या बैठकीनंतर ते काल मुंबईत बोलत होते. डिझेल दरवाढीमुळे महामंडळावर दर महिन्याला 10 कोटी रुपयांचा तर वार्षिक सुमारे 124 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. एसटी महामंडळ सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे त्यामुळे भविष्यात भाडेवाढीचा निर्णय घ्यावा लागू शकतो असं सरनाईक म्हणाले. दरम्यान राज्यातील पेट्रोल पंपांवर आणि साठवणूक केंद्रांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. लोकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त खरेदी करू नये असं आवाहन तेल विपणन कंपन्यांनी केलं आहे. कांद्याच्या भावात झालेल्या घसरणीच्या निषेधार्थ काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं लासलगाव इथं आंदोलन करण्यात आलं. कांद्याला राज्य सरकारनं केवळ 1300 रुपये भाव घोषित केला आहे तो 2400 रुपये प्रतिक्विंटल करावा, बाजार समित्यांमधूनच कांदा खरेदी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यातील धानिवरीजवळ काल संध्याकाळी लग्नाच्या वऱ्हाडाचा ट्रक आणि कंटेनर एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात कमाल तापमान वाढत असून अकोल्यात काल पारा 46 अंशांच्या पुढे गेला होता. हवामान. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची

0: शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. अहिल्यानगर जिल्ह्यातील संरक्षण साहित्य उद्योगाचं 23 मे रोजी उद्घाटन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नौदलाच्या निवृत्त युद्ध नौकेचं रुपांतर पर्यटन केंद्रात. समुद्र तळाशी साकारणार पर्यटन केंद्र. नीट पेपरफुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 जखमी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचे 7:20 झाली आहेत.
2: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
3: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये.
2: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98 81 38 71 14 98 81 38 71 14.
1: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमलचे ब्रँडेड सूटिंग
0: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
1: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
0: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 07 9 6 999 1827.

नमस्कार श्रोते हो, आपण आमचे विविधरंगी कार्यक्रम नेहमीच ऐकत असता. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीद्वारे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपणारी तुमची आमची आकाशवाणी. श्रोते हो, तुमचा विश्वास, तुमचं प्रेम आणि तुमच्या प्रतिक्रिया यामुळेच सतत काहीतरी नवीन आणि सकस श्रोत्यांना देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. मग आमचे असे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात? तुम्हाला आवडतात का? आपल्याला आवडलेल्या आणि आपल्याला न आवडलेल्या कार्यक्रमांविषयी आम्हाला जरूर कळवा आमच्या या ईमेलवर. आमचा ईमेल आहे satarakisan@gmail.com. श्रोते हो, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. तुमच्या प्रतिक्रियांमुळेच नवीन कार्यक्रम करण्याचा उत्साह आणि बळ आम्हाला मिळतं. आमचा ईमेल लिहून घ्या, सातारा किसान. स्पेलिंग आहे SATARAKISAN@gmail.com. तेव्हा आपल्या ईमेलची, आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय.

आपण ऐकत आहोत आकाशवाणीचं सातारा केंद्र 103.1 मेगाहर्ट्झ या एफ एम लहरींवर. श्रोतो, यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत आणि यासाठी आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
0: सर. पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की हे आपले अकाउंट डिटेल्स आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात, तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
1: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे, आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटने कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटने कनेक्ट याचा अर्थ असा आहे, एक तर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लगेच पट्टी देऊन टाकता कारण का ती रिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाहीये. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉप मध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे किंवा एखाद्या पेट्रोल पंपवरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटरमधून किंवा मॉलमधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटरमधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हरवरती कुठल्या तरी डेटा सेंटरला तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो आणि हा डेटा विकत घेणारे पण

0: बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात.
1: हो
0: हो. हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात.
1: अच्छा.
0: आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेले आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचं प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते.
1: अच्छा.
0: परत डार्क वेब म्हणून एक प्रकार आहे. डार्क वेब म्हणजे कसं आहे की ह्याच्यामध्ये कुठलाही व्यक्ती जेव्हा डार्क वेब मध्ये ऍक्टिव्ह असतो तर त्याची आयडेंटिटी कुठेच डिस्क्लोज होत नाही. ते मल्टी लेअर व्हीपीएन सिस्टीम असते की ज्याच्यामुळे तो कोण व्यक्ती माहिती टाकतो त्याचा आपण शोध घेऊ शकत नाही.
1: अच्छा.
0: मग अशी बऱ्यापैकी जी माहिती जी डार्क वेब वरती आलेली असते त्याच्यामधून सुद्धा हा डेटा ब्रीच होतो.
1: अच्छा.
0: आणि तो डेटा एकदा सायबर गुन्हेगारांच्याकडे गेला किंवा त्यांचा डेटा कलेक्शन करण्याचे अनेक प्रकार आहेत की तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, एखादा मुलगा असेल एखादा व्यक्ती त्याला मुलगी म्हणून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो, एखादी महिला असेल तर त्याला मुलगा म्हणून सिना तो फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, किंवा ओल्ड पर्सन असेल तर साधारणपणे सामाजिक कार्य किंवा काय कारण का आपल्या एज प्रोफाईलनुसार आपलं इंटरेस्ट बदलत राहतं.
1: बरोबर.
0: साधारणपणे 45 वर्षाच्या वर गेला की माणसाला सामाजिक कार्य करायचं आहे, सोसायटीमध्ये जायचं आहे, असं काहीतरी त्याचे
1: मनामध्ये.
0: किंवा 55 वर्षाच्या वर गेला की तो माणूस आणखी मग कुठं छोटी मोठी इन्व्हेस्टमेंट काही करायची आहे का ह्याचा विचार करत असतो. पुढची पिढी कशी सेटल होईल किंवा माझ्या ह्या पैशाचा उपयोग इतरांना कसा होईल, असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगळे इंटरेस्ट असतात. मग अशा वेळेला सायबर गुन्हेगार हे तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात.
1: अच्छा.
0: मग फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलं की एखाद्या मुलाला एखादा प्रोफाईल आवडतो आणि मग फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही ऍक्सेप्ट केली तो पलीकडे जो असतो तो मुलगीच असेल आणि तीच व्यक्ती असेल अशी गॅरंटी नाही.
1: बरोबर.
0: आणि जेव्हा तुम्ही फेसबुक वरती फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करता तेव्हा तुमचा डेटा तुमचा आणि तुमच्या फ्रेंडचा जो डेटा तुमच्या फेसबुक वरती सेव्ह आहे तो सगळा डेटा तो काढून घेतो.
1: अच्छा.
0: मग त्यामुळे तुमचे समजा फ्रेंड रिक्वेस्ट मध्ये तुमच्याकडे फ्रेंड असतील 5,000 4,000 हा सगळा डेटा त्याच्याकडे गेला.
1: अच्छा.
0: मग कधी कधी आपण काय करतो की फेसबुक आपल्याला असं वाटतं की हे फार खात्रीशीर आणि आपलं
1: हक्काचं
0: आहे, मग आपण आपला मोबाईल नंबर आपले पत्ते आपण एअर फ्लाइट मध्ये बसलो फोटो काढला त्याच्यावर टाकला, लग्नात गेलो डान्स केला तिथला एक फोटो काढला किंवा कुठंतरी कार्यक्रमाला गेलो तिथं हे सगळं आपण त्यात टाकतो. आणि बऱ्याच वेळा कसं असतं की त्याच्यामध्ये लोकेशनचं टॅगिंग पण येतं, त्यामुळे गुन्हेगारला हे पण कळतं की तुम्ही कुठे फिरता, तुमचा तुमचे इंटरेस्ट काय, हा सगळ्या प्रकारचा डेटा हा सायबर गुन्हेगारांच्याकडे जात असतो.
1: अच्छा.
0: हे सोशल मीडियावरती जे काही आपल्या जगभर जे सोशल मीडिया आहेत हे मार्केटिंग सेंटर्स आहेत.
1: अच्छा.
0: हे फक्त सेन्स करतात की मुंबईच्या लोकांचा कल काय आहे, पुण्याच्या लोकांचा कल काय आहे, दिल्लीच्या लोकांचा कल काय आहे, अगदी रिमोट प्लेसच्या लोकांचा कल काय आहे, एखाद्या धार्मिक स्थळाच्या आसपास राहणाऱ्या लोकांचा कल काय आहे.
1: अच्छा.
0: मग राजकारणाकडे कल कसा आहे, कुठल्या पक्षाकडे ओढा आहे किंवा कुठल्या विचारधारेकडे ओढा आहे, ह्याचा सगळ्याचा सेन्स ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या डेटा कलेक्शन सेंटर्स ह्या लोकांना होत असतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला वाटतं की मी फेसबुक बघतो मला फुकटच आहे मला काही पैसे द्यायला लागत नाही, मी व्हॉट्सअप वापरतो, मी इंस्टाग्राम वापरतो, जगभर 137 असे प्लॅटफॉर्म्स आहेत, चॅटिंग प्लॅटफॉर्म्स. मग काही प्लॅटफॉर्म्स मुलं वापरतात, काही महिला वापरतात, काही युवक वापरतात, काही ओल्ड पर्सन वापरतात, काही राजकारणामध्ये सक्रिय असणारे लोक वापरतात, काही सामाजिक कार्यामध्ये असणारे सक्रिय असणारे लोक वापरतात. मग हा जे चॅटिंग प्लॅटफॉर्म्स आहेत हे फक्त डेटा कलेक्ट करतात.
1: अच्छा.
0: त्यामुळं ही जी माहिती आहे सायबर गुन्हेगार हिथंच विश्वासघात करतात लोक.
1: अच्छा.
0: की लोकांना काय वाटतं की माझा आधार कार्ड त्यांना माहित असं संबंधच नाही, ती माझी प्रॉपर्टी आहे, मला गव्हर्नमेंटने आधार कार्ड दिलेलं आहे, मला नंबर गव्हर्नमेंटने दिलेला आहे, माझा फोटो त्याच्यावर मीच ठेवलेला आहे, त्याला कसं काय जाऊ शकतो, ते माझंच आहे, ते खरंच असणार आहे माझं, हे विश्वासघात.
1: अच्छा.
0: पॅन कार्ड, तुमचा मोबाईल नंबर, मोबाईल नंबर, आता तुम्ही मोबाईल ही काही एजन्सी अशी आहे की वेगवेगळ्या कंपन्या आहेत.
1: बरोबर.
0: आणि ह्या वेगवेगळ्या कंपन्या तुम्हाला गॅलरी मधून सिम कार्ड देत असतात, हा डेटा तिथूनही ब्रीच होऊ शकतो. आणि सायबर गुन्हेगार हा रॅन्डमली कॉल करतो, असे म्हणतात की साधारणपणे 2 कोटी लोकांना ते संपर्क करतात.
1: अच्छा.
0: भारतातल्या 2 कोटी लोकांना रोज संपर्क करतात असा एक सर्वे सांगतो.
1: अच्छा.
0: मग त्याच्यामध्ये कुणाला ईमेलच्या माध्यमातून संपर्क केला जाईल, ईमेल आय डी त्यांच्याकडे असतात, तुमचा मोबाईल नंबर आहे, त्याच्यामध्ये टेक्स्ट मेसेज पाठवला जाईल, तुमचा व्हॉट्सअप वरती मेसेज येईल, तुमच्या फेसबुक वरती जिथं जिथं तुमच्याशी

0: कनेक्शन एस्टॅब्लिश होऊ शकतं, तुम्हाला मेसेज पाठवला जाऊ शकतो, त्या ठिकाणी ते प्रेझेंट असतात.
1: अच्छा सर, आणखीन एक आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ, आणि आपण त्याला बळी पडतो, बरीच लोक बळी पडताना त्याला दिसतायत आपण, तर त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
0: हे जे सायबरचे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत, त्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात, आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं आलेलं आहे की जो इंग्रजी बोलतो, आता चांगला इंग्रजी बोलतो, मी तो खोटा असू शकत
1: नाही,
0: एक साधारण समजूत आहे. आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकत आहोत. असं करत करत त्याच्यात जावं तुमचं कम्युनिकेशन वाढतं. कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असते एकमेकांसाठी, मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. टिप्स मध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा, आणि लोकांना वाटतं की फ्रीज चाललेलं आहे सर, आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टिम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले, आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे विक्टिम काय करतात, एक जो विक्टिम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉड मध्ये विक्टिम झालेला, तो दुसऱ्या विक्टिमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा व्हिक्टिम असू शकतो.
1: बरोबर.
0: मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात.
1: तर
0: माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्म मध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंटवर माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण मला पैसे परत मिळाले. मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. तर त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माघारी, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील, कारण का ते टॅक्स इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, माझ्या एवढे होते मी गुंतवले, तिथून थोडं डिस्कनेक्ट झालं.
1: अच्छा.
0: आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याच्या वेगवेगळ्या टिप्स असतात, किंवा युट्यूब वरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंट मध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे.
1: अच्छा.
0: मुळात तिथं खेळूच नाही, हे सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोट आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की सगळंच्या सगळं खोट आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखाद्या ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
1: नक्कीच नक्कीच. श्रोते हो, सायबर गुन्हेगारी खरं तर हा विषय खूप मोठा आहे. तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास या कार्यक्रमात उद्या सकाळी 7:25 वाजून. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
3: नमस्कार.
2: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागे वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
3: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षापूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
2: ओके.
3: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालय कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
2: अच्छा.
3: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupvivah.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
3: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळ सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
2: अच्छा.
3: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100% जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
2: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
3: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
2: अच्छा.
3: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
2: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
3: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7,000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव

0: असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupvivah.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
1: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: अनुरूप विवाह संस्था या ग्राहक केंद्रित कार्यक्रमानंतर आता ऐकणार आहोत शिवसृष्टी हा आणखी एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
3: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. शिवसृष्टी या प्रोजेक्ट बद्दल आपण या कार्यक्रमात जाणून घेतोय आणि त्यासाठीच आज आपल्या बरोबर आहेत महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री जगदीश कदम सर. नमस्कार कदम सर.
5: नमस्कार.
4: खरं तर शिवसृष्टी हे एक भव्य दिव्य स्वप्न जे बाबासाहेब पुरंदरे यांनी बघितलं आणि त्यासाठी बरेच प्रयत्न त्यांनी अनेक वर्षांपूर्वीच चालू केलेले होते. त्यांच्या या प्रयत्नांमध्ये तुम्ही सुद्धा इन्व्हॉल्व्ह होता, तर हा सगळा प्रवास जाणून घ्यायला आवडेल की एखादं स्वप्न साकारताना त्याच्या मागे माणसांचीही मदत लागते, आर्थिक मदतही लागते, तर हा सगळा प्रवास कसा झाला, शिवसृष्टीचं प्रोजेक्ट कसं उभारलं गेलं?
5: खरंय, आपण म्हटलं तसं बाबासाहेब पुरंदरे यांनी हे स्वप्न बघितलं. शिवशाहीर, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेबांच्या बाबतीत एवढंच म्हणता येईल की त्यांनी त्यांच्या आयुष्यातली 85 वर्ष, एक आयुष्य एकच ध्येय, वन लाईफ वन मिशन, या उक्तीप्रमाणे काम केलं.
4: खरं.
5: आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र, जिथे जिथे छत्रपती शिवाजी महाराज त्या काळात हिंदवी स्वराज्याच्या उभारणीसाठी पोहोचले, त्या प्रत्येक मातीत बाबासाहेबांनी पाय ठेवला, शिवचरित्राचा अभ्यास केला. आणि हे शिवचरित्र केवळ राज्यातच नाही, देशात नाही तर देशाच्या बाहेरही सर्वसामान्यांपर्यंत त्यांना समजणाऱ्या भाषेत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
4: अगदी खरं.
5: त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक स्वप्न बघितली, 12,000 व्याख्यानं दिली. जाणता राजा या शिवचरित्राच्या, महाराजांच्या जीवनचरित्रावरच्या महानाट्याची 1200 पेक्षा जास्त प्रयोग राज्यात, देशात आणि परदेशातही केले. आणि त्यांनी त्याच सोबतीला महाराजांच्या जीवनचरित्रावरती एक भव्य दिव्य शिवसृष्टी उभारण्याचं स्वप्न बघितलं.
4: श्रोते हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी शिवसृष्टी बघायला नक्की या. शिवशाहीर कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही शिवसृष्टी आहे अंबेगाव पठार पुणे इथे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली शस्त्रे, प्रसिद्ध जगदंबा तलवारीची प्रतिकृती, आग्र्याहून सुटकेचा प्रसंग, गड किल्ले यांची अनोखी सफर तुम्हाला बघायला आणि अनुभवायला मिळेल शिवसृष्टीमध्ये. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
5: आणि होय, तुम्ही आता जसं म्हटलं तसं बरं का, सर्व शिवप्रेमी माझ्या बंधू आणि भगिनींनो, तुम्ही तुमच्या परिवारासहित ज्या वेळेला शिवसृष्टीच्या प्रांगणामध्ये पाऊल ठेवाल, स्वतः तिकीट काढून याल आणि ती शिवसृष्टी बघाल, त्यावेळेला तुमच्या परिवारातला एकही सदस्य ना उमेद होणार नाही. इतकी छान पद्धतीची शिवसृष्टी ही येणाऱ्या पिढ्यांना समजेल अशा भाषेमध्ये, ज्याच्यामध्ये व्हर्च्युअल रियालिटी, ऑगमेंटेड रियालिटी, 3D 5D, अॅनिमेशन, मॅपिंग, होलोग्राफी, अशा सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करून आपण शिवचरित्र इथे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. कारण की आपलं भविष्य, राष्ट्रनिर्माणाचं ज्यांच्या हाती आहे, त्या पुढच्या पिढ्या इथे येऊन शिवचरित्रातनं त्यांनी त्यांच्या समजणाऱ्या भाषेमध्ये, त्यांच्या समजणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये त्यांनी ही प्रेरणा घेतली पाहिजे.

0: त्यामुळे आपण जरूर या शिवसृष्टीला सहपरिवार सहकुटुंब यावे आणि भेट द्यावी.
1: आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, पुन्हा भेटूयात. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत.

0: .com ज्यांनी ऑनलाइन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, पुन्हा भेटूयात. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: शिवसृष्टी हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलाच आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचे 7:50 झाली आहेत. प्रसारित करत होत भावगीतांच्या ध्वनिमुद्रिका अर्थात सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला मोहम्मद रफी यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं, श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेलं गीत.

0: रांगोळे शेगडी फेस्टिवल, ज्योती कंपनीच्या मल्टीबर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या।
1: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट सोबत बजाज फायनान्स सुद्धा।
0: मेसर्स आभा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर सातारा। जगण्याचे तत्व, स्वास्थ्याचे महत्व, कच्च्या घाण्याचे तेलत्व, स्नेहसत्व।
2: शुद्ध तेलबियांपासून कमी तापमानात काढलेले केमिकल विरहित स्नेहसत्व कच्च्या घाण्याचे तेल, J1315 नवी MIDC सातारा। घरपोच सेवा 788-798-68-67।

0: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
1: हसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.
2: रोज रोज हवे हवे,
3: ताजे ताजे, नवे नवे,
2: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
4: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
5: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान.
6: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान.
5: सातारचे श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स म्हणजे
6: चांदीची खाण, आनंदाचं वाण.
7: श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक, सातारा. शाखा नंबर 2, पंचमुखी गणपती समोर, सातारा.

0: अशाच खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर अधिक मासाचे आहेर घर,
1: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
0: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा।
2: 109 इन्फंट्री बटालियन TA तर्फे छत्रपती श्री अभय सिंह राजे भोसले सांस्कृतिक भवन शेंद्रे फाटा सातारा येथे शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील 5,000 माजी सैनिकांसाठी महामेळावा आयोजित केला आहे।
3: या मेळाव्यामध्ये वीर नारी, वीर माता व भूतपूर्व सैनिकाच्या समस्याचे निवारण केले जाईल। तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती।
4: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
5: आदेश्वर ज्वेलर्स, अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव।
4: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव। सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
5: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा। तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरच काही। जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव।
4: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा।

0: बनने का प्रतीक बताया। पश्चिम बंगाल सरकार ने वित्तीय अनियमितता मामले में आरजीकर मेडिकल कॉलेज के पूर्व प्राचार्य संदीप घोष पर मुकदमा चलाने की अनुमति दी। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र। सकाळचे 8:15 वाजलेत। वेळ आहे ओळख बाजारपेठेची या ग्राहक केंद्रित कार्यक्रमाची।
2: हॅलो फ्रेंड्स, मी आहे तुमची रेडिओ मैत्रीण धनवी आणि तुम्ही ऐकत आहात
3: ओळख बाजारपेठेची। इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे
2: औद्योगिक साधनं म्हणजे उद्योगधंद्यांच्या यशाचा कणाच आहे असं म्हणलं तरी हरकत नाही। आणि मेहनती उद्योगपतींचा साथीदार म्हणून साताऱ्यातील ओळखले जाणारे एक विश्वसनीय नाव म्हणजे मंदार ट्रेडर्स। गेली अनेक वर्ष उद्योग जगताचं स्वप्न पाहणाऱ्या उद्योजकांना योग्य साधन सामग्री पुरवून त्यांना योग्य दिशा देण्याचं काम मंदार ट्रेडर्स करत आहेत। चला तर मग सातारच्या H39 MIDC मधील मंदार ट्रेडर्सला भेट देऊन मंदार ट्रेडर्सच्या शुभांगी मुरुडकर मॅडम कडून जाणून घेऊयात इथे उपलब्ध असणाऱ्या इंडस्ट्रियल टूल्स बद्दल। नमस्कार मॅडम।
4: नमस्कार
2: मॅडम, आपल्याकडे इंडस्ट्रियल टूल्स आहेत असं कळालं, मला त्याचीच माहिती हवी आहे।
4: हो नक्कीच, आपल्याकडे ॲडिसन, JK, KNC, क्रिस्टील, मॅट्रिक्स, ट्रूमॅक्स, अलोट अशा सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे इंडस्ट्रियल कटर्स, मेजरेबल्स, गेजेस अवेलेबल आहेत। कोणत्याही जॉबला आकार द्यायचा झाला तर त्याला ड्रिलिंग, टॅपिंग, फेसिंग हे करावंच लागतं। त्यासाठी वापरली जाणारी सर्व कटर्स आपल्याकडे उपलब्ध आहेत। HSS कटर बद्दल सांगायचं झालं तर आपल्याकडे सर्व प्रकारचे ड्रिल्स, टॅप्स, रिमर्स, एंड मिल्स, HSS डाय, मिलिंग कटर्स, टूल बीट्स, अॅन्युअल कटर्स, HSS ब्लेड उपलब्ध आहेत।
2: मॅडम, मग या सगळ्यात अनेक प्रकार असतील ना?
4: हो आहेत ना, या सर्व टूल्स मध्ये त्यांच्या वापरानुसार आणि लेंथ नुसार अनेक प्रकार असतात। जसे की ड्रिल्स मध्ये स्टब ड्रिल्स, लॉन्ग ड्रिल्स, पॅरेलल शँक ड्रिल्स, टेपर शँक ड्रिल्स, सेंट्रल ड्रिल्स, कार्बाइड ड्रिल्स, ग्रॅनाइट ड्रिल्स, कॉन्क्रीट आणि हॅमर ड्रिल्स असतात। हे सर्व प्रकार आपल्याकडे उपलब्ध आहेत। टॅप्स मध्ये कार्बन टॅप्स, हायस्पीड टॅप्स, मशीन टॅप्स, टीन कोटेड टॅप्स, स्पायरल फ्लूट टॅप्स, फ्लूटलेस स्पायरल टॅप्स हेही आपल्याकडे उपलब्ध आहेत। क्रिस्टील कंपनीचे स्टेनलेस स्टील स्केल्स, इंजिनिअरिंग गेजेस, स्क्रू कटिंग गेजेस, ॲक्मी स्क्रू पीच गेजेस, टेप गेजेस, वायर गेजेस, रेडियस गेजेस, बोअर गेजेस, वेल्ड गेजेस, डिग्री प्रोटेक्टर आपल्याकडे मिळतात।
2: ओ ग्रेट, म्हणजे एव्हरीथिंग अंडर वन रूफ मिळेल की? मॅडम, आपल्याकडे कोणकोणती इंडस्ट्रियल मेजरेबल टूल्स उपलब्ध आहेत?
4: आपल्याकडे कोटिंगचा थिकनेस मेजर करण्यासाठी सर्व रेंज मधील कोटिंग थिकनेस गेजेस, इन्सुलेशन टेस्टर, अर्थ टेस्टर्स जे अर्थिंग चेक करण्यासाठी वापरतात ते देखील उपलब्ध आहेत। त्याचबरोबर क्लॅम्प मीटर, मल्टीमीटर, हार्डनेस टेस्टर, ग्लॉस मीटर, इन्फ्रारेड थर्मामीटर, कॅपॅसिटन्स मीटर, अल्ट्रासॉनिक थिकनेस गेज, हायड्रोमीटर सुद्धा उपलब्ध आहेत। त्याचबरोबर आपल्याकडे KNC कंपनीचे व्हर्नियर कॅलिपर्स, मायक्रोमीटर्स, बोर डायल गेजेस, प्लंजर आणि लिव्हर गेजेस, हाइट गेजेस सुद्धा आपल्याकडे मिळतात। ट्रूमॅक्स ही रिव्हॉल्विंग सेंटर बनवणारी भारतातील एक नंबरची कंपनी आहे। तर या कंपनीचे देखील सर्व मशीन टूल ऍक्सेसरीज जसं की ड्रिल स्लीव्ह, टॅप स्लीव्ह, कॉलेट्स, मिलिंग अडॅप्टर्स, डेड सेंटर्स आपल्याकडे उपलब्ध आहेत।
2: म्हणजे एखादा जॉब सुरू होतो तेव्हापासून ते शेवट पर्यंत लागणाऱ्या सर्व गोष्टी आपल्या इथे आहेत। तर
4: अगदीच, जॉब साठी लागणाऱ्या A to Z गोष्टी आपल्या इथे उपलब्ध आहेत। नव्याने उद्योग सुरू करणाऱ्या उद्योजकांना सुरुवातीला कोणती साधनं घ्यावीत आणि भविष्यात कोणत्या साधनांची गरज भासू शकते याचे योग्य मार्गदर्शन आम्ही खरेदीच्या वेळेस करतो। आपल्या इथे फक्त टूल्सची विक्री केली जात नाही तर नवीन उद्योजकांना गायडन्सही आम्ही करतो। त्यामुळे अनेक छोटे मोठे उद्योजक आज आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। इंडस्ट्रियल इन्स्ट्रुमेंट्स मध्ये मोठी रेंज आपल्याकडे उपलब्ध आहे।
2: म्हणजे इथे खरेदी करायला आल्यानंतर उद्योजकांना टूल्स बरोबर एक आत्मविश्वास देखील मिळतोय। तर मंदार ट्रेडर्स सारखा साथी जर असेल तर उद्योग जगतात प्रगती करणं नक्कीच सुखकर होईल।
4: हो नक्कीच, मोठा उद्योग मोठ्या इमारतीत नाही तर छोट्या छोट्या टूल्स मधून तयार होतो। समोर कष्ट करणारे हात असतील आणि हातात योग्य टूल असेल तर कोणत्याही उद्योग यशाची उंची ही गाठू शकतो.
5: एकदम इन्स्पिरेशनल आहे.

0: मॅडम, तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी तुमचा नंबर द्याल का?
1: हो, 98-22-801-804.
0: 98-22-801-804. थँक्यू मॅडम. सो फ्रेंड्स, जर तुम्हालाही तुमच्या उद्योगात रोजच्या वापरासाठी लागणारी इंडस्ट्रियल टूल्स ची खरेदी करायची असेल तर आजच सातारच्या H39 MIDC मधील मंदा ट्रेडर्स ला नक्की भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नाविन्यपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
2: ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आज या कार्यक्रमात मंदार ट्रेडर्स विषयीची माहिती आपण ऐकलीत. सकाळचे 8:20:30 झालेत.
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
4: संपर्क 84-08-92-93-94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
3: नियम आणि अटी लागू.
5: 109 इन्फंट्री बटालियन TA तर्फे छत्रपती श्री अभय सिंह राजे भोसले सांस्कृतिक भवन शेंद्रे फाटा सातारा येथे शनिवार दिनांक 23 मे 2020 रोजी सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील 5,000 माजी सैनिकांसाठी महामेळावा आयोजित केला आहे.
6: या मेळाव्यामध्ये वीर नारी वीर माता व भूतपूर्व सैनिकाच्या समस्याचे निवारण केले जाईल. तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती.
7: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
8: आदेश्वर ज्वेलर्स अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
7: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी पाटली
8: आकर्षक मिनी गंठन फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी पायल ताटवाटी ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
7: आदेश्वर ज्वेलर्स सदाशिव पेठ सातारा.
9: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 07 9 6 9 9 1 8 2 7.

0: आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र। श्रोतो, आज सकाळी 9:30 वाजता आपण ऐकणार आहोत आजचे पाहुणे या सदरात। कैलास मानसरोवर यात्रा एक अलौकिक अनुभव याविषयी सुप्रिया शेटे यांची सचिन प्रभुणे यांनी घेतलेली मुलाखत, तेव्हा जरूर ऐकत रहा आपल्या सर्वात जवळची एफ एम वाहिनी सातारा आकाशवाणी, फक्त आणि फक्त 103.1 MHz या एफ एम लहरींवर आणि न्यूज ऑन IR या मोबाईल ॲपवर। श्रोतो, आज सकाळी 8:40 आणि त्यानंतर पुन्हा 11:30 आपण आनंद घेणार आहोत मराठी चित्रपट संगीताचा। तर हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकणार आहोत 9:00। नाट्यसंगीताचा आनंद 10:30 आणि 11:00 ऐकणार आहोत काही गझल गीतं, तेव्हा जरूर ऐकत रहा आपल्या सर्वात जवळची एफ एम वाहिनी सातारा आकाशवाणी।
1: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा। व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा। हमखास नफा कमवा, आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे। अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा। आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046। दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-0046।

0: सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस.
3: नमस्कार श्रोते हो, सक्सेस अबॅकस प्रस्तुत सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी आयुष्याच्या गणितात आघाडी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. सक्सेस अबॅकसचे सीईओ किरण पाटील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार पाटील सर.
4: नमस्कार मॅडम.
3: आपण याबद्दल बोलत होतो की फ्रँचायझी बरेच जण घेतात आणि जे लोक फ्रँचायझी घेण्यात इंटरेस्टेड आहेत त्यांना आपल्याकडनं ट्रेनिंग दिलं जातं, 1-to-1 ट्रेनिंग दिलं जातं आणि 20-25 दिवसांचा हा कालावधी असतो. पण हे सगळं शिकणं खूप अवघड असतं का? कारण प्रकारे व्हिडिओज मध्ये आम्ही बघितलंय की मुलं गणित सोडवतात तर त्यांच्या वेळेत ते सहज शक्य होत असेल कदाचित, पण जेव्हा आपण या गोष्टीला सुरुवात करतो तेव्हा हे अवघड जातं का सोपं असतं?
4: मॅडम खूप छान प्रश्न तुम्ही विचारला आहे. जसं आपण पहिल्या एपिसोड मध्ये बोललो की कोणताही पदवीधर व्यक्ती आणि ज्याला शिकवण्याची आवड आहे तो व्यक्ती ही सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी घेऊन मुलांना खूप छान पद्धतीने शिकवू शकतो. तर बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण अबॅकसच्या व्हिडिओ बघतो, मुलं एकदम झटपट गणित सोडवतात, कॅल्क्युलेटर पेक्षा फास्ट सोडवतात आणि आता आपल्याला याचं टीचर व्हायचं, म्हणजे ह्याच्या टीचर ट्रेनिंग प्रक्रिया ही खूप अवघड असेल. तर मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की ज्या व्यक्तीला 1-to-100 नंबर्स येत आहेत आणि 2-to-9 पर्यंतचे पाडे येत आहेत तो कोणताही व्यक्ती हे अबॅकस शिकवू शकतो. कारण की अगदी दुसरीतला मुलगा जर अबॅकस शिकत असेल तरी त्याच्यामध्ये अवघड असं काही नाहीये, फक्त तुमची इच्छाशक्ती पाहिजे आणि तुम्हाला 1-to-1 प्रॉपर ट्रेनिंग दिलं जातं. जरी तुमचं 20-25 दिवसात ट्रेनिंग संपलं आणि तुमचे क्लासेस चालू झाले तरी देखील पुढे 1 वर्षभर 1-to-1 आमचा ट्रेनर जो आहे तो तुमच्या कनेक्ट मध्ये असतो. वर्षभरात तुम्हाला काही जरी डाऊट आले तरी तुम्ही ट्रेनरशी कनेक्ट होऊन तुमचे डाऊट सॉल्व्ह करून घेऊ शकता. लेवल वाईज पालकांना याची प्रोग्रेस कशी दाखवायची, लेवल नंतर एक्झाम कशा कंडक्ट करायच्या, हे सर्व प्रत्येक लेवलनुसार टीचर ट्रेनिंग मध्ये शिकवलं जातं.
3: श्रोते हो, तुम्हाला सुद्धा सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी घ्यायची असेल, ऑनलाईन ऑफलाईन असे सक्सेस अबॅकसचे क्लासेस सुरू करायचे असतील तर जरूर संपर्क करा सक्सेस अबॅकसला. संपर्क 88-88-56-16-70 88-88-56-16-70 88-88-56-16-70. किरण पाटील सर, आता ट्रेनिंग कम्प्लीट झालं की मुख्य जो विषय असतो तो म्हणजे ऍडमिशनचा, कारण मी फी भरलेली आहे, मी त्याच्यासाठी ट्रेनिंग घेतलेलं आहे. पण मग आता ऍडमिशन कशा होणार आणि यासाठी आपली जी शाखा आहे किंवा आपलं जे मेन ऑफिस आहे ते त्यांना मदत करतं का?
4: सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी घेतल्यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न असतो की मला आता ऍडमिशन कसे होणार, आणि याच्यामध्येच आपलं हेड ऑफिस त्यांना खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतं. जसं की आपले ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन पद्धतीने क्लासेस घेता येतात. फॉर एक्झाम्पल आपल्याला ऑफलाईन क्लासेस सुरू करायचे, आता पुण्यामधून तर खूप सारे आपल्या आता रेडिओवर एपिसोड चालू आहेत, तर पुण्यातून आम्हाला खूप साऱ्या पालकांच्या इन्क्वायरी येत आहेत की मला या भागामध्ये तुमचा ऑफलाईन क्लास असेल तर सांगा, आम्हाला इथे या भागामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे. तर ऑफलाईन जर पुण्यामध्ये सारख्या ठिकाणी एखादा व्यक्ती हे क्लासेस सुरू करू इच्छित असेल तर त्याला खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. कंपनीचं जे काही मार्केटिंग सुरू असतं, रेडिओ असेल, सोशल मीडिया असेल, त्या माध्यमातून कंपनीच्या हेड ऑफिसला ज्या इन्क्वायरी येतात त्या इन्क्वायरी ऑफलाईन मध्ये त्या भागातल्या व्यक्तींना प्रोव्हाइड केले जातात. दुसरी महत्वाची गोष्ट, अभिनेते स्वप्नील जोशी हे सक्सेस अबॅकसचे ब्रँड अम्बॅसिडर आहेत, त्यामुळे जेव्हा एखादा व्यक्ती ऑफलाईन क्लासेस सुरू करतो त्यावेळेला त्याला हँडव्हील वाटायचे, क्लासच्या बाहेर बोर्ड लावायचा आहे किंवा काही पोलफ्लेक्स लावायचे आहेत, तर याच्यावर स्वप्नील जोशीचा फोटो त्यांना वापरता येतो. कारण की ते राईट्स कंपनीने घेतलेले आहेत आणि ते राईट्स त्या फ्रँचायझी ओनर म्हणून त्याला मिळतात आणि साहजिक त्याचा इम्पॅक्ट चांगला होतो. एखाद्या सेलिब्रिटीचा फोटो असणारं जेव्हा हँडव्हील घरात जातं त्यावेळेला साहजिक ट्रस्ट वाढतो, त्यामुळे त्यांच्या लीड्स पण वाढतात आणि त्यांचा कन्वर्जन पण वाढतो. हा मुख्य सपोर्ट त्यांना भेटतो. त्याचबरोबर एखादी इन्क्वायरी आल्यानंतर त्या पालकांना आपण काय काउन्सिलिंग करायचंय, त्या ऍडमिशन कसं कन्वर्ट करायचंय, याच्या सेल्स रिलेटेड ट्रेनिंग सुद्धा त्यांना हेड ऑफिस मार्फत दिलं जातं. तसेच वेळोवेळी आपण त्यांना वेगवेगळे बिझनेस डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम अरेंज करतो आणि त्या माध्यमातून पण सपोर्ट आपण देत असतो.
3: असं सगळं जर का ट्रेनिंग आपल्याला मिळत असेल तर श्रोते हो, सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी घ्यायला काय हरकत नाही का? तेव्हा तुम्हाला सुद्धा सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी घ्यायची असेल, ऑनलाईन ऑफलाईन असे अबॅकसचे क्लासेस सुरू करायचे असतील तर जरूर संपर्क करा सक्सेस अबॅकसला. संपर्क 88-88-56-16-70 88-88-56-16-70 88-88-56-16-70 पुन्हा भेटूयात. सक्सेस अबॅकस प्रस्तुत सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी आयुष्याच्या गणितात आघाडी या कार्यक्रमात किरण पाटील सर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार,
4: धन्यवाद.

आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र 103.1 MHz या ध्वनी लहरींवर। श्रोते, सकाळचे 8:25 होत आहेत। प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम

0: असे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस,
1: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणी सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो, यानंतर 8:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून.

0: वाजून 30 मिनिट आणि 15 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल नॉर्वेतील ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेला उपस्थिती. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीचा अहवाल लोकसभा अध्यक्षांकडे सादर. नीट पेपर फुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातात 13 जणांचा मृत्यू 20 हून अधिक जखमी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहरस्टोर यांच्यासमवेत भारत नॉर्वे उद्योग आणि संशोधन शिखर परिषदेला संबोधित केलं. दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीनं ही परिषद महत्वपूर्ण ठरली. या परिषदेला भारत आणि नॉर्वेमधील 50 हून अधिक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. भारतातील उद्योगस्नेही वातावरण प्रतिभावान युवा शक्ती आणि गुंतवणूकदारांसाठी अनुकूल धोरणांमुळे नॉर्वेतील कंपन्यांना भारतात मोठ्या संधी उपलब्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. कराराची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर जहाज बांधणी आरोग्य क्षेत्रातील नवकल्पना आणि हरित तंत्रज्ञान यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रात नॉर्वेनं भारतात अधिक गुंतवणूक करावी असं आवाहन त्यांनी केलं. नॉर्वेमध्ये पंतप्रधान मोदींना सर्वोच्च ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट सन्मानानं गौरवण्यात आलं. पंतप्रधान आज ओस्लोमध्ये भारत नॉर्डिक शिखर परिषदेलाही उपस्थित राहतील. या परिषदेचा उद्देश तंत्रज्ञान नवीकरणीय ऊर्जा संरक्षण शाश्वतता आणि व्यापार यांसारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांसोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं असं आहे. या पुढील टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इटलीच्या 2 दिवसांच्या भेटीवर रोममध्ये पोहोचतील आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. भारत एक सामर्थ्यशाली आत्मविश्वासू आणि सक्षम राष्ट्र असल्याचं ऑपरेशन सिंदूरमधून अधोरेखित झालं असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. ते काल हनोई इथं प्रवासी भारतीयांना संबोधित करताना बोलत होते. अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या धोरणाशी भारत कटिबद्ध आहे, मात्र अण्वस्त्रांच्या हल्ल्याबाबत कोणत्याही धमकीला भारत बळी पडणार नाही, उलट प्रत्युत्तर देण्यास सज्ज असल्याचं सिंह यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात संरक्षण साहित्य उत्पादन उद्योग उभा राहत आहे. शिर्डीमध्ये सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन येत्या 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्लोब फोर्स लिमिटेडचे संचालक आणि चेअरमन रविकांत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी काल थायलंड, इराण, नेदरलँड, स्वीडन आणि मॉरिशस या देशांच्या आरोग्य मंत्र्यांसमवेत एका उच्चस्तरीय द्विपक्षीय बैठक घेतली. जिनिव्हात होणाऱ्या 79व्या जागतिक आरोग्य परिषदेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यासंदर्भात समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात बैठकीत झालेल्या चर्चेत डिजिटल आरोग्य, औषध निर्माण, लवचिक सार्वजनिक आरोग्य प्रणाली आणि प्रगत जागतिक आरोग्य व्याप्तीला चालना देणं आदी मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं नड्डा यांनी नमूद केलं आहे. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी काल तिरुअनंतपुरममध्ये शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासह 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियंका गांधी वद्रा आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांचं अभिनंदन केलं आहे. न्यायमूर्ती यशवंत वर्मा

0: यांच्याशी संबंधित आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीनं आपला अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे काल सादर केला. हा अहवाल दोन्ही सभागृहांमध्ये सादर केला जाणार आहे. न्यायाधीश चौकशी समितीच्या सदस्यांनी हा अहवाल बिर्ला यांच्याकडे सोपवला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांच्या नेत्यांनी केलेल्या विनंतीवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील नियोजित लष्करी हल्ला तूर्तास स्थगित केला असल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात गांभीर्यानं वाटाघाटी सुरू आहेत असं कारण ट्रम्प यांनी दिलं आहे. अमेरिका आणि पश्चिम आशियातील इतर देशांना मान्य होईल असा एखादा करार लवकरच अस्तित्वात येऊ शकतो असंही ट्रम्प यांनी समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. अमेरिकेनं रशियन तेलावरील निर्बंधांमधून दिलेल्या सवलतीचा कालावधी एका महिन्यानं वाढवला आहे. अमेरिकेच्या अर्थ विभागानं काल एक आदेश जारी करून 17 एप्रिल रोजी किंवा त्यापूर्वी समुद्रमार्गे वाहतुकीत असलेल्या रशियन तेलावरील निर्बंधांमधून दिलेल्या सवलतीची मुदत 17 जूनपर्यंत वाढवली आहे. इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात झालेल्या संघर्षात आतापर्यंत 3000 अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये 292 महिला आणि 211 मुलांचा समावेश आहे अशी माहिती लेबनानच्या आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. कांगोमधील इतुरी आणि उत्तर किवू प्रांतात इबोला आजारामुळे 118 जणांचा मृत्यू झाला असून 300 संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. युगांडामध्येही आरोग्य अधिकाऱ्यांनी एका मृत्यूची आणि एका संशयित रुग्णाची नोंद केली आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं इबोलाच्या या उद्रेकाबाबत चिंता व्यक्त केली असून आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं लातूरच्या खासगी शिकवणी वर्गाचा संचालक शिवराज मोटेगावकर याला काल पुण्यातून ताब्यात घेतलं. दिल्लीत राऊज अव्हेन्यू न्यायालयानं त्याला 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली होती. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद दस्तावेज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले होते. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यासह चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यामुळे त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. महाराष्ट्रात सर्व पेट्रोल पंपांवर आणि साठवणूक केंद्रांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. लोकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त खरेदी करू नये असं आवाहन तेल विपणन कंपन्यांनी केलं आहे. मे महिन्याच्या 1-15 आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत झालेली जवळपास 20% वाढ लक्षात घेता भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांसारख्या तेल विपणन कंपन्यांनी हे आवाहन केलं आहे. घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरचाही पुरेसा साठा उपलब्ध असून ग्राहकांच्या नोंदणीनुसार पुरवठा सुरू असल्याचं एका अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पारगळ जिल्ह्यातील धानिवरीजवळ काल संध्याकाळी लग्नाच्या वऱ्हाडाचा ट्रक आणि कंटेनर एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. हवामान. देशात आज मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील काही ठिकाणी तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये दिवसभर उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात विदर्भ, राजस्थान, उत्तर प्रदेशच्या काही भागात रात्रीही उष्मा कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर अंदमान निकोबार बेटं, केरळम, लक्षद्वीप, ईशान्येकडील काही राज्यांसह तामिळनाडू, पुदुच्चेरीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. देशाच्या उर्वरित भागातही वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल नॉर्वेतील ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेला उपस्थिती. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीचा अहवाल लोकसभा अध्यक्षांकडे सादर. नीट पेपरफुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 हून अधिक जखमी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी।

वार्तालाप केंद्र सकाळचे 8:40 झाली आहेत. वेळ आहे मराठी चित्रपट संगीताची. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत अनन्या या चित्रपटातील समीर सप्तीसकर यांचं गीत, मकर अभिषेक खणकर यांचं गीत, बेला शेंडे आणि समीर सप्तीसकर यांनी युगलस्वरात गायलेलं हे गीत संगीतबद्ध केले समीर सप्तीसकर यांनी.

0: जगदीश जयदीप बागवाडकर आणि राजलक्ष्मी संजय यांच्या युगलस्वरातील हे गीत होतं श्याम मळेकर यांचं. लोकशाही या चित्रपटासाठी हे गीत संगीतबद्ध केलं होतं संजय राजी यांनी. मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: काय ग बारावी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल,
2: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
1: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
2: रय शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
1: अगं BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
2: हो ना, शिवाय पुढे MBA MPhil आणि PhD ची सोयही.
1: मी पण ऐकलंय IIMच्या धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
2: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरियेमध्ये.
3: मुळव्या दिन हैराण झालोय नुसता, कुठं बी दाखवायला गेलं की ऑपरेशनच सांगतायत. भलतं दुखणं हाय.

0: न सांगता येतय ना दडवता, काय करावं कुठं दाखवावं?
1: अहो दादा, एकदा मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये दाखवून तर बघा. तिथं मुळव्याधीवर विना ऑपरेशन उपचार उपलब्ध आहेत. योग्य उपचार घेऊन लवकर बरे व्हा.
2: मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality.com.
3: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.

0: परीक्षा स्कीम च्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1444 या टोल फ्री नंबर वर तसेच www.teli-law.in या वेबसाईट वर माहिती मिळवू शकता.
1: पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर, केसांच्या विकारांवर खात्रीलायक नैसर्गिक इलाज, केसांचे गळणे, चाई पडणे, केस विरळ होणे, केसांचा कमकुवतपणा, केसातील कोंडा इत्यादी विकारांवर पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर राजपथ कन्याशाळेजवळ सातारा. तसंच उत्तम व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी फोन नंबर 2 36 36 9.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 07 9 6 9 9 1 8 2 7.
3: श्रोतू, मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं गुरु ठाकूर यांचं गीत. हे गीत युगल स्वरात गायले अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांनी.

श्रोतेहो, नाळ टू या चित्रपटातील ए व्ही प्रफुल्लचंद्र यांच्या संगीत निर्देशनात कडूबाई खरात, मनीष राजगिरे आणि नागेश मोरवेकर यांनी गायलेल्या वैभव देशमुख यांच्या या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी सातारा केंद्रावरून सकाळचे 9 वाजलेत. वेळ आहे हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. लता मंगेशकर आणि मुकेश यांनी युगल स्वरात गायलेलं हे गीत संगीतबद्ध केले लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. चित्रपट पत्थर के सनम.

0: श्रोतेहो, हे होतं लता मंगेशकर आणि मुकेश यांनी युगलस्वरात गायलेलं पत्थर के सनम या चित्रपटातील गीत. हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या

0: वर फ्लॅट 40% सूट ऑफर 14 जून पर्यंत आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून टोल फ्री नंबर 0796999827.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
3: मुळव्या दिन हैराण झालोय नुसता. कुठं बी दाखवायला गेलं की ऑपरेशनच सांगतायत. भलत दुखणं हाय गाड्या ना सांगता येतय ना दडवता. काय करावं कुठं दाखवावं?
4: अहो दादा एकदा मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये दाखवून तर बघा. तिथं मुळव्यादीवर विना ऑपरेशन उपचार उपलब्ध आहेत. योग्य उपचार घेऊन लवकर बरे व्हा.
5: मीनाक्षी हॉस्पिटल सातारा कोरेगाव रोड सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality.com.
6: काय ग 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
7: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
6: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे. शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय
7: रय शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
6: अगं BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
7: हो ना, शिवाय पुढे MBA MPhil आणि PhD ची सोयही.
6: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
7: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट? जवळ तर आहे वरिये मध्ये.
8: यात्रा लग्न सराईसाठी मसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड OCM विमलचे ब्रँडेड सूटिंग,
9: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
8: मग येताय ना खरेदीला मसवडकर ड्रेसेस मध्ये?
9: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
10: पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर, केसांच्या विकारांवर खात्रीलायक नैसर्गिक इलाज. केसांचे गळणे, चाई पडणे, केस विरळ होणे, केसांचा कमकुवतपणा, केसातील कोंडा इत्यादी विकारांवर पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर, राजपथ कन्याशाळेजवळ सातारा. तसंच उत्तम व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी फोन नंबर 2 36 36 9.
11: विश्वासार्ह सेवा आणि अनुभवी व्यवस्थापन श्री मंगलमूर्ती संचालित समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड सातारा इथं 15 ते 30 मे दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर.
12: अपेंडिक्स, हर्निया, पाईल, फिशर आणि फिस्टुला शस्त्रक्रिया फक्त 20,000 रुपये.
11: गर्भाशय पिशवीची शस्त्रक्रिया फक्त 25,000 रुपये.
12: समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, यादव गोपाळपेठ, सातारा.
11: संपर्क 74 47 47 97 79.
0: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999827.

श्रोतो, हे होतं किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. राहुल देव बर्मन यांच्या संगीत निर्देशनातील हे गीत होतं पराया धन या चित्रपटातील. हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

0: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72. इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्य.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी।
2: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
1: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी। गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं।
3: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
4: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं। होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न।
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 866-91-676-72।
5: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999182।

0: हे होतं पडोसनी या चित्रपटातील राजेंद्र कृष्ण यांचं गीत. लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताला संगीत दिलं होतं राहुल देव बर्मन यांनी. श्रोतो, हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
2: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
1: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
2: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
1: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
3: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
2: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
3: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
2: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा.
4: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
3: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
4: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
3: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
4: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
3: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
4: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
3: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185-68006. आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर, 98-81-38-71-14, 98-81-38-71-14.
4: यात्रा, लग्न, सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, OCM, विमलचे ब्रँडेड सूटिंग,
3: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
4: मग येत आहे ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
3: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक

तिचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.

0: श्रोतो, शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेल्या, लता मंगेशकर यांनी सहकाऱ्यांसमवेत गायलेल्या, हसरत जयपुरी यांच्या प्रिन्स या चित्रपटातील गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचे 9:31 होत आहेत. श्रोतो, ही वेळ आहे आजचे पाहुणे या सदराची. आज या सदरात आपण ऐकणार आहोत कैलास मानसरोवर यात्रेचा अलौकिक अनुभव अनुभवलेल्या सुप्रिया शेटे यांच्या मुलाखतीचा. ही मुलाखत घेतली सचिन प्रभुणे यांनी.
1: श्रोते हो, नमस्कार. श्रोते हो, आपल्या प्रत्येक भारतीयाचं कैलास मानसरोवर यात्रा करणं एक स्वप्न असतं. आपण तिथं गेलं पाहिजे, कैलासाचं दर्शन घेतलं पाहिजे, मानसरोवर अगदी डोळे भरून पाहिलं पाहिजे, हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. खरं तर पूर्वी खूप खडतर असलेल्या ही यात्रा आता सोयीसुविधांच्या उपलब्धतेमुळं तशा सोप्या झाल्यात. अनेक जण आपल्या परिचितही असतील की ज्यांनी कैलास मानसरोवरला ते जाऊन आले असतील. मात्र अनेकांचं स्वप्न असेल नक्की की आपण इथं भेट दिली पाहिजे. तर आज आपण आपल्या स्टुडिओत या कैलास मानसरोवराविषयी जाणून घेण्यासाठी आपण आपल्या सातारच्या सुप्रिया शेटे यांना आमंत्रित केलंय. सुप्रिया शेटे ह्या उद्योजक आहेत, कॉर्पोरेट क्षेत्रात काम करतात, सोलो ट्रॅव्हलर आहेत आणि कैलास मानसरोवर हे त्यांचं अत्यंत आवडीचं असं शंकराचं ठिकाण आहे. तिथं त्या जाऊन आल्यात, अनेकांना जाण्यासाठी ते प्रेरणा देतात, घेऊनही जातात. तर नक्की कैलास मानसरोवर यात्रा काय आहे, ती सहल आहे का यात्रा आहे, ते पर्यटन स्थळ आहे का एक आध्यात्मिक स्थळ आहे, हे सर्व आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सुप्रिया शेटे आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं स्वागत. पहिलाच प्रश्न की शंकराची अनेक स्थानं भारतात आहेत, आपल्या महाराष्ट्रात देखील खूप स्थानं आहेत. कैलास मानसरोवर हे किती महत्वाचं शंकराचं ठिकाण आहे, भारतीयांसाठी या तीर्थक्षेत्राचं महत्व काय आहे?
2: सर्वप्रथम धन्यवाद सर आणि हर हर महादेव.
1: हर हर महादेव.
2: कैलास मानसरोवर हे महादेव, माता पार्वती, त्यांचा शिव परिवार, त्यांचा गण परिवार या सर्वांचं राहण्याचं स्थान आहे, ते त्यांचं घर आहे. तर जे कोणी महादेव भक्त आहेत, जे महादेवाच्या अनेक ठिकाणी जात असतात, त्यांच्यासाठीचं हे अल्टिमेट डेस्टिनेशन आहे की सर्व महादेव भक्तांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एकदा तरी कैलाशाला, त्याचं दर्शन करायला किंवा त्याची परिक्रमा करायला जावं, हे असं स्थान आहे, असं इम्पॉर्टंट स्थान आहे. ज्या ठिकाणी प्रचंड व्हायब्रेशन्स आहेत, तिथला ओरा वेगळा आहे,
1: अध्यात्मिक
2: ओरा आहे, तिथं अनेक साधकांनी येऊन साधना केलेली आहे आणि ह्याची प्रचिती तुम्हाला जेव्हा तुम्ही तिथं जाता तेव्हा नक्की लक्षात येते.
1: अनेक धर्मियांसाठी खूप महत्वाचं.
2: बरोबर.
1: धर्मियांसाठी
2: तर चार धर्म या कैलाशाला मानतात, मुख्यतः आपले हिंदू धर्मीय, त्याच्यानंतर जैन, बोन म्हणून एक कम्युनिटी आहे ते, आणि तिबेटियन्स,
1: बौद्धिस्ट
2: हे लोक या धर्माचे लोक कैलाशाला मानतात.
1: आपण पहिल्यांदा कधी कैलास मानसरोवरला गेलात, शंकराच्या भक्त आहातच आपण आणि तिथं कुठल्या ओढीनं आपण तिथं गेलात, पहिल्यांदा तिथल्या भेटीचा अनुभव कसा होता?
2: सर, कैलास मानसरोवरची ओढ जी आहे ना, ही प्रत्येक महादेव भक्ताला असते. मग तुम्ही साताऱ्यातलं कोटेश्वरला जात असाल, राजेश्वरला जात असाल, तुम्ही काशीला गेला असाल, केदारनाथला गेला असाल, उज्जैनला गेला असाल, तर महादेव भक्ताच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला कैलाशाला जाण्याची ही ओढ असते. का तर आपल्या इष्टदेवतेच्या, आपल्या महादेवाच्या घरी जाण्याची, तिथलं दर्शन घेण्याची, ती अनुभूती प्राप्त करण्याची इच्छा ही प्रत्येक महादेव भक्ताला असते. त्यानुसार ती मला पण होती आणि मला देखील हा योग आला. आणि हा जेव्हा योग आला त्यावेळेला जेवढी मी कॉन्फिडंट होते जाताना की बाबा चालली आहे यात्रा, आहे नेहमीच अशा यात्रा होतात वगैरे करूत आपण, पण ज्या क्षणी मला महादेवाच्या त्या स्थानाचं दर्शन झालं, मानसरोवरचं आणि कैलाशाचं दर्शन झालं, त्या क्षणापासून जो माझा असा कॉन्फिडन्स होता ना, तो असा एकदम 180 degree पलटलेला होता.
1: बर.
2: आणि पूर्णपणे मग त्यानंतरच्या ज्या काही भावना होत्या, यात सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे अतिशय रडायला येत होतं. अतिशय म्हणजे समजत नव्हतं की मी एवढं का रडतीये, कशासाठी एवढं रडायला येते, आतून पूर्णपणे शेक होऊन गेले.

0: करण्यासारखं झालेलं होतं ते. मे बी ती समर्पणाची भावना असेल. परिक्रमा करत असताना माझ्या मनामध्ये जे आपलं रावण रचित शिवतांडव स्तोत्र आहे ते डोक्यामध्ये घोळत होतं. जटाटवी गलत जलप्रवाह पावितस्थले हे डोक्यामध्ये घोळत होतं. तर हा सर्व जो अनुभव होता हा अतिशय समर्पणाची भावना देऊन गेलेला होता. की जे काही आपले इतर विचार असतात किंवा आपण डेली लाईफमध्ये अनेक सारे आपल्या डोक्यांमध्ये केओस चालू असतो, घरातला असेल, बाहेरचा असेल, प्रापंचिक किंवा व्यावसायिक काही असेल, तर हे सगळे मागं टाकतो आपण आणि पूर्णपणे समर्पणाची भावना घेऊन आपण त्या कैलाशाच्या यात्रेला मार्गस्थ होतो.
1: ती आपोआप तिथं गेल्यावर निर्माण झाली?
0: आपोआप निर्माण होते. ही पहिले तर तुमचा माइंडसेट जो आहे हा यात्रेचा असतो.
1: हो.
0: की आपण यात्रा करायला चाललोय, आपण महादेवाच्या ठिकाणी चाललोय, महादेवाचा नामजाप सतत चालू असतो मनामध्ये. आणि हे होत असताना त्या ठिकाणी जेव्हा दर्शन होतं तिथले जे काही व्हायब्रेशन्स आहेत किंवा जो ओरा आहे त्याची जेव्हा तुम्हाला प्रचित येते, अनेक अनुभव सुद्धा वाटेमध्ये येतात. जेव्हा जेव्हा तसे तसे तुम्हाला अनुभव येत जातात तसं तसं आपोआप ते परिवर्तन तुमच्यामध्ये होतं.
1: हे यात्रेत पहिल्यांदा ज्यावेळी कैलासाचं दर्शन घडलं, समोर दिसतोय कैलास, त्यावेळेला काय वाटलं होतं?
0: अतुलनीय, शब्दात वर्णन न करता येईल असा अनुभव आहे हा. ज्यासाठी आपण आपलं शरीर तोडत किंवा वाट बघत इथपर्यंत आलेलो आहे त्या ठिकाणाचं दर्शन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा होतं तुमच्या यात्रेमध्ये. त्याला असं सगळे जे काही तुम्ही एफर्ट्स घेतलेले असतात, जी काही तयारी केलेली असते, सगळे वर्थ इट आहेत असं वाटतं. आणि अतिशय अतुलनीय असा अनुभव येतो की महादेवाच्या त्या स्थानाचं दर्शन करणं, त्या ठिकाणी तुमची काही पूजा, काही प्रेयर्स असतील, तुम्हाला जे काही साधना करताय ते, तुमचा काही गुरुमंत्र असेल, जे काही चॅन्टिंग तुम्हाला येत असेल पूर्वीपासूनचं, काही नाही तर ओम नम शिवायचा जाप, हे सर्व करणं, मेडिटेट करणं, मेडिटेट करून त्या ठिकाणी त्या तो अनुभव घेणं, हे सगळं अतिशय म्हणजे शब्दात वर्णन करण्यापेक्षा च्या पलीकडं आहे.
1: सुप्रियाजी, एकूण ह्या यात्रेविषयी आता आपण जाणून घेऊया की ही यात्रा अशी नाही ना की आपण आज ठरवलं आणि दोन दिवसांनी त्या यात्रेला निघालो असं नाही. तर नक्की ही यात्रा आहे कशी, त्याची सुरुवात कुठून होते, त्यासाठी कागदपत्र काय काय लागतात, शारीरिक क्षमता तुमची काय लागते, ह्या सर्व गोष्टी जर का आमच्या श्रोत्यांना सांगितल्या तर बरं होईल.
0: सर्वप्रथम तर आपल्याकडे पासपोर्ट असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही यात्रेला जाणार आहात तर तुमची जी काही यात्रेची तारीख आहे त्याच्या मिनिमम 45 दिवस आधी यात्रेच्या परमिटसाठी अप्लाय होतं. यात्रेचं जे परमिट आहे हे मॅन्डेटरी आहे. विदाऊट यात्रा परमिट आपण पुढचा प्रवास करू शकत नाही. तर यात्रा परमिटसाठी आपल्या पासपोर्टची सॉफ्ट कॉपी जी आहे ती आपल्याला पुढे पाठवून द्यावी लागते. तर पहिली गरज आहे पासपोर्टची सॉफ्ट कॉपी. दुसरी गरज आहे की तुम्ही कमीत कमी 45 दिवस अलीकडे संपर्क साधनं, जेव्हा आपण 45 दिवस अलीकडे संपर्क साधनं म्हणतो तेव्हा तिथून पुढे ती प्रोसेस सुरू होते. तर ऍक्च्युली तुम्ही 2-3 महिने आधीच संपर्क साधनं आणि तुमचं कन्फर्मेशन देणं हे गरजेचं आहे.
1: मी एक मधीच प्रश्न विचारतो की माझ्या मनात आलंय म्हणून मी कैलासला जाऊ शकतो का मला काही टूर ऑपरेटरचीच गरज आहे, का मला सरकारकडे अर्ज करणं गरजेचं आहे?
0: हे नक्कीच गरजेचं आहे. तुमच्या मनामध्ये आलं म्हणून आपण एकटेच असे कैलासाला जाऊ शकत नाही. तुम्हाला कोणत्या ना कोणत्या तरी टूर ऑपरेटरची ही आवश्यकता आहे. तर ह्या यात्रा दोन मार्गानं होतात. गव्हर्नमेंट सुद्धा घेऊन जातं, जे शासन आपलं भारत सरकार घेऊन जातं ह्या यात्रा नथुला पास सिक्कीम या मार्गाने किंवा उत्तराखंड मार्गाने पिथोडागड ह्या मार्गानं होतात. ह्या पूर्ण गव्हर्नमेंट जे घेऊन जातं ह्याची जी प्रोसेस आहे ती अशी आहे की तुम्ही अप्लाय करता, तुमची मेडिकल टेस्ट होते, मेडिकल टेस्ट झाल्यानंतर लॉटरी सिस्टीम असते. गव्हर्नमेंटकडे साधारण 1000 लोकांचा कोटा अवेलेबल आहे. तर ह्या लॉटरी सिस्टीम मधून तुमचं जर नाव आलं तर तुम्ही ती यात्रा करू शकता. वेअर ॲज प्रायव्हेट ऑपरेटर्स आहेत ते यात्रे त्यांचे ते यात्रेसाठी तुमची म्हणजे तिथं लॉटरी सिस्टीम काही नाही, तुम्ही त्यांच्याकडे संपर्क करू शकता आणि त्यांच्यासोबत यात्रा परमिट मिळाल्यानंतर जाऊ शकता.
1: एकूण किती भारतीय तिथे जाऊ शकतील ह्याची संख्या मात्र निश्चित आहे?
0: निश्चित आहे. तर आतापर्यंत जी संख्या होती ती 24,000 अशी होती. हो, जी की हा कोटा ऑलरेडी एक्झॉस्ट झालेला आहे त्यांचा आणि तो कोटा आता नवीन रिलीज करतील ते. तर जून महिन्यामध्येच त्यांचा पूर्ण कोटा जो काही होता पूर्ण वर्षभराचा 24,000 तो एक्झॉस्ट झालेला आहे. याच्यानंतर एक पुढच्या काही दिवसांमध्ये ते कळवणार आहेत की नवीन कोटा किती रिलीज करणार आहेत, त्यानुसार पुढचे यात्रा परमिट.
1: पण साधारण आधीच्या अनुभवांवरनं कोटा साधारण 24,000 ते 30,000 दरम्यानच असतो का जास्त वाढतोय?
0: आता कळेल सर, ते या पुढच्या काही आठवड्यांमध्ये आपल्या लक्षात येईल ते.
1: बरं, आता आपण सांगितलं

0: की 45 दिवस आधी तुम्ही ऍप्लिकेशन करायला लागतं. म्हणजे साधारण तुम्हाला जून जुलै मध्ये जायचं असेल तर तुमची मानसिक तयारी शारीरिक तयारीसाठी तुम्हाला जानेवारी पासून सुरू करणं हे गरजेचं आहे.
1: कमीत कमी एक महिना आधी तुम्ही यात्रेला जाणार आहे त्याच्या एक महिना आधी तुमचा बेसिक वॉक असणं गरजेचं आहे.
0: थोडं तुम्हाला मंजुरी मिळाल्यानंतरच म्हणतो मी,
1: बरोबर.
0: पण त्याच्या आधी तुमची आपल्याला कैलास यात्रा करायची आहे तर यावर्षी आता ठरवून उपयोग नाहीये, तर पुढच्या वर्षीची यात्रा
1: 2 ते 3 महिने अलीकडे तुमचा हा कॉल असला पाहिजे.
0: बर,
1: त्यानंतर तुम्ही कोणासोबत जायचं हे बघायला सुरुवात करता, त्यांच्या संपर्कामध्ये येता, त्याच्यानंतर तुम्ही इव्हॅल्युएट करता, कम्पेअर करता आणि मग तो कॉल घेता. तर साधारण 2 ते 3 महिन्याचा कालावधी तुमच्याकडे असला पाहिजे.
0: असला पाहिजे, ओके. मग ते ऍप्लिकेशन केल्यानंतर पुढं,
1: ऍप्लिकेशन केल्यानंतर 45 दिवसाचा मिनिमम पिरियड हातामध्ये असतो.
0: त्याच्यानंतर करू शकतो ही काय वयोगट त्याला आहे, त्याची आरोग्याची काही चाचण्या आहेत का?
1: बरोबर, ज्यावेळेला प्रायव्हेट ऑपरेटर्स कडून आपण जातो त्यावेळेला मिनिमम वय हे 10 वर्ष आणि मॅक्झिमम वय हे 70 वर्ष, म्हणजे 69 रनिंग हे असू शकतं. जे गव्हर्नमेंट घेऊन जातं त्याच्यामध्ये 18 ते 70 असा वयोगट आहे.
0: बर,
1: अशी वयोमर्यादा
0: 70च्या वर कुणालाच नाहीये.
1: नाही, 70च्या वर नाही होत.
0: आणि बाकी इतर काही शारीरिक आजार, शुगर आहे किंवा ब्लड प्रेशर आहे ह्याचा काही,
1: असेही यात्री येतात. पण एक राहतं की तुम्ही तुमचे जे काही डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांशी कन्सल्ट करावं, त्यानुसार तुमचे मेडिकेशन्स काय घ्यायचे हे त्यांना सांगावं, त्यांच्याकडून ते ऍडवाईस घेतल्यानंतरच आपण यावं.
0: आता मार्गाने आपण कैलास मानसरोवरला पोहोचूया. खरं तर कुठल्या मार्गाने जायचं असतं, कसा तो टप्पा आहे प्रवासाचा, ही यात्रा कशी जाते?
1: सो ही यात्रा जेव्हा प्रायव्हेट ऑपरेटर कडून जातात तेव्हा सगळ्यात जास्त 2 मार्ग प्रचलित आहेत. एक मार्ग जो आहे तो आहे हेलिकॉप्टरचा मार्ग, जो होतो लखनऊ मार्गे. तर या हे एक्स लखनऊ म्हणतात, लखनऊ टू लखनऊ.
0: बर,
1: यात्री लखनऊला येतात. लखनऊ पासून आपण बाय रोड साधारण 4 तासाची जर्नी करतो आणि जातो नेपाळगंज नावाच्या ठिकाणी.
0: ओके,
1: नेपाळगंज हे नेपाळ साईडचं बॉर्डर कडचं गाव आहे. त्या ठिकाणी माता बागेश्वरीचं एक मंदिर आहे, जे तिथली स्थानिक मान्यता आहे की ही शक्तीपीठ आहे. या ठिकाणी मातेची जीप पडलेली आहे तर अनेक लोक त्याचं दर्शन घेतात. त्यानंतर एक दिवस आपला तिथं स्टे असतो, ब्रीफिंग वगैरे होतं संध्याकाळी. त्यानंतर तुम्हाला काही बॅग्स प्रोव्हाइड केल्या जातात. तुमच्याकडून आणलेल्या सुटकेस ह्या पुढे जात नाहीत, ह्या त्या हॉटेललाच राहतात. आपण दिलेल्या ज्या डफल बॅग्स आहेत किंवा बॅकपॅक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सामान तुम्ही तुमचं घेऊन जाऊ शकता. साधारण 15-1 किलोपर्यंत सामान तुम्ही कॅरी करू शकता पुढे. दुसऱ्या दिवशी सकाळी तुमचं नेपाळगंज पासून सिमिकोटपर्यंत फ्लाईट असतं. हे एक छोटं फ्लाईट असतं, साधारण 50 मिनिटाचं असतं. 8 ते 10 लोक बसतील असं ते फ्लाईट असतं. सिमिकोट हे माउंटन कडचं गाव झालं नेपाळमधलं. अतिशय सुंदर सिनिक असं ठिकाण आहे ते. त्या ठिकाणी सुद्धा महादेवाचं एक सुंदर मंदिर आहे जिथून तुम्हाला छान ते व्हॅलीचा व्ह्यू आहे. समोर नदी वाहते, कर्नाळी नदी, असे पूर्ण ढग खाली पर्यंत उतरलेले असतात. आणि तिथली जी मूर्ती आहे ती पंचमुखी मूर्ती आहे महादेवाची. तर ते अतिशय सुंदर असं महादेवाचं मंदिर आहे, त्याचं दर्शन आपण करू शकतो. आजूबाजूला थोडंफार फिरू शकतो. हा झाला आपला यात्रेचा दुसरा दिवस. तिथून आपण सिमिकोट पासून नेक्स्ट डे जातो हिल्साला, हिल्सा नावाच्या ठिकाणी. याच्यासाठी आपल्याकडे हेलिकॉप्टर असतं.
0: बर,
1: एका हेलिकॉप्टरमध्ये 4 लोक बसतात. साधारण 15 ते 20 मिनिटाची हेलिकॉप्टर राईड असते. आपण पोहोचतो हिल्सा, जे की नेपाळ आणि तिबेट बॉर्डरच्या इथलं गाव आहे, नेपाळचं बॉर्डर साईडचं गाव आहे. त्या ठिकाणी आपण चालत पायी एक नदीवरचा ब्रिज क्रॉस करतो, साधारण 5 ते 10 मिनिटं. तो ब्रिज क्रॉस केल्यानंतर आपण तिबेटमध्ये पोहोचतो.
0: बर,
1: त्या ठिकाणी आपल्याला तिबेटनं प्रोव्हाइड केलेली चांगली एसी बस असते, वॉल्वो टाईप्स, त्यामध्ये आपण जातो. तिथून आपलं इमिग्रेशन होतं. या ठिकाणी इमिग्रेशनमध्ये सगळ्यात महत्वाच्या काही सूचना अशा आहेत की दलाई लामा रिलेटेड, अँटी चायना, अँटी पॉलिटिकल, भारत आणि चायनाच्या मधले काही टेन्शन्सचे रिलेटेड गोष्टी तुमच्या फोनमध्ये असता कामा नयेत. तुमचे तसे काही फोटो असता कामा नयेत, कुठली अशी सर्च हिस्ट्री असता कामा नयेत, डिलिटेड फोटो सुद्धा असता कामा नयेत, असं डिलिटेड फोल्डरमध्ये. तर हे सर्व असे काही तुमच्या फोनमध्ये आढळता कामा नये, तसं काही आढळलं तर आपल्याला तिथूनच माघारी सुद्धा पाठवू शकतात.
0: ओके,
1: त्या यात्रेला जो कोणी यात्रेकरू असेल त्यांना. तसंच आपली तब्येतही व्यवस्थित असली पाहिजे त्या ठिकाणी. एकदा तुमचं म्हणजे सर्वच ठिकाणी असली पाहिजे तशी, तर पण हा या ठिकाणी तुम्ही एकदा तुमचं इमिग्रेशन झालं, इमिग्रेशन झाल्यानंतर पुरांग नावाचं ठिकाण आहे. तिबेट साईडला त्याला पुरांग म्हणतात, नेपाळ साईडला त्याला टाकलाकोट म्हणतात. या ठिकाणी आपण जातो, या ठिकाणी आपला एक स्टे असतो. पुरांग मधून नेक्स्ट डेला आपण मानसरोवर पाशी जातो. मानसरोवरला आपला एक स्टे असतो. या ठिकाणी

0: म्हणतात पहाटेचं त्या ठिकाणी देवी दर्शन, देवता आणि सप्तऋषी स्नान करण्यासाठी येतात. तर अनेक लोक पहाटे तिथे जाऊन मेडिटेशन करतात आणि मीही तो प्रयत्न केला आणि मला पण अतिशय सुंदर असे काही दर्शन त्या ठिकाणी घडलेले होते.
1: मॅडम ह्यात तसं फार चालायला लागणं असं कुठे?
0: हेलिकॉप्टर साईडनं जोपर्यंत तुम्ही दार्चेनला पोहोचता ना तोपर्यंत फार काही कुठं चालायचं नाहीये. जेव्हा तुम्ही मानसरोवर झालं ना त्याच्यानंतर आपण जातो दार्चेन बेस विलेजला. बेस विलेजला पण चांगलं हॉटेल वगैरे स्टे असतो, तिथं पण ब्रीफिंग होतं. याच्यानंतर आपण जातो यमद्वारला नेक्स्ट डे आणि यमद्वारपासून परिक्रमा सुरू होते. आता परिक्रमा ही अशी आहे की ती ऐच्छिक आहे. ज्या कोणा लोकांची इच्छा आहे की माझी बाबा फिटनेस व्यवस्थित आहे मी परिक्रमेला जातो तर ते लोक जाऊ शकतात.
1: कैलासची प्रदक्षिणा,
0: कैलासाची प्रदक्षिणा. काही लोक फक्त एकच दिवसाची प्रदक्षिणा म्हणजे एकच दिवसाची ती परिक्रमा करून माघारी येतात. काही लोक म्हणतात की बाबा नाही माझी हेल्थ तेवढी व्यवस्थित नाही तर ते बेस विलेजला दार्चिनला थांबतात.
1: किती किलोमीटरची ती प्रदक्षिणा आहे?
0: साधारण 40-45 किलोमीटरची ती परिक्रमा.
1: किलोमीटर
0: हो. पहिल्या दिवशी आपण 12-15 किलोमीटर कव्हर करतो आणि दिरापूक नावाच्या ठिकाणी जातो. तर दिरापूक वरून आपल्याला कैलाशाच्या नॉर्थ फेसचं दर्शन होतं. या ठिकाणी राहण्याची जी सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे अतिशय बेसिक आहे. शेअर्ड वॉशरूम्स असतात, ड्राय आणि पिट बेस्ड वॉशरूम्स असतात या ठिकाणी. दुसऱ्या दिवशी आपण 22 किलोमीटरचा पल्ला काढतो. यामध्ये डोलमाला पास वन ऑफ द हायेस्ट पास आहे हा. तर तो पास आपण दुसऱ्या दिवशी कव्हर करतो. त्यामध्ये 22 किलोमीटरचं अंतर आपल्याला जायचं आहे. साधारण चढ जो आहे हा 5 किलोमीटरचा आहे आणि उतार हा 4-5 किलोमीटरचा आहे.
1: पण हे सर्वसामान्य माणूस सहज करू शकेल?
0: सहज करू शकेल असं मी म्हणणार नाही सर. या ठिकाणी आपल्याला हेल्प मिळते. पोर्टर असतात ज्यांच्याकडे आपण आपलं काही सामान देऊ शकतो. घोडे म्हणजे खच्चर असतात ते अवेलेबल असतात. ते त्यांची अवेलेबिलिटी सुद्धा कमी आहे त्यामुळे ते पण आपल्याला मिळाले तर आपण ती हेल्प घेऊ शकतो आणि ती परिक्रमा पूर्ण करू शकतो. तिसऱ्या दिवशीची जी परिक्रमा आहे ती छोटी आहे. तिसऱ्या दिवशी साधारण 8-1 किलोमीटरचं अंतर करायचं तर ते अतिशय सुंदर सीनिक आणि तुम्ही तो ट्रेल आहे, ट्रेक नाहीये, तुम्ही व्यवस्थित ते करून माघारी येऊ शकता.
1: तर यात आपण कैलासाच्या ठिकाणी जातोय तर तिथं काही पूजा हे वगैरे करू शकतो, स्नान करू शकतो मानसरोवर मार्गात, असं काही तिथले नियम कसे आहेत?
0: सगळ्यात आधी हा पर्वत आहे. या ठिकाणी कुठलं मंदिर
1: नाही
0: आहे महादेवाचं. जसं 12 ज्योतिर्लिंगामध्ये मंदिर आहे तसं इथं कुठलं मंदिर नाही आहे महादेवाचं. तर स्नान करण्यासाठी तुम्ही मानसरोवरच्या किनाऱ्यापर्यंत जाऊ शकता पण मानसरोवरमध्ये डुबकी घेणं हे आता अलाउड नाही आहे.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे जर कुणी तरी पण जाऊन डुबकी घेतली आणि ते निदर्शन असं आलं तर त्याचा फाईनही लागू शकतो आणि त्या एन्टायर ग्रुपला त्याचा काही ना काहीतरी फटका बसू शकतो. तर एक आहे की तुम्ही त्यातनं पाणी काढून मग बाहेर येऊन स्नान वगैरे करणं हा प्रकार करू शकता.
1: पहाटेचा अनुभव तुमचा कसा होता तिथला?
0: पहाटेचा अनुभव अतिशय सुंदर असा होता. मी त्या ठिकाणी साधारण 3:30 वाजता गेलेले होते. अतिशय सुंदर असं चंद्राचं दर्शन झालं. ज्याप्रमाणे महादेवाच्या मस्तकावर चंद्राची कोर असते त्यानुसार ती कोर होती. ढगाच्या मागून ती चंद्राची कोर त्याचं दर्शन झालं आणि त्याचं संपूर्ण जे प्रतिबिंब होतं हे त्या मानसरोवरामध्ये पसरलेलं होतं. आणि असं वाटत होतं जणू आपल्यासाठी खास महादेवांनी येऊन ते दर्शन दिलेलं आहे. त्यावेळेला माझ्यासोबत आणखीन काही 7-8 जण होते. नंतर ते लोक गेले झोपण्यासाठी आणि साधारण 4 वाजल्यापासून ते 5-5:15 वाजेपर्यंत मी मानसरोवरच्या काठी एकटी होते. आधी सुरुवातीला भीती वाटलेली होती की कसं थांबायचं, कसं काय करायचं, पण विचार केला आपण एखादी माळा करू, आपली नामजप करू आणि मग आपण जाऊ. पण जेव्हा मी ते माळाजप करायला सुरुवात केली, नामस्मरण करायला सुरुवात केली, माझी संपूर्ण भीती निघून गेलेली होती. मला पूर्णपणे विसर पडलेला होता की मी या ठिकाणी एकटी आहे. आणि ते जे नामस्मरण करत असताना ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टीवर्धनम जे आपल्या महामृत्युंजय मंत्राचं नामस्मरण करत असताना मी हे इमॅजिन केलं की इथं या ठिकाणी माझ्या आजूबाजूला असणारा संपूर्ण अंधार हे म्हणजे एक ब्रह्मांड आहे आणि त्या ब्रह्मांडाच्या मध्यभागी मी बसली आहे आणि माझी ही साधना चालू आहे महादेवाची. आणि प्रत्यक्षामध्ये मी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे की साधारण 4 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत पहाटे मानसरोवरचा किनारा हा लाईट अप झालेला होता. त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचा लाईट होता. जो त्याचा किनारा जो होता तो लाईट अप झालेला होता. नक्की ह्याच्या मग काही ना काहीतरी सायन्स असणार आहे. पण तो अनुभव जो ओव्हर होता ना, ओव्हरऑल अनुभव जो होता की त्या ठिकाणी बसणं, साधना करणं, ते इमॅजिन करणं आणि त्याच्यानंतर ते प्रत्यक्षामध्ये पाहणं, किनारा लाईट अप झालेला, काही तारे तुटताना पाहिले 1-2, तर हा जो अनुभव होता तो असं होता की

0: आपण केलेल्या साधनेला महादेवानं येऊन दिलेलं दर्शन.
1: आपण स्वतः महादेवाच्या पहिल्यापासूनच भक्त.
0: बरोबर.
1: कैलास मानसरोवराला जाऊन आल्यानंतर तुमच्या स्वतःमध्ये किती शक्ती निर्माण झाली, स्वतःला काय काय समाधान मिळालं, काय स्वतःमध्ये बदल घडले?
0: सर, शक्ती असं नाही म्हणणार, पण मला असं वाटतं की फक्त कैलाशच असं नाही, तर तुम्ही जेवढ्या काही यात्रा करता त्या यात्रांमधून एक नवीन अनुभूती मिळते, आणि यात्रा केल्यामुळे जे काही नॉलेज प्राप्त होतं किंवा जे काही तुम्हाला अनुभव होतात मिळतात, त्यामधून तुम्ही तुमचं उर्वरित जे काही दैनंदिन आयुष्य आहे

0: नाही. या लहान वयात अशी यात्रा केल्यानंतर हा अनुभव आपल्याला जो आलाय तो अनेकांना द्यावा म्हणून देखील आपण प्रयत्न केला.
1: हो सर,
0: त्यामागे काय प्रेरणा होती?
1: सर, हे यात्रा करत असतानाच हे आलेले विचार आहेत की ज्या ठिकाणी मी महादेवाची भक्त म्हणून येते आणि ज्या ठिकाणी मी प्रचंड रडले, ज्या ठिकाणी मला पूर्णपणे समर्पणाची भावना आली, ती यात्रा करत असताना ठेराव काय असतं हा एक शब्द मला तिथं उमजला. तो दॅट वर्ड केम टू मी की ह्याला ठेराव म्हणतात. जे जे अनुभव मला येत गेले असेच अनुभव इतर महादेव भक्तांना सुद्धा यावेत. या प्रेरणेमधून, या विचारामधून आपण इतर महादेव भक्तांनाही या ठिकाणी घेऊन जात आहोत.
0: आणि ह्यात आपण आता ह्या इतक्या बोलतो, ह्यात कुठल्याही इथल्या निसर्गाचा वगैरे कधी फार उल्लेख केला नाहीये, तर नक्की तिथला निसर्ग कसा आहे?
1: अतिशय सुंदर आहे, अतिशय सिनिक रस्ता आहे, खूप सुंदर नेपाळ आहे, खूप सुंदर तिबेट आहे. तर नजरेमध्ये सामावून घेण्यासारखं आहे ते सगळं. तुमच्या डोळ्यामध्ये तुम्ही जेवढं कैलाशाला आणि त्या संपूर्ण तुमच्या यात्रेला जेवढं सामावून घ्याल तेवढं कमी आहे.
0: साधारण किती दिवसाची यात्रा आहे आणि हा सगळा खर्च किती येऊ शकतो सर्वसामान्याला?
1: बरोबर,
0: परवडू शकेल का, त्याविषयी काय सांगा?
1: बरोबर, तर जो लखनौ मार्गे प्रवास आहे ज्याच्यामध्ये हेलिकॉप्टर आणि हे फ्लाईट इन्क्लुडेड आहे, ह्या यात्रेला साधारण 9 ते 10 दिवस लागतात.
0: बर बर.
1: आणि याचा खर्च हा यावर्षी 3 लाखाच्या
0: लखनौ टू लखनौ.
1: लखनौ टू लखनौ. बरोबर. आणि जो काठमांडू मार्गे ओव्हरलँड बाय बस जी यात्रा होते, ती यात्रा काठमांडूपासून सुरू होते, त्या यात्रेला साधारण 13 ते 14 दिवस लागतात आणि त्याचा खर्च अंदाजे 2,40,000 हा यावर्षीचा खर्च आहे.
0: आणि सरकारने तर त्याचाही खर्च साधारण
1: त्याचा थोडा कमी असतो सरकारने तर त्याचा खर्च, पण ती अगेन लॉटरी सिस्टीम आहे त्यामुळे आपला नंबर त्यामध्ये लागेल का याची नक्की गॅरंटी नसते.
0: पण मार्ग साधारण एकच मार्ग आहे?
1: नाही, त्यांचा मार्ग वेगळा आहे. गव्हर्नमेंट घेऊन जातं ते सिक्कीम नथुला पास कडून किंवा पिथोरागड उत्तराखंड कडून घेऊन.
0: जास्त खडतर आहे तो?
1: तो 22 दिवसाची यात्रा आहे त्यांची.
0: एकूण 22 दिवसाची यात्रा आहे. परत एकदा प्रश्न की हे सर्वसामान्यांना शक्य आहे का? आरोग्याची काळजी कशी घ्यायची आणि जाताना इतर काही विशेष काळजी? आपण सांगितलं की तिबेट विषयी, दलाई लामांविषयी काही बोलायचं नाही किंवा काही मोबाईलमध्ये असता कामा नये, अशा आणखीन काही सूचना आपण देऊ शकाल का?
1: ही जी तयारी ही अनेक स्तरांवरती होत असते. सर्वात पहिली म्हणजे तुमची फिजिकल तयारी, तुमची शारीरिक तयारी. त्याच्यामध्ये तुमचं बेसिक वॉक असणं गरजेचं आहे. थोडं वजन घेऊन सुद्धा तुम्ही वॉक करू शकता, कार्डिओ करू शकता, तुमच्या ज्या पायऱ्या असतात त्या चढ उतार करू शकता, जेणेकरून तुमची एक कपॅसिटी बिल्ड होते. याचबरोबर तुम्ही प्राणायाम करू शकता, डीप ब्रिदिंग जे म्हणतो आपण, कॉन्शियसली डीप ब्रिदिंग करणं गरजेचं आहे. तर शारीरिक दृष्ट्या स्वतःला तुम्ही साधारण 1 महिना 1.5 महिना आधीपासून तयार करायला सुरुवात करा. ज्या वेळेला आपण या ठिकाणी जातो त्यावेळेला ऑक्सिजनची कमतरता असते, ह्याच्यामुळं अल्टिट्यूड सिकनेस येऊ शकतो किंवा थोडं इरिटेशन होऊ शकतं. तर ह्या सर्वांच्यावरती आपल्याला मात करायची असेल तर आपला डाएट चांगला पाहिजे, वॉटर इनटेक चांगला पाहिजे, आपला फिटनेस चांगला पाहिजे आणि ह्याचबरोबर योग जर आपण केला, प्राणायाम ह्याची जर मदत घेतली, प्राणायाम म्हणजे डीप ब्रिदिंग बद्दल मी फक्त बोलते, इतर कुठल्याही प्राणायाम बद्दल बोलत नाही, तर हे जर आपण केलं तर आपण ते त्याच्यावरती मात करू शकतो की जे काही इरिटेशन किंवा जे काही आपल्याला तिथे त्रास होऊ शकतात त्याच्यावरती आपण मात करू शकतो.
0: पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की ही सहल नाही आहे, ही यात्रा आहे.
1: ही नक्कीच यात्रा आहे, ही सहल नाही. त्याच्यामुळे इतर सोयी सुविधा किंवा इतर गैरसोयी ह्याच्यावरती फोकस करण्यापेक्षा आपण महादेवाच्या ठिकाणी महादेवाच्या यात्रेला त्यांच्या दर्शनासाठी आलेलो आहोत, त्यांचं नामस्मरण करायचं, त्यांच्यासोबत आपण जेवढा जास्तीत जास्त वेळ स्वतःसोबत आणि महादेवाच्या भक्तीमध्ये घालवाल तेवढं तुम्हाला जास्त चांगलं आहे. इतर लोकांबरोबर चर्चा करण्यात किंवा इतर लोकांबरोबर इतर विषयांबद्दल बोलून त्यामध्ये इंडल्ज होण्यापेक्षा तुम्ही स्वतःसोबत स्वतःचं नामजाप करत, स्वतःची प्रार्थना करत ही यात्रा यात्रेच्या माइंडसेटनं करणं आवश्यक आहे.
0: खूप चांगली माहिती कैलास मानसरोवर यात्रेची आपण दिलीत. सातारकरांना जर का आणखीन काही उत्सुकता असेल तर आपण आपला संपर्क क्रमांक देऊ शकत असाल तर, याविषयीच्या आणखीन काही शंका असतील तर त्या नक्की विचारू शकतील.
1: नक्कीच, ते मला संपर्क करू शकतात. माझा नंबर आहे 7045666 4049.
0: मी पुन्हा एकदा नंबर सांगतो, 7045666049.
1: बरोबर.
0: मला वाटतं श्रोतेओ आपल्याला देखील कैलास मानसरोवर की जे आपल्या प्रत्येकाच्या मनातलं एक स्वप्न असतं की अशा ठिकाणी आपण गेलं पाहिजे, कैलासाचं दर्शन घेतलं पाहिजे, मानसरोवर डोळे

0: भरून पाहिलं पाहिजे। हे यात्रेविषयी सुप्रिया शेटे यांनी स्वतः ती यात्रा केली, स्वतः महादेवाच्या भक्त आहेत, त्यांच्या तोंडून आपल्याला कैलास मानसरोवराविषयी ऐकायला मिळालं। आज आपण आवर्जून आमच्या सातारकरांसाठी आमच्या स्टुडिओत आलात, या यात्रेची माहिती करून दिलीत, त्याबद्दल आपले आभार। आणि श्रोते, आपल्याला काही त्यांना आणखीन शंका विचारायचे असतील, प्रश्न विचारायचे असतील, तर त्यांच्या दूरध्वनीवर आपण सहज संपर्क साधू शकता। पुन्हा एकदा आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप आभार, धन्यवाद।
1: धन्यवाद सर। हर हर महादेव।
0: हर हर महादेव।
2: श्रोतो, आजचे पाहुणे या सदरात आज आपण कैलास मानसरोवर यात्रेचा अलौकिक अनुभव अनुभवलेल्या सुप्रिया शेटे यांच्या सचिन प्रभुणे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत। आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र।

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी।
2: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
1: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
3: विश्वासार्ह सेवा आणि अनुभवी व्यवस्थापन श्री मंगलमूर्ती संचालित समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड सातारा इथं 15 ते 30 मे दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर।
4: अपेंडिक्स, हर्निया, पाईल, फिशर आणि फिस्टुला शस्त्रक्रिया फक्त 20,000 रुपये।
3: गर्भाशय पिशवीची शस्त्रक्रिया फक्त 25,000 रुपये।
4: समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, यादव गोपाळपेठ, सातारा।
3: संपर्क 74 47 47 97 79।
5: आदेशवर ज्वेलर्स, वाण अधिक मासाचा, मान सोना चांदीचा। अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट। आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा।
6: श्रोतो, आपण ऐकत आहोत आपल्या सर्वात जवळची एफएम वाहिनी सातारा आकाशवाणी, विविध रंगी कार्यक्रमांची मेजवानी सातारा आकाशवाणी, फक्त आणि फक्त 103.1 MHz या FM लहरींवर आणि न्यूज ऑन IR या मोबाईल ॲपवर।
7: शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती, यासोबतच तज्ज्ञांचं मार्गदर्शन ऐकूया। दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम तेव्हा जरूर ऐका। प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून।

0: 101.9 MHz आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र. सकाळचे 10 वाजतात. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम डॉक्टर महाजन स्किन केअर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, महाजन स्किन केअर प्रस्तुत जपूया त्वचेचे आणि केसांचे आरोग्य या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाजन स्किन केअरचे डॉक्टर सुरेश महाजन आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
3: नमस्कार.
2: आज आपण जी केस बघणार आहोत ती 27 वर्षाच्या तरुणाची आहे. ते सांगतात की मी मूळचा वाईचा पण पुण्यात आयटी मध्ये जॉब करतो. मागच्या 1.5 वर्षापासून माझे केस खूपच गळायला लागले आणि आता टक्कल पडेल की काय अशी भीती वाटायला लागली होती. स्वतःहून आणि काही लोकल डॉक्टरकडनं ट्रीटमेंट म्हणजे शॅम्पू आणि तेल असे वेगवेगळे उपचार केले पण केसांची गळती चालूच आहे. त्यानंतर मी डॉक्टर महाजन स्किन केअर क्लिनिकला भेट दिली आणि डॉक्टर आदित्य महाजन यांना कन्सल्ट केले. त्यांनी केसांचे अनालिसिस केले, इतरही तपासण्या केल्या आणि अँड्रोजेनेटिक अलोपेशिया झालाय असं सांगितलं. त्यानंतर 6 महिन्याचे उपचार घेण्यास सांगितले. यामध्ये गोळ्या, शॅम्पू, लोशन आणि PRP थेरपी या ट्रीटमेंटचा सल्ला दिला. PRP महिन्यातून एकदा घेतली. 6 महिन्यानंतर माझे केस 80% परत आलेले आहेत आणि आता फक्त लोशन वापरण्याचा सल्ला मला दिलेला आहे. जशी यांची केस आहे तशी बऱ्याच तरुणांची ही तक्रार आहे केस गळतीची. तर या केसद्वारे तुम्ही त्यांना काय सांगाल?
3: यांची केस गळती जी आहे ती हार्मोनल ओरिजिन आहे. अँड्रोजेनेटिक म्हणजे अँड्रोजन नावाचा जो हार्मोन आहे त्याच्यामुळे हे केस गळतात. त्यामुळे त्याला AG

0: किंवा अँड्रोजेनेटिक अलोपेशिया असं म्हटलं जातं. अगदी कॉमन प्रॉब्लेम आहे. युजली केस गळण्याची सुरुवात 40 नंतर होते, पण या केसमध्ये लवकरच केस गळायला लागलेले आहेत आणि हे हॉर्मोन्स असल्यामुळं आणि त्यामध्ये अनुवंशिकता असण्याची ही दाट शक्यता आहे. तर त्यामुळे हे केस गळतात. साधारणपणे कपाळाची हेअरलाईन जी असते ती मागे मागे जाते आणि मागे व्हर्टेक्स वरती केस गळायला लागतात आणि तिथं टक्कल पडायला सुरुवात होते. आता यांची केस आहे ती एवढी ऍडव्हान्स नाहीये आणि ते औषधोपचार आणि पीआरपीनी बरी होऊ शकते. त्याच्याविषयी मी सविस्तर माहिती सांगतोय.
1: अगदी खरे. म्हणजे पीआरपी थेरपी म्हणजे काय आणि ती कशी उपयुक्त आहे हे आपण जाणून घेऊयात. पण त्याआधी श्रोते हो, ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट यांसारख्या महत्वाच्या तपासण्यांमध्ये उच्च गुणवत्ता आणि लवकरात लवकर अचूक निदानासाठी डॉक्टर महाजन पॅथॉलॉजी लॅब, महाजन हॉस्पिटल, पारसनेस कॉलनी, जगदंब चौक, मोनार्क हॉटेल जवळ सातारा येथे संपर्क 9658960960 9658960960 9658960960. डॉक्टर सुरेश महाजन सर, केस गळतीची यांची तक्रार होती आणि त्याच्यावरती पीआरपी ट्रीटमेंट सुचवली गेली होती, तर ही पीआरपी ट्रीटमेंट म्हणजे नेमकी काय आहे आणि ती कशी फायदेशीर ठरू शकते?
0: पीआरपी म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा. आम्ही काय करतो की पेशंटचे जे रक्त आहे ते घेतो, अगदी जास्त नाही, थोडं रक्त घेतो, XCC वगैरे, आणि त्या रक्तामधल्या प्लेटलेट्स जे आहेत त्या मी त्या वेगळ्या करतो. केमिकल आणि सेंट्रीफ्यूज करून ते वेगळं करतात. त्याची एक सोल्युशन बनवलं जातं आणि ते इंजेक्शनच्या द्वारे त्वचेमध्ये इंजेक्शन दिलं जातं. त्वचेच्या खाली नाही किंवा खोलवर नाहीये आणि अगदी बारीक अशी केसासारखी सुई असते, त्या सुईने दिलं जातं. आता प्लेटलेटमध्ये ग्रोथ फॅक्टर म्हणून एक प्रकार आहे. हा ग्रोथ फॅक्टर म्हणजे काय की तू कुठल्याही टिश्यू मध्ये हे फॅक्टर दिला की तिथं ग्रोथ होते. आता आपण काय करतो, केसांच्या मुळाशी ते इंजेक्ट करतो, त्यामुळे केसाच्या मुळाशी जे पेशी असतात ज्या निष्क्रिय झालेल्या असतात त्यामुळे तिथं केस उगवत नसतो. पण हे इंजेक्शन दिल्यानंतर त्या पेशी ऍक्टिव्हेट होतात आणि तिथं केस उगवायला लागतात. त्यामुळं गेलेले केस सुद्धा परत येतात आणि खूप चांगला असा रिझल्ट या पीआरपीमुळे होतो. साधारणपणे महिन्यातून एकदा ही ट्रीटमेंट करायला लागते आणि 5 ते 6 ट्रीटमेंट नंतर जवळजवळ 80 ते 90% केस परत येतात. आणि त्याच्या जोडीला आपल्याला थोडीशी औषधं वगैरे द्यावी लागतात. काही व्हिटॅमिनच्या गोळ्या असतात किंवा काही लोशन्स असतात, ती वापरावी लागतात आणि रिझल्ट अतिशय उत्तम येतात.
1: अच्छा, पण मग याला वयाचं काही मर्यादा आहे का? म्हणजे 40 नंतर ज्यांचे केस जायला सुरुवात झालेली आहे,
0: साधारणपणे वयाच्या 50-55 पर्यंत आपण ही प्रोसिजर करू शकतो.
1: बर, क्या बात आहे. म्हणजे आता कारण 35-40 मध्ये सुद्धा ही समस्या भेडसावते, तर त्यांना
0: सुद्धा हा फायदा नक्कीच होऊ शकतो.
1: अगदी खरंय. श्रोते हो, ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट यांसारख्या महत्वाच्या तपासण्यांमध्ये उच्च गुणवत्ता आणि लवकरात लवकर अचूक निदानासाठी डॉक्टर महाजन पॅथॉलॉजी लॅब, महाजन हॉस्पिटल, पारसनेस कॉलनी, जगदंब चौक, मोनार्क हॉटेल जवळ सातारा येथे संपर्क 9658960960 9658960960 9658960960. पुन्हा भेटूयात. महाजन स्किन केअर प्रस्तुत जपूया त्वचेचे आणि केसांचे आरोग्य या कार्यक्रमात डॉक्टर सुरेश महाजन यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: डॉक्टर महाजन स्किन केअर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणी सातारा केंद्रावरून आपण ऐकलात. आता ऐकणार आहोत म्हसवडकर सराफ हा आणखी एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत म्हसवडकर सराफ.

0: तुमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. मसपडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: नमस्कार श्रोते हो, मसवडकर सराफ प्रस्तुत गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, या कार्यक्रमात आपण बोलतोय माझ्या आवडीचा दागिना या विषयावर. खरं तर दागिना हा प्रत्येक स्त्रीचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. मग ती गृहिणी असो किंवा नोकरी करणारी असो, कॉलेजमधली तरुणी असो, नुकतीच लग्न झालेली नवविवाहिता

0: असो किंवा मध्यमवयीन स्त्री असो किंवा अगदी नातवंड पतवंड खेळवणारी आजी असो, सगळ्यांनाच दागिन्यांची आवड असते, हो ना? आणि म्हणूनच या दागिन्यांबद्दलच्या गप्पा मारण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत ट्रॅव्हल क्षेत्रात यशस्वी उद्योजिका म्हणून स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या केसरी टूर्सच्या डिरेक्टर झेलम चौबळ मॅम. नमस्कार झेलम मॅम.
1: नमस्कार
0: झेलम मॅम. तुम्ही इतक्या ठिकाणी टूर्स घेऊन बाहेर जाता, भारतातल्या भारतात फिरता, भारताबाहेरच्या देशात फिरता, प्रत्येक ठिकाणची संस्कृती वेगळी, पेहराव वेगळा, दागिने घालण्याच्या पद्धतीही वेगळ्या, हे सगळं तुम्ही बघितलेलं अनुभवलेलं असेलच ना. मग तुम्हाला या दागिन्यांची आवड आहे का आणि तुमचा सगळ्यात आवडीचा दागिना कोणता हे आम्हाला ऐकायला आवडेल.
1: मला बांगड्या खूप आवडतात, पण त्यातूनही शिंदेशाही तोड्याचं सौंदर्य वेगळं. मी काय तो खरेदी केलेला नाहीये, माझ्या आईचं ते गिफ्ट आहे, पण तो एकच हातात घातला खूप छान दिसतो. माझे आजोबा आणि माझे वडील कुठेही बाहेर गेले ते माझ्यासाठी बांगड्या घेऊन यायचे. जगभरात मी कुठेही जाते घेऊन येत असते वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या. आपल्या ट्रॅडिशन मध्ये बांगड्या हे प्रतीक आहे, आणि ते कसलं प्रतीक आहे माहितीये का? हेल्थ, लक अँड प्रॉस्पेरिटी.
2: ओके,
1: असा एक संदर्भ मला बांगड्यांविषयी मिळाला आपल्या.
2: बर,
1: तो एक दागिना खुलून दिसतो एवढं मी नक्की म्हणेन.
2: नक्की नक्की,
1: त्यामुळे मला तो आवडतो.
0: श्रोते हो, काही महिन्यानंतर पुन्हा लग्नाचे मुहूर्त सुरू होतील आणि या लग्नामध्ये चुडा हा वधूच्या हाताला अगदी साजेसा दागिना असतो, नाही का? हा चुडा जेव्हा भरला जातो तेव्हा त्याच्यामध्ये बांगड्या, पाटल्या, तोडे असे विविध प्रकारचे सोन्याचे दागिने सुद्धा घातले जातात. मग अशाच सोन्याच्या बांगड्यांच्या भरपूर व्हरायटीसाठी तुम्ही सुद्धा जरूर भेट द्या म्हसवडकर सराफ सदाशिवपेठ मोती चौक सातारा इथे. पुन्हा भेटूयात. म्हसवडकर सराफ प्रस्तुत गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. मसपडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
0: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: मसपडकर सराफ हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलाच आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आता प्रसारित करीत आहोत आणखी एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम, श्वास हेल्थ केअर सांगली.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
5: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे कन्सल्टिंग चेस्ट फिजिशियन डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्या सोबत. डॉक्टर मडके सर नमस्कार.
6: नमस्कार.
5: सर, स्थूलपणा असणं हे आरोग्यासाठी हानिकारक आहे हे बऱ्याच जणांना माहिती असतं. बऱ्याच जणांचं वाढलेलं वजन असतं आणि त्यामुळे त्यांना आरोग्याच्या तक्रारी असतात. अशांना श्वसनासंदर्भात काय तक्रारी होतात का आणि असे पेशंट तुमच्याकडे असतात का?
6: खरं तर वेगवेगळे आजार आपण जे म्हणतो, मधुमेह, हृदयविकार किंवा संधिवात, दमा, सीओपीडी, आयएलडी, आजारांची मोठी यादी आहे. पण या यादीमध्ये स्थूलपणा किंवा लठ्ठपणा याला कधी आजार म्हणत नाही. पण ज्यांचं वजन वाढले ना, त्यांनी लक्षात ठेवा हा एक आजार आहे आणि हा आजार आपल्यासोबत अनेकांना घेऊन येतो. म्हणजे आता जे आजार सांगितले ते स्थूलपणा बरोबर येतात. तर आमच्याकडचा एक रुग्ण ज्याचं वजन 126 किलो होतं आणि तसा वयाने तरुण 42 वर्ष वयाचा हा ग्रस्त उद्योजक आणि श्वसनाच्या तक्रारी अर्थातच घेऊन आला होता. दम लागत होता, धाप लागत होती, अधूनमधून थोडा खोकला होता. पण यांची मूळ तक्रार जी होती ती म्हणजे घोरण्याची, म्हणजे त्यांच्या सौ बेजार झाल्या होत्या अर्थात. पण जेव्हा लक्षात आलं आमच्या की ते घोरणं खूप मोठं होतं आणि मग अर्थातच त्यांच्यावर उपचार सुरू केले आणि तपासण्या करताना लक्षात आलं की बीएमआय म्हणजे बॉडी मास इंडेक्स हा खूप वाढला होता, ज्यामध्ये

0: वजन आणि उंचीचा विचार केला जातो, त्यांच्या पोटाचा घेर जो बेंबीच्या ठिकाणी घ्यायला लागतो तो 40 इंचापेक्षा खरं तर कमी पाहिजे. सर्वसामान्य व्यक्तीमध्ये तो जवळपास 61 इंच म्हणजे 5 फुटाचा टेप पुरला नाही. आणि मग अशा रुग्णाच्या सर्व चाचण्या केल्या, त्यामध्ये लक्षात आलं की त्यांना मधुमेह सुद्धा होता.
1: अच्छा.
0: खरं तर आजपर्यंत त्यांना मधुमेह लक्षात आला नव्हता. याला आम्ही डायबेटिसिटी म्हणतो, ओबेसिटी प्लस डायबेटिस म्हणजे डायबेटिसिटी.
1: ओके. श्रोतेह, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934, 73 850 63 934, 7385063934. सर, तुम्ही सांगताय स्थूल व्यक्ती आणि त्यात डायबेटीस झालेली.
0: तर अशा व्यक्तीला जेव्हा घोरण्याचा विकार असतो तेव्हा काय होतं की अशा व्यक्ती जेव्हा अंतरुणात जातात किंवा झोपतात तेव्हा त्यांच्या श्वासनलिका ज्या असतात वरच्या, म्हणजे जिभेच्या नंतर असणारी श्वासनलिका, त्यावर भार पडतो जिभेचा किंवा तिथल्या स्नायूंचा, त्याही पेक्षा चरबीचा, आणि ती चपटी होते. आणि आपण लहानपणी एखादं झाडाचं पान घेऊन आम्ही पिपाणी करायचो, दाबल्यानंतर ती पिपाणीसारखा आवाज येतो, तशी पिपाणी तयार होते आणि घोरण्याचा आवाज सुरू होतो. अशा रुग्णाला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लाईफ स्टाईल मॉडिफिकेशन आम्ही सांगतो, वजन कमी करायला सांगतो आणि अर्थात श्वासनलिका रुंद करण्यासाठीची औषधं देतो. यांनी फरक नाही पडला तर बायपॅप नावाचं मशीन रात्री लावावं लागतं, जेणेकरून रात्रीचा श्वास हा मोकळा होतो, ऑक्सिजन पुरेसा जातो. या सगळ्या गोष्टी मागं स्लीप स्टडी नावाची टेस्ट आम्ही करतो. स्लीप स्टडी मध्ये मेंदूला पुरणारा किंवा पुरवला जाणारा ऑक्सिजन, हृदयाचा वेग किती कमी जास्त होतो, ह्या सगळ्या चाचण्या स्लीप स्टडीवरून केल्या जातात. आणि स्लीप स्टडीवरून कळतं की घोरणं हे वाईट आहे की ठीक आहे. मग हे घोरणं वाईट असेल तर उपचार लवकर द्यावे लागतात. आणि आम्ही आहारातला बदल सांगतो. कौतुकाची गोष्ट म्हणजे या रुग्णाचा अगदी 15 दिवसात पोटाचा घेर हा जवळपास 61 इंचाचा 54 इंच, केवळ 15 दिवसात, जे अगदी आपल्याला अविश्वसनीय म्हणता येईल. आणि जेवणामध्ये सॅलड्स घ्यायला पाहिजेत, पालेभाज्या घ्यायला पाहिजेत, शुगर कंट्रोल करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर घोरण्यावर आपण मात करू शकतो, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अपनियावर आपण अगदी यशस्वीपणे मात करू शकतो.
1: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934, 83 850 63 934, 7385063934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्वास हेल्थकेअर सांगली या ग्राहक केंद्रित कार्यक्रमानंतर आता ऐकणार आहोत ऍडव्हान्स आयुर्वेद हा आणखी एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
6: नमस्कार.
5: 39 वर्षाच्या तरुणाची ही केस आपण बघणार आहोत ज्याला बॅकपेनचा त्रास होत होता आणि एक्स-रे काढल्यानंतर लंबर स्पॉन्डिलायसिस असं डिटेक्ट झालं, याची नेमकी कारणं काय आहेत?
6: कसं आहे की ओव्हरऑल जर का आपण लाईफस्टाईल बघितलं तर टोटली ऍसिडिक लेवलकडे शिफ्ट होत चाललंय. खाण्यामध्ये जर का आपण बघितलं, ग्लुटीन बद्दल आहे किंवा अनेक गोष्टींबद्दल आहे, मैद्याचा वापर सर्वात जास्त आहे, रेडी फूडमध्ये अनेक प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह वापरलेले आहेत, फूड इंडस्ट्री जर का आपण बघितलं तर तुम्ही ऍडिक्टिव्ह कसे बनाल याच्यासाठी काही केमिकल्स वापरलेले आहेत जे सुद्धा आरोग्यासाठी हार्मफुल आहेत. इव्हन जेवणाच्या वेळेबरोबर नाही आहेत, झोपण्याच्या उठण्याच्या, ओव्हरऑल लाईफस्टाईल आपलं इतकं बदललेलं आहे ना की त्याच्यामुळे काय होतं, ऍसिडिक लेवल वाढते. आणि जर का शरीरात एसिडिक लेवल वाढली तर शरीर काम करू शकणार नाही. आता आपणच बघा ना, गरम व्हायला लागलं की आपण लगेच पंखा लावतो, एसी लावतो, म्हणजे वातावरण मेंटेन केल्याशिवाय आपल्याकडून काम होणार नाही. तसं शरीराचं पण आहे, मग जर का ऍसिडिक लेवल वाढली तर शरीर काम करू शकणार नाही, मग ते ऍसिडिटी तर मेंटेन करायला पाहिजे. मग अशा वेळेला काय होतं की हाडातलं कॅल्शियम, फॉस्फरस हे खेचलं जायला लागतं आणि त्यामुळे हाडं व्हायला लागतात
5: ठिसूळ,
6: आणि मग ही हाडं ठिसूळ झाली की मग त्याच्यामुळे पुढचे सगळे प्रॉब्लेम क्रिएट होत राहतात.
5: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्य या आजारांवर ॲडव्हान्स

0: आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025.
1: बेसिकली आहार आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केल्याशिवाय हे बरंच होणार नाही. कारण कसं आहे की आता एक लेटेस्ट संशोधन असं पण सांगतं की आपण जे काही म्हणजे आरओ वॉटर पितो ज्याला डिमिनरलाइज वॉटर म्हणतात, म्हणजे कॅल्शियमच्या मेटाबॉलिझम मध्ये अनेक जे काही मिनरल्स आहेत ते काम करत असतात. आपण जे पाणी पितो त्यात मिनरल्सच नाहीयेत, त्यामुळे मग प्रॉब्लेमॅटिक होतं, कॅल्शियमचं मेटाबॉलिझम प्रॉपर होत नाही. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की मग बाबा चला कॅल्शियम कमी झालंय तर कॅल्शियमच्या गोळ्या घ्या. पण लेटेस्ट रिसर्च जर का तुम्ही बघितले तर मग आता कॅल्शियम तुम्ही नुसतं घेतलं तर ते ऍब्सॉर्बच होत नाही, त्याला व्हिटॅमिन डी पाहिजे. व्हिटॅमिन डी ला काम करण्यासाठी व्हिटॅमिन के म्हणजे पोटॅशियम पाहिजे, बरोबर की नाही? इव्हन आता असं नवीन म्हणजे आता संशोधन असं आलेलं आहे की जर का तुम्ही नुसतंच या सगळ्या गोष्टी घेत असाल आणि मॅग्नेशियमची कमी असेल तर हे जे काही कॅल्शियम आहे ते तुमच्या म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये डिपॉझिट होतं, ज्याला कॅल्सिफिकेशन ऑफ आर्टरीज असं म्हणतात, बरोबर की नाही? म्हणजे तुमच्या रक्तवाहिन्या खराब होतात, म्हणजे त्याला मॅग्नेशियम पण पाहिजे. म्हणजे ओव्हरऑल आयुर्वेदाचा जो काही पहिल्यापासूनचा कन्सेप्ट आहे की होलिस्टिक ट्रीटमेंट, म्हणजे कुठलंही एक जे काही म्हणजे कॅल्शियम आहे किंवा व्हिटॅमिन डी आहे किंवा एकत्र म्हणजे एक काम करू शकत नाही, कॉम्बिनेशन ऑफ द वर्क आहे, बरोबर की नाही? मग त्याच्यामुळे होतं कसं की प्रायमरी लेवलला नुसतं कॅल्शियम घेतलं जातं, मग त्यांनी उलट फायदा होण्याच्या ऐवजी काय होतं की कॅल्सिफिकेशन ऑफ द नर्व म्हणजे काय म्हणतो आर्टरीज, म्हणजे त्यामुळे तुमच्या आर्टरी खराब होण्याची शक्यता जास्त असते. मग त्याच्यामुळे कसं असतं त्यांना की आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की पहिल्यांदा तुम्ही जे काही शरीरात ऍसिडिटी वाढलेली आहे त्याच्यामागची कारणं काय आहेत, किंवा नंतर शरीरामध्ये मिनरल लेवल जी कमी झालेली आहे ती कशी पूर्ण करायची, या पद्धतीने जर का प्रॉपर होलिस्टिक ट्रीटमेंट जर का तुम्ही केली, कारण बाबा हे कमी आहे म्हणून ते द्यायचं आणि ते कमी आहे म्हणून ते द्यायचं, म्हणजे म्हणतो ना की कॅल्शियम द्यायचं मारे मॅग्नेशियम पण लागतं मग मॅग्नेशियम पण द्यायचं. पण मला एक गोष्ट कळत नाही की ह्या गोष्टी तुम्हाला एक दिवस लागणार आहेत का एक महिना लागणार आहेत, बरोबर ना? जी गोष्ट तुम्हाला आयुष्यभर लागणार आहे ती तुम्हाला तुमच्या नॅचरल खाण्यातूनच आली पाहिजे. का तुम्ही आयुष्यभर सगळ्या गोष्टीच्या गोळ्या घेत राहणार आणि सगळ्याच गोष्टीच्या जर का तुम्ही ह्या मिनरलची गोळी घ्या त्या मिनरलची गोळी घ्या मग त्या तुम्ही गोळ्या आयुष्यभर खात राहणार का? आणि जर का ह्या गोळ्या तुम्हाला आयुष्यभर खायच्या तर मग जेवायचं कशाला? तर त्यामुळे कसं म्हणतो ना की चांगल्या आयुर्वेद तज्ञाकडे जा, तुमचं पचन चांगलं करा, बरोबर ना? तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी खाण्यातून कशा मिळतील याच्यावर काम करा. त्यामुळे ओव्हरऑल हेल्थ जर का सुधारायची असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही.
0: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: ऍडव्हान्स आयुर्वेद या ग्राहक केंद्रित कार्यक्रमानंतर आकाशवाणी सातारा केंद्रावरून आपण ऐकणार आहोत ओळख बाजारपेठेची. हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
3: हॅलो हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग आदिती आणि तुम्ही ऐकत आहात
4: ओळख बाजारपेठेची. इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे.
3: आजच्या या धावपळीच्या जीवनात योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी गुंतवणूक करणं अत्यंत महत्वाचं बनलंय. साताऱ्यासारख्या झपाट्यानं विकसित होत असलेल्या शहरात विकासनगर हा भाग सध्या गुंतवणुकीसाठी एक प्रमुख हॉटस्पॉट ठरतोय. नव्या प्रोजेक्ट्समुळे या परिसराची किंमत दिवसेंदिवस वाढतीये. पण फक्त लोकेशनच नाही तर आजच्या काळात घर खरेदी करताना एक अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे पार्किंगची सुविधा. कारण वाढत्या वाहन संख्येमुळे सुरक्षित, प्रशस्त आणि व्यवस्थित पार्किंग असणं ही आता लक्झरी नसून गरज बनलीय. आणि याच गरजेचा विचार करून तयार करण्यात आलेला एक खास आणि आकर्षक प्रोजेक्ट म्हणजे 99 अवेन्यू. नावातच एक वेगळी स्टाईल आणि क्लास जाणवतो, नाही का? पण फक्त नावच नाही तर या प्रोजेक्टची स्मार्ट रचना, उत्कृष्ट लोकेशन आणि विशेषतः सुव्यवस्थित आणि सुरक्षित पार्किंगची सोय,

0: यामुळे हा प्रोजेक्ट खरोखरच वेगळा ठरतो. म्हणूनच चला तर मग वेळ न दवडता 99 अवेन्यूच्या शेखर पवार सरांसोबत थेट गप्पा मारूया आणि जाणून घेऊया या प्रोजेक्ट बद्दल अधिक माहिती. नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर. मला आपल्या 99 अवेन्यू या प्रोजेक्ट बद्दल माहिती हवी होती.
1: हो सांगतो. विकासनगर येथे स्थित असलेला 99 अवेन्यू हा 21 गुंठ्यांमध्ये विस्तारलेला एक आकर्षक प्रोजेक्ट आहे. शहराच्या वाढत्या गरजा आणि ग्राहकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन या प्रोजेक्टची सुयोग्य आखणी करण्यात आलेली आहे. यामध्ये आम्ही 1 BHK आणि 2 BHK असे दोन उत्कृष्ट पर्याय ग्राहकांना दिलेले आहेत. 1 BHK 47 तर 2 BHK 52 फ्लॅट्स असे या प्रोजेक्टमध्ये उपलब्ध आहेत.
0: ओके सर, या फ्लॅट्सचा स्क्वेअर फूट एरिया नेमका किती असणार आहे?
1: 1 BHK फ्लॅटचा एरिया साधारण 462 स्क्वेअर फीट तर 2 BHK फ्लॅटचा एरिया साधारण 631 स्क्वेअर फीट पासून पुढे आहे. इमारतीच्या नकाशामध्ये दिल्याप्रमाणे हॉल आणि बेडरूममध्ये मोठ्या विंडोज दिल्या आहेत, ज्यामुळे भरपूर नैसर्गिक प्रकाश आणि उत्तम व्हेंटिलेशन मिळते. तसेच प्रोजेक्टमध्ये उत्कृष्ट दर्जाचे मटेरियल वापरण्यात येणार आहे.
0: खूपच छान सर. या प्रोजेक्टमधील इतर सुविधा आणि लोकेशनचे फायदे याच्याबद्दल काय सांगाल?
1: 99 अवेन्यूची एक मोठी जमेची बाजू म्हणजे प्रत्येक फ्लॅट धारकाला इथे स्वतंत्र पार्किंगची सुविधा दिली जाते. याशिवाय 24 तास पाणी पुरवठा आणि पॉवर बॅकअप असणारी लिफ्ट अशा सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. लोकेशनच्या दृष्टीने पाहिलं तर सातारा रेल्वे स्टेशन, मेडिकल कॉलेज, बाजारपेठ, मंडई आणि दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं संगम हौली मंदिर हे सर्व अगदी जवळ आहे. विकासनगर हा नावाप्रमाणे अगदी झपाट्याने विकसित होत असल्याने येथील प्रॉपर्टीचे दर वाढत आहेत. त्यामुळे इथे गुंतवणूक करणं हे गुंतवणुकीसाठी आणि राहण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.
0: ग्रेट सर. या प्रोजेक्टसाठी कोणकोणत्या बँकांकडून होम लोनची सुविधा उपलब्ध आहे?
1: नामांकित राष्ट्रीयकृत तसेच सर्व प्रायव्हेट बँकांकडून तुम्हाला होम लोन सहज मिळू शकतं आणि तेही 90% पर्यंत. लोन प्रक्रियेबाबतीत आमच्याकडून पूर्ण मार्गदर्शन केलं जातं.
0: वा, पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी काहीच टेन्शन नाही मग तर. सर, 99 अवेन्यू मधील फ्लॅटच्या किमती बद्दल थोडस सविस्तर सांगाल?
1: नक्कीच. आमच्या 99 अवेन्यू प्रोजेक्ट मध्ये 1 BHK फ्लॅटची सुरुवातीची किंमत फक्त 17,25,000 पासून तर 2 BHK फ्लॅट तुम्हाला साधारण 24,20,000 पासून तेही सर्व खर्चांसहित उपलब्ध होतात. सध्याच्या मार्केटनुसार पाहिलं तर या किमतीमध्ये इतक्या सुविधा आणि लोकेशन मिळणं हे खरंच एक चांगली संधी आहे.
0: ग्रेट सर. या प्रोजेक्टला 99 अवेन्यू असं नाव का दिलं?
1: खूपच छान प्रश्न विचारला. तर हा प्रोजेक्ट 99 फ्लॅटचा असल्या कारणाने आपण या स्कीमला 99 अवेन्यू असं नाव दिलंय. आणि हो, साधारण 26 एप्रिलला 99 अवेन्यूचं भूमिपूजन झाल्यावर लगेचच काम सुरू होणार आहे आणि साधारण 1.5 ते 2 वर्षात फ्लॅट धारकांना पोझेशन देखील मिळणार आहे.
0: मी माझ्या मित्रमैत्रिणींना नक्कीच ही माहिती शेअर करेन. सर, मला तुमचा नंबर देता?
1: हो, 97972 99 99.
0: 97972 99 99. थँक यू सर. सो फ्रेंड्स, तुम्ही देखील दर्जेदार बांधकाम असलेल्या प्रशस्त 1 BHK आणि 2 BHK शोधात असाल तर आजच सातारच्या विकासनगर इथल्या 99 अवेन्यू प्रोजेक्टला अवश्य भेट द्या आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
2: ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणी सातारा केंद्रावरून आपण ऐकलात. सकाळचे 10:25 झाली आहेत. श्रोते, वेळ आहे नाट्यसंगीताची. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाणीग्रहण या नाटकातील प्रल्हाद केशवात्रे यांचं नाट्यपद गायले बकुळ पंडित यांनी.

0: श्रोतो, नाट्यसंगीताच्या सुरुवातीचं हे पद होतं पाणीग्रहण या नाटकातलं, बकुळ पंडित यांनी गायलेलं. हा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: आदेशवर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
2: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
6: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
7: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
6: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
8: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
9: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
8: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
9: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
8: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.

0: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
1: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
0: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
1: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
0: सौजन्य नेत्र संजीवनी डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय सातारा.
2: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
1: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
2: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
1: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
2: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
1: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
2: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
1: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
3: संकल्प आमचा ऊर्जा बचतीचा, सनमित्र सोलर, सनमित्र सोलर.
1: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सनमित्र सोलर 98-81-38-71-14 98-81-38-71-14.
2: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमलचे ब्रँडेड सूटिंग,
1: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
2: मग येत आहे ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
1: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
4: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान.
5: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान.
4: सातारचे श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स म्हणजे
5: चांदीची खाण, आनंदाचं वाण.
6: श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा, शाखा नंबर 2 पंचमुखी गणपती समोर सातारा.
7: 109 इन्फंट्री बटालियन TA तर्फे छत्रपती श्री अभय सिंह राजे भोसले सांस्कृतिक भवन शेंद्रे फाटा सातारा येथे शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील 5,000 माजी सैनिकांसाठी महामेळावा आयोजित केला आहे.
8: या मेळाव्यामध्ये वीर नारी, वीर माता व भूतपूर्व सैनिकाच्या समस्याचे निवारण केले जाईल. तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती.
9: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 07969999827.

0: हे होतं नीलाक्षी झुवेकर यांनी गायलेलं कृष्णाजी प्रभाकर घाडीलकर यांचं एकच प्याला या नाटकातील पद. श्रोतेय नाट्यसंगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
2: आदेशवर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
1: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
2: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
1: आदेशवर ज्वेलर्स, सदाशिवपेठ, सातारा.
3: बदला बदला सवय बदला.
4: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
3: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क राहा.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72. इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची.
2: हसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.
0: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
3: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
0: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
4: 109 इन्फंट्री बटालियन टी ए तर्फे छत्रपती श्री अभय सिंह राजे भोसले सांस्कृतिक भवन शेंद्रे फाटा सातारा येथे शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील 5,000 माजी सैनिकांसाठी महामेळावा आयोजित केला आहे.
5: या मेळाव्यामध्ये वीर नारी, वीर माता व भूतपूर्व सैनिकाच्या समस्याचे निवारण केले जाईल. तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती.
6: आला अधिक महिना मास सोन्या चांदीच्या खरेदीसाठी खास
7: आदेशवर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
6: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
7: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
6: आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: रोज रोज हवे हवे
2: ताजे ताजे नवे नवे
1: हेल्दी बाइट हैप्पी लाइफ रुची एम्ब्रोसिया.
3: एम्ब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
4: श्रुती नाट्यसंगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत राजा बढे यांनी लिहिलेलं एक नाट्यपद. नाटक धाडीला राम तिने कावनी. स्वर आहे आशा खाडीलकर यांचा.

परीक्षा स्कीम च्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदे विषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबर वर तसेच www.teli-law.in या वेबसाईट वर माहिती मिळवू शकता.

शाहू धर्मादा नेत्र रुग्णालय कोडोली सातारा, डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक मशीनद्वारे खात्रीशीर उपचार, अनुभवी व तज्ञ डॉक्टर, हेको मशीनद्वारे मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तपासणी फी फक्त 50 रुपये. पत्ता रहमतपूर रोड, कॅनॉल चौक, कोडोली सातारा. मोबाईल 755-871-2205,

0: 5551 871 2205
1: रेशीम गाठी मराठा समाजातील वधूवरांचे विवाह जमवणारी सुधाकर देशमुख यांची संस्था रेशीम गाठी शाहू चौक नगरपालिकेजवळ सातारा. मोबाईल 9926 38 37 90. ऑनलाइन नोंदणी करता वेबसाइट www.reshimgathimaratha.com.
2: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
3: देत आहे 18 महिने मुदतीची
2: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
3: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
2: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
3: संपर्क 84 08 92 93 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
2: नियम आणि अटी लागू.
4: साताऱ्यात घर स्वप्न बद्दल 99 Avenue
5: 1 BHK 17.25 lakh 2 BHK 24.20 lakh सर्व खर्चांसहित पार्किंग सह
4: 99 Avenue विकास नगर सातारा 97 97 92 99 99 97 97 92 99 99.
6: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई गृह कर्ज वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
7: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण अन जावयाला छान मानपान.
8: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण अन जावयाला छान मानपान.
7: सातारचे श्री वर्धमान ज्वेलर्स NX म्हणजे
8: चांदीची खाण आनंदाचं वाण.
9: श्री वर्धमान ज्वेलर्स NX मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा शाखा नंबर 2 पंचमुखी गणपती समोर सातारा.
10: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
11: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये.
10: मसवडकर ड्रेसेस जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
12: खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी JK देवी ज्वेलर्स चे सिल्व्हेरियम चांदीचे माहेर घर अधिक मासाचे आहेर घर
13: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराने चांदीच्या मजुरीवर 20% सूट.
12: JK देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरी करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष फक्त पंचमुखी गणपती शेजारीच सातारा.
14: येवा मोहित्यांचं फिश पॉइंट आपलोच असा. सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली चव मात्र सर कोकणी बांधलेली.
12: ऍट मोहितेज फिश पॉइंट विलासपूर सातारा.
14: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचा मजो.
12: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब पायाच्या मधुमेह व्याधींची तज्ञ चिकित्सा सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा 9021 28 45 70. एक नंबर आर्थिक नियोजनासाठी 73 87 88 12 79 73 87 88 12 79.
13: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स बॅलन्स्ड पोर्टफोलिओ अर्थपूर्ण प्रशिक्षण.
12: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड साखरगड प्राईड NH 48 बॉम्बे रेस्टॉरंट चौक सातारा.
1: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास.
15: आदेश्वर ज्वेलर्स अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
1: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी पाटली
15: आकर्षक मिनी गंठन गंठन फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी पायल ताटवाटी ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
1: आदेश्वर ज्वेलर्स सदाशिव पेठ सातारा.

0: हे बंध रेषी माझे या नाटकातील हे नाट्यपद होतं शांता शेळके यांचं. गायनस्वर होता बकुळ पंडित यांचा. श्रोतेहो नाट्यसंगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: चौथी सातवी स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एक साथ सारे ओनली ऍट गोरे.
2: पुस्तके, प्रश्नसंच, वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग.
1: गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी, न्यू इंग्लिश स्कूल चौक, सातारा. 99 22 815 978.
2: रांगोळे शेगडी फेस्टिवल. ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या.
1: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
2: मेसर्स आभा आंदोबा रांगोळे सिटी पोस्टा समोर सातारा. जगण्याचे तत्व, स्वास्थ्याचे महत्व, कच्च्या घाण्याचे तेलत्व, स्नेहसत्व.
3: शुद्ध तेलबियांपासून कमी तापमानात काढलेले केमिकल विरहित स्नेहसत्व कच्च्या घाण्याचे तेल. J1315 नवी MIDC सातारा. घरपोच सेवा 788-790-6867.
4: बेतले जर कधी जीवाशी, DCC उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
3: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार. सदर विमा लाभ प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
4: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल.
3: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.

0: अशाच खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर अधिक मासाचे आहेर घर,
1: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
0: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा।
2: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स आता 2 शाखांमधून,
0: 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हाऊस राजपथ सातारा, जेम्स लेडीज स्वतंत्र विभाग।
2: जस्ट बेसिक आता आतून रहा एकदम इंटरनॅशनली कम्फर्टेबल।
3: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, ओसीएम, विमल चे ब्रँडेड सूटिंग,
4: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा।
3: मग येत आहे ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
4: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
5: रयत शिक्षण संस्थेचे केबीपी पॉलिटेक्निक सातारा, सर्व मागासवर्गीय मुलांना आणि सर्व प्रवर्गातील मुलींना संपूर्ण फी सवलत।
6: ओबीसी आणि ईबीसी प्रवर्गातील मुलांना 50% फी सवलत। नियम व अटी लागू।
5: अनुभवी आणि उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम।

0: बस आणि हॉस्टेलची सुविधा उपलब्ध. प्रगतीच्या उच्च शिखरावर नेणार केबीपी पॉलिटेक्निक सातारा 86 68 84 14 43 आणि 77 06 39 39.
1: इन्फंट्री बटालियन टी ए तर्फे छत्रपती श्री अभय सिंह राजे भोसले सांस्कृतिक भवन शेंद्रे फाटा सातारा येथे शनिवार दिनांक 23 मे 2020 रोजी सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील 5,000 माजी सैनिकांसाठी महामेळावा आयोजित केला आहे.
2: या मेळाव्यामध्ये वीर नारी वीर माता व भूतपूर्व सैनिकाच्या समस्याचे निवारण केले जाईल. तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती.
3: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
4: आदेश्वर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
3: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी पाटली
4: आकर्षक मिनी गंठन गंठन फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी पायल ताटवाटी ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
3: आदेश्वर ज्वेलर्स सदाशिव पेठ सातारा.
5: श्रुती नाट्यसंगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं हे नाट्यपद.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेल्या ब्रह्मकुमारी या नाटकातील राम गणेश गडकरी यांच्या पदाबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलाच आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचं 11:01 झालंय. प्रसारित करीत आहोत काही गझल गीतं. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात हरिहरन यांनी गायलेली सईद राही यांची ही गझल.

0: हरिहरन यांनी गायलेली ही गजल होती सईद राही यांची. गजल गीतांचा आनंद आपण घेत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपतीवाडी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था.

0: ते तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
1: साताऱ्यात घर स्वप्नवत घर 99 Avenue
2: 1 BHK 17.25 lakh 2 BHK 24.20 lakh सर्व खर्चांसहित पार्किंग सह
1: 99 Avenue विकास नगर सातारा 97 92 99 99 97 92 99 99
3: 109 इन्फंट्री बटालियन TA तर्फे छत्रपती श्री अभय सिंह राजे भोसले सांस्कृतिक भवन शेंद्रे फाटा सातारा येथे शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील 5,000 माजी सैनिकांसाठी महामेळावा आयोजित केला आहे.
4: या मेळाव्यामध्ये वीर नारी वीर माता व भूतपूर्व सैनिकाच्या समस्याचे निवारण केले जाईल. तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती.
5: आदेश्वर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स सदाशिव पेठ सातारा.
6: काय ग 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल
7: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
6: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
7: रय शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
6: अगं BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
7: हो ना, शिवाय पुढे MBA MPhil आणि PhD ची सोयही.
6: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
7: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरिये मध्ये.
8: मुळव्या दिन हैराण झालोय नुसता. कुठं बी दाखवायला गेलं की ऑपरेशनच सांगतायत. हलत दुखणं हाय गाड्या, ना सांगता येतय ना दडवता. काय करावं, कुठं दाखवावं?
9: अहो दादा, एकदा मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये दाखवून तर बघा. तिथं मुळव्याधीवर विना ऑपरेशन उपचार उपलब्ध आहेत. योग्य उपचार घेऊन लवकर बरे व्हा.
10: मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality.com.
11: पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर, केसांच्या विकारांवर खात्रीलायक नैसर्गिक इलाज. केसांचे गळणे, चाई पडणे, केस विरळ होणे, केसांचा कमकुवतपणा, केसातील कोंडा इत्यादी विकारांवर पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर, राजपथ कन्याशाळेजवळ सातारा. तसंच उत्तम व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी फोन नंबर 2 36 36 9.
12: रोज रोज हवे हवे,
13: ताजे ताजे, नवे नवे,
12: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
14: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने,

0: श्री शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालय कोडोली सातारा. डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक मशीनद्वारे खात्रीशीर उपचार. अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टर. हेको मशीनद्वारे मोतीबिंदू शस्त्रक्रिया. तपासणी फी फक्त 50 रुपये. पत्ता: रहमतपूर रोड, कॅनॉल चौक, कोडोली सातारा. मोबाईल: 755-871-2205. 755-871-2205.
1: आदेशवर ज्वेलर्स. सुवर्ण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा. अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
2: रेशीम गाठी, मराठा समाजातील वधूवरांचे विवाह जमवणारी सुधाकर देशमुख यांची संस्था रेशीम गाठी, शाहू चौक नगरपालिकेजवळ, सातारा. मोबाईल: 92-26-38-37-90. ऑनलाइन नोंदणी करता वेबसाइट www.reshimgathimaratha.com.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास. सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796-999-1827.
4: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
5: देत आहे 18 महिने मुदतीची
4: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
5: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
4: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
5: संपर्क: 84-08-92-93-94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
4: नियम आणि अटी लागू.

0: ये वा, मोहित्यांचो फिश पॉइंट आपलोच असा. सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली, चव मात्र सर कोकणी बांधलेली.
1: ऍट मोहितेज फिश पॉइंट, विलासपूर, सातारा.
0: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचा मजो.

0: अशाच खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर, अधिक मासाचे आहेर घर,
1: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
0: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा। डॉक्टर देवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा, 90 21 28 45 70।
2: श्रोतो, गझल गीतांचा आनंद आपण घेत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून। कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सलमा आगा यांनी गायलेली अमित खन्ना यांची गझल।

0: श्रोतो, सलमा आगा यांनी गायलेली ही गजल होती अमित खन्ना यांची. गजल गायन आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: एक नंबर आर्थिक नियोजनासाठी 7378812179 7378812179.
2: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स, बॅलन्स्ड पोर्टफोलिओ, अर्थपूर्ण प्रशिक्षण.
1: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, साखरगड प्राईड, NH 48, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा.
3: रयत शिक्षण संस्थेचे KBP पॉलिटेक्निक सातारा. सर्व मागासवर्गीय मुलांना आणि सर्व प्रवर्गातील मुलींना संपूर्ण फी सवलत.
4: OBC आणि EBC प्रवर्गातील मुलांना 50% फी सवलत. नियम व अटी लागू.
3: अनुभवी आणि उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम,
4: बस आणि हॉस्टेलची सुविधा उपलब्ध. प्रगतीच्या उच्च शिखरावर नेणारं KBP पॉलिटेक्निक सातारा. 86 68 84 14 43 आणि 77 96 39 39.
1: चौथी सातवी स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एक साथ सारे ओनली ऍट गोरे.
2: पुस्तके, प्रश्नसंच, वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग.
1: गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी, न्यू इंग्लिश स्कूल चौक, सातारा. 99 22 815 978.
2: रांगोळे शेगडी फेस्टिवल. ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप, स्टील अशा भारी भारी शेगड्या.
1: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट, सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
2: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर, सातारा.
1: खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी JK देवी ज्वेलर्स चे सिल्व्हेरियम. चांदीचे माहेर घर, अधिक मासाचे आहेर घर.
2: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराने चांदीच्या मजुरीवर 20% सूट.
1: JK देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा.
2: जगण्याचे तत्व, स्वास्थ्याचे महत्व, कच्च्या घाण्याचे तेलत्व, स्नेहसत्व.
5: शुद्ध तेलबियांपासून कमी तापमानात काढलेले केमिकल विरहित स्नेहसत्व कच्च्या घाण्याचे तेल. J13-15 नवी MIDC सातारा. घरपोच सेवा 788-790-68-67.
6: बेतले जर कधीची बाशी, DCC उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
5: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार. सदर विमा लाभ प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
6: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या, बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल.
5: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
7: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स आता 2 शाखांमधून.
1: 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हाऊस राजपथ सातारा, जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग.
7: जस्ट बेसिक आता आतून रहा एकदम इंटरनॅशनली कम्फर्टेबल.
8: आदेश्वर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोना चांदीचा. अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिवपेठ, सातारा.

सकाळचे 11:31 झाली आहेत. श्रोतो, वेळ आहे मराठी चित्रपट संगीताची. आज आपण ऐकणार आहोत काही अजरामर मराठी चित्रपट गीतं. श्रोतो, कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत 1969 साली प्रदर्शित झालेल्या अपराध या चित्रपटातील एक अत्यंत लोकप्रिय आणि सदाबहार गीत. महेंद्र कपूर या प्रख्यात गायकानं हे गीत गायलं असून गीताचे बोल लिहिले आहेत मधुसूदन कालेलकर यांनी. हे एक अतिशय हळूवार प्रणय गीत असून या गाण्यात प्रियकरानं आपल्या प्रेयसीच्या सौंदर्याचं काव्यात्मक वर्णन केलंय. स्वप्नात पाहिलेलं रूप, समोर आल्यावर होणारा आनंद या गीतातून महेंद्र कपूर यांनी आपल्या सुमधूर आवाजात मांडलाय. ऐकूयात अपराध चित्रपटातील हे गीत.

श्रोतेहो, या स्वप्नवत गीतानंतर ऐकणार आहोत कामापुरता मामा या चित्रपटातील हे गीत। हा चित्रपट आणि त्यातील गाणी त्या काळातील सर्वोत्कृष्ट कलाकृती मानली जातात। या गीताला आपल्या अर्थपूर्ण शब्दांनी आणि सुरेल संगीतानं अजरामर केलंय यशवंत देव यांनी। आशा भोसले यांच्या सुमधुर आवाजामुळे हे गीत अधिक श्रवणीय आणि भावपूर्ण झालंय।

गाण्याचे बोल आणि त्याचं संगीत ऐकताना मनाला एक वेगळाच आनंद मिळतो. या गीतातील माधुर्य आजही रसिकांना मंत्रमुग्ध करतं. ऐकूयात कामापुरता मामा चित्रपटातील हे गीत.

श्रोतू, मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मधुवंती या शास्त्रीय रागावर आधारित आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं एक युगलगीत. जगदीश खेबुडकर यांच्या शब्दातून प्रेमातील गोडवा, स्वप्नरंजन आणि हळुवार भावना अतिशय तल्लखपणे व्यक्त होतात. शास्त्रीय संगीताचा स्पर्श लाभलेली या गीताची चाल ऐकताना मन प्रसन्न होतं आणि ही कमाल आहे बाबूजींच्या जादुई संगीत साथीची. ऐकूयात स्वप्नात रंगले मी हे गीत.

श्रोतो, कार्यक्रमात आता जे गीत आपण ऐकणार आहोत ते एक उत्कट प्रेमगीत आहे. प्रेमात पडल्यानंतर मनाची होणारी हुरहुर आणि जोडीदाराच्या आठवणीत हरवून जाण्याची भावना अवघाची संसार या चित्रपटातील या गीतामध्ये शब्दबद्ध केली आहे डॉक्टर वसंत अवसरे यांनी. वसंत पवार यांच्या कर्णमधुर संगीतानं अजरामर झालेल्या या गीताला आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या आवाजातील जुगलबंदीनं एक वेगळीच उंची मिळतीय. त्यामुळंच सर्वकालीन सुप्रसिद्ध युगलगीतांमध्ये या गीताची आजही गणना होते. ऐकूयात जे वेड मजला लागले हे गीत.

श्रोतो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत 1960 साली प्रदर्शित झालेल्या कौटुंबिक आणि सामाजिक मूल्यांची जाणीव करून देणाऱ्या एक धागा सुखाचा या चित्रपटातील हे अजरामर गीत. या हळुवार आणि प्रेमळ भावगीताचे बोल प्रसिद्ध साहित्यिक आणि गीतकार मधुसूदन कालेलकर यांनी लिहिलेत. त्यांच्या सहज सुंदर आणि भावनाप्रधान शब्दरचनेचा हा एक उत्तम नमुना आहे. या गीताला संगीतबद्ध केलंय मराठी भावसंगीत आणि चित्रपट संगीतातील अत्यंत लोकप्रिय संगीतकार राम कदम यांनी. श्रोतहो, अथांग प्रेमाची भावना आणि प्रियकराच्या मनातील हळवी उत्सुकता या गाण्यातून व्यक्त होते. आशा भोसले यांच्या स्वर्गीय आवाजानं हे गीत आजही रसिकांच्या आठवणीत ताजं आहे. ऐकूयात हे गीत.

श्रोते हो, करावं तसं भरावं या चित्रपटातील गीत आता आपण ऐकणार आहोत. महेंद्र कपूर यांच्या भारदस्त तरीही अतिशय मधाळ आवाजानं या गीताला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय. ग दि माडगुळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या शब्दांमध्ये एक वेगळाच गोडवा आहे. या गीतातून त्यांनी नायकाच्या मनातील भावना अत्यंत तरलतेनं मांडल्या आहेत. दत्ता डावजेकर यांच्या कर्णमधुर संगीतामुळं हे गीत मनाला थेट भिडतंय. ऐकूयात सौंदर्याची खाण पाहिली हे गीत.

श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. कार्यक्रमातील यानंतरचं गीत आहे आधार या 1973 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील. मराठीतील सुप्रसिद्ध साहित्यिक आणि महान कवी ग. दि. माडगुळकर यांनी हे गीत लिहिलं असून या गीतातून प्रियकर आणि प्रेयसीच्या मनातील भावना, प्रेम, आदर व्यक्त होत आहे. आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेले हे युगलगीत आजही लोकप्रिय आहे. या गीतासाठी अवीट संगीत दिलंय प्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके यांनी.

श्रोतो, याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलाच आकाशवाणी सातारा केंद्रावरून. यानंतर दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत थोड्याच वेळात.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मुलांना उन्हाळ्याच्या म्हणजेच मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्यात, पण बाहेर सूर्यदेव इतका तापलाय की भर उन्हात बाहेर कुठे फिरायला जाणंही कठीण झालंय. मग अशा वेळेत घरातच थंडगार पेय, सरबत, आईस्क्रीम याचा मनमुराद आनंद घेत आपण उन्हाळा सुसह्य करण्याचा प्रयत्न करतोय. ही झाली तुमच्या आमच्या घरातली दिनचर्या. पण सुखदा आणि रोहित इतक्या कडाक्याच्या उन्हात काय बरं बेत आखतायत? त्यांच्या काय गप्पा रंगल्या आहेत? ते हा उकाडा सुसह्य करण्यासाठी काय करतायत? चला ऐकूया त्यांच्या गप्पा. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत चेतना झांजे.

0: हुश, काय बाई तरी लोकांचं दुटप्पी वागणं. एकीकडे म्हणायचं गरमी आहे गरमी आहे, पण रस्त्यावरचा ट्रॅफिक मात्र काही कमी होत नाहीये. रोहित, जरा बाहेर जाऊन बघ किती झळा लागतायत त्या.
1: झळा ज्या लागल्या जीवा,
0: अरे
1: त्या केवळ

0: मंगाव्या असं माझं झालंय. सख्खा नवरा जिथे आपलं म्हणणं ऐकायला तयार नाही.
1: अगं हे बघ सुखदा, असं काही रागवायची गरज नाहीये, मी ऐकतोय बोल. आणि काय ग दुटप्पी वागणं कोणाचं काय?
0: आता मला सांग रोहित, बाहेर जर का गरमा आहे उकाडा आहे तर लोकांनी घरात बसायचं की नाही?
1: अगं पण काय झालं ते तर सांग, मुळात तेवढी गरम का झाली आहेस? थांब थांब थांब थांब एक मिनिट थांब. हे बघ मी ह्या पंखा फास्ट करतो. हे बघ इथे बस घाम पूस आधी आणि शांतपणे सांग काय झालं.
0: अरे मी की नाही मॅचिंग ब्लाऊज पीस आणायला बाजारात गेले होते. मग येता येता भाज्या आणि फळं घेतली, उसाचा रस पेले, बस. पण ह्या केवळ चार गोष्टी करण्यासाठी किती वेळ गेला माझा, तब्बल 3 तास.
1: साहजिक आहे, तू ब्लाऊज पीस शोधण्यासाठी म्हणजे भिंग घेऊन बसली असते.
0: अरे काय रे,
1: मग दुकानदाराशी नेहमीचा डायलॉग, तद्दन वेगळी शेड दाखवणे तो म्हणाला असणार, भाभी इतना तो 19-20 चलता ही है ना, वगैरे वगैरे.
0: तर काही दाखवतात रे दुकानदार, म्हणजे काय गळ्यातच मारायला बघतात जणू काही. ती नलू मामींच्या सारंगच्या लग्नातली इरकल आहे ना रे, एकतर तो फिरता असा मस्त वांगी रंग आहे.
1: सुखदा ते फिरता रंग वगैरे प्रकरण मला आजपर्यंत समजलेलं नाही. मला सांग, रंग फिरला तर मग बाईनं गिरकी मारायची नाही का, म्हणजे काट्यानी काटा काढणं?
0: काही काही म्हणजे ज्या गोष्टीतलं आपल्याला कळत नाही त्यात उगाच आपली विद्वत्ता पूर्ण मत कशाला द्यायची.
1: ठीक आहे गप्प बसलो मी, पण ते तब्बल 3 तास कशासाठी लागले ते तर सांग. 19-20 ऐवजी आज 25-30 वगैरे झालं का?
0: काय रे रोहित, आधीच मी वैतागून आले बाहेरून, त्यात तू मला पाणी सुद्धा दिलं नाहीस आणि वर असा काहीतरी म्हणजे पीजेनचा मारा अक्षरशः.
1: सॉरी सॉरी सॉरी, पाणीच काय, तांदूळात छानस लिंबू सरबत बनवून देतो, म्हणजे बनवून ठेवलेलंच आहे. आता अगदी सिरियसली विचारतो, काय झालं काय?
0: मी मार्केटला भर दुपारी 12 वाजता गेले. गर्दी केवढी माहितीये का? दुकानात शिरायला जागा नाही.
1: आणि मग बाहेरूनच ती साडी उंच धरून दाखवून उड्या मारून मारून, भैया भैया भैया इसमें किरमिजी रंग दिखाओ, मतलब जांभळा म्हणजे कम चाहिए और गुलबट निळसर जास्ती चाहिए वगैरे वगैरे सांगत असं खरेदी केलीस का?
0: मी आता आतल्या खोलीत जाते, तुला काही ऐकायचं नाहीये ना, जाऊ दे.
1: थांब थांब थांब थांब थांब माग, सॉरी सॉरी सुखदा. हे बघ आधी हे सरबत घे, आता बोल. मी एकदम आळीमिळी गुपचळी. हा तर तू सांगत होतीस गर्दी होती, पुढे काय झालं?
0: सरबत बरं झालंय. तर अरे रोज व्हॉट्सअपवर मेसेज येतोय महाराष्ट्रभरात पारा 40 आणि 45 वर जाणार आहे वगैरे वगैरे. खरं तर गेलाच आहे
1: हो बऱ्याच ठिकाणी.
0: तेव्हा दुपारचं बाहेर पडू नका, हे करू नका, ते करू नका, पण लोक कुठचं ऐकायला, एवढं काय अडलेलं असतं खरंच कुणाचं?
1: बघ मी थट्टा करत नाहीये, मगाशी मी हसलो तर तुला राग आला, पण तू स्वतः 12 वाजता बाहेर पडलीस आणि म्हणून तुला हे दृश्य दिसलं, खरं की नाही?
0: हो
1: म्हणजे काय झालंय कळतंय का? तू सुद्धा त्या गर्दीतलीच एक व्यक्ती झालीस की नाही सांग मला.
0: अरे हो, पण मला की नाही ब्लाऊज पीस घेणं अगदी गरजेचंच होतं.
1: आता सगळेजण असंच म्हणतात की माझं गरजेचं काम होतं. आता कशाला त्या बायका ब्लाऊज पीस आणि फळं किंवा भाजी घ्यायला दुपारी 12:00 टळटळीतून बाहेर पडतात?
0: जाऊ दे, तू जखमेवर मीठ चोळतोयस आणि त्या अनावश्यक गर्दी करणाऱ्या लोकांची बाजू घेतोय.
1: अगं मीठ चोळत नाहीये मी, खरंच एवढ्या उन्हाची तू बाहेर पडत जाऊ नको सुखदा. अगं केवढ्या झळा बसतायत उन्हाच्या, आणि आपल्याला सरकार सांगते त्यात अर्थ आहेच ना, उन्हात जाऊन आल्याचा त्रास लगेच होईल असं नाही, थोड्या वेळाने सुद्धा त्रास होऊ शकतो, पण होऊ शकतो.
0: हा आता तू म्हणाला त्याच्यावर मला लिंक लागली.
1: काय?
0: गेल्या आठवड्यात मला थोडी

0: कर आल्यासारखं वाटत होतं बघ.
1: तर काय, आणि किती गळून गेल्यासारखं झालं होतं आठव, आणि कारण सुद्धा तूच शोधून सांग आठव.
0: मागच्या आठवड्यात की नाही, हो ना रे, अण्णा काकांना डबा घ्यायला हॉस्पिटलमध्ये जाणं झालं, शिवाय चांगले आंबे आले म्हणून फळवाल्याचा फोन आला, मग लगेच गेले नाही तर आंबे संपतील म्हणून तशीच भर दुपारी आंबे घ्यायला गेले.
1: आणि मी नेमका टूरवर होतो त्यावेळेस. सुखदा, मग हे सगळे उद्योग करायचे पण सकाळच्या कमी उन्हाच्या वेळी किंवा संध्याकाळी उन्ह जरा सरल्यानंतर. फक्त हूं म्हणून पुन्हा येरे माझ्या मागल्या केलं तर काय उपयोग आहे? तू स्पष्ट सांग की हो मी हे पाळायचा प्रयत्न करेन.
0: हो ना रे, करेन. बस हे बघ, आता सुद्धा की नाही माझं डोकं बारीक बारीक दुखतंय, मला काही सुचत नाहीये. खरं तर मी भरपूर पाणी नेलं होतं बरोबर.
1: अगं, आणि ते छत्री टोपी स्कार्फ काय फक्त शोभेसाठी आणलेत का आपण? आणि गॉगल
0: स्कार्फ बांधला ना की सगळं चप्प होऊन जातात केस बघ.
1: हे आता काय म्हणजे, तुला कोणाला दाखवायचंय ते वाऱ्यावर भरभरणारे केशकुंतल?
0: दाखवायचे नाहीत रे, पण मला नाही आवडत स्कार्फ आणि गॉगल वगैरे, सवय नाही रे.
1: सुखदा, ग सगळ्या गोष्टी आवड म्हणून करायच्या असं नसतं ग. उन्हात जाताना डोकं आणि खरं तर शक्य तेवढी त्वचा झाकली गेलीच पाहिजे. डोळ्यांवर गॉगल असला पाहिजे, फॅशन म्हणून नाही तर उन्हाच्या त्रासाला अटकाव करण्यासाठी.
0: बरोबर आहे तुझं, पण खरं तर मला वाटलं होतं मी येऊन जाईन अर्ध्या पाऊण तासात परत. पण झालं काय, जाताना सुद्धा बस उशिराच मिळाली.
1: हे सुखदा, मला सांग ते डबोलं कुठे पुरून ठेवूया आपण?
0: डबोलं? कसलं डबोलं रे?
1: अग, तू उन्हा तानाची सुद्धा रिक्षा किंवा टॅक्सी न करता बसनी किंवा चालत जातेस, पैसे वाचवतेस, तर ते वाचवलेले जे पैसे आहेत त्याचं डबोलं कुठे ठेवायचं हे विचारतोय मी. कळलं ना?
0: कळतय कळतय बर. उपरोधाने ओतप्रोत भरलेलं वाक्य कळतय मला.
1: अरे बघ, मला एवढं सांगायचंय की आपल्या तब्येतीची काळजी आपणच घ्यायला हवी, ऋतुमानाप्रमाणे आपल्या दैनंदिन गोष्टींमध्ये बदल करायला हवेत. एरवी कसं तू छान व्यायाम आहार आरोग्य सगळ्या बाबतीत अगदी जागरूक आहेस. तुला सल्ला द्यायची पाळी माझ्यावर यायला नको असं तुला वाटतं हो की
0: नाही? खरंय म्हणजे तू म्हणतोयस ते, पण आता खरंच पटतंय मला तुझं. नाही जाणार आता मी उन्हाची बाहेर, आणि गेले तर मग टॅक्सी वगैरे करून जाईन.
1: दॅट्स लाईक अ गुड गर्ल, आय मीन.
0: आणि आणि तुम्ही गुड बॉय, तुम्ही सुद्धा काही गोष्टी करणं काही गोष्टी टाळणं गरजेचं आहे बरं का?
1: अरे मी मी काय केलं? मी तर कधीच उन्हात भटकायला जात नाही.
0: भटकायला म्हणून जात नाशील, पण गाडीने जातोच ना. आणि त्या सरकारी मेसेज मगाशी तू म्हणालास त्याच्यामध्ये हेही म्हटलंय की एवढ्या भयंकर उष्ण वातावरणात कारमध्ये कार्बोनेटेड पेय परफ्यूम्स लायटर हे असलं काही ठेवू नका.
1: तुला तर माहिती आहे लायटरचा काय प्रश्नच नाही, मी सिगरेट वगैरे ओढतच नाही.
0: लगेच स्वतःची सफाई देण्यापेक्षा तो मेसेज पूर्णपणे वाच.
1: हो वाचतो वाचतो मॅडमजी. कारच्या खिडक्या थोड्या उघड्या ठेवा असं म्हटलंय. टाकीमध्ये इंधन अगदी फुल भरू नका.
0: टायर सुद्धा फार जास्त फुगवू नका.
1: कळलं कळलं, कारनी प्रवास करताना घ्यायची काळजी कळली, अगदी बरोबर आहे तू म्हणतेस ते.
0: चला शेवटी आपलं कोणत्या तरी एका गोष्टीवर एकमत झालं.
1: झालं म्हणजे काय होतं ग, आपलं भांडण नाही म्हणजे तात्विक वाद सुद्धा तेवढ्या पुरते असतात.
0: त्यामुळे ते आटोपतात सुद्धा काही मिनिटात. बरं ऐक ना, आज ताडगोळे नाही पण छान जांभळं मिळाली.
1: अरे वा, दे दे दे दे, लवकर दे. अगं जांभळं सुद्धा मला तेवढीच आवडतात. आय जस्ट लव जांभूळ. जांभूळ पिकल्या झाडाखाली.
0: आय जस्ट लव जांभूळ वाले. अहो ढोल वाले, तुम्ही जरा आवरा आवरा तो ढोल, स्वतःला आवरा.
2: सुखदा, तू आलेली मला कळलं बरं का, पण मी आत काम करत होते.
1: अगं सुखदा, ही आतल्या खोलीत दार बंद करून काय करत होती कोण जाणे? काही सिक्रेट मिशन वगैरे नाही ना तुम्हा दोघींचं? की त्याच तुझ्या त्या फिरत्या साडीसाठी काहीतरी शिवत होती आतल्या खोलीमध्ये बसून? मी विचारलं पण ताकास तूर लागू दिला नाही तिनं.
2: अरे जीजू, हो हो जरा दम खा. अरे आमच्या ऑफिस साठी आम्ही एक प्रोजेक्ट करतोय.
1: हो मला सांग, त्या मुक्तासाठी शर्वरीला आणि या रेवाला प्रोजेक्ट साठी आपलं घरच का लागतं का नेहमी?
2: मी नको येऊ का मग? सांग ही मी चालले आता.
0: थांब ग रोहित, तू नको रे पेडू तिला. सांग बरं आम्हाला कसलं प्रोजेक्ट आहे तुझं?
2: बाय द वे, इथे शांतता असते म्हणून एका फ्लो मध्ये काम करता येतं म्हणून मी इथे येते. आणि माझ्या बहिणीच्या घरी येण्यापासून मुझे दुनिया की कोई ताकद रोक नाही सकती.
1: नाही ग भाई, तुला रोकणारा मी कोण बापडा? बरं सांग कसलं प्रोजेक्ट आहे?
2: अरे कंपनीच्या CSR च्या अंडर आम्ही एक उद्यान डेव्हलप करायला घेतलंय. आणि उद्या म्हणजे 20 मे हा आंतरराष्ट्रीय

0: मधमाशी दिवस आहे.
1: अरे बापरे, मग काय तुम्ही मध गोळा करायला जाणार की काय?
0: तू तुला हवं ती बडबड कर, मी सुखदाला सांगेन सगळं. आणि मजा म्हणजे 22 मे हा आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिवस आहे, म्हणजे इंटरनॅशनल डे फॉर बायोलॉजिकल डायव्हर्सिटी.
1: आता कळलं.
2: पण यात तू काय करणार आहेस किंवा आज करत होतीस ते सांग.
0: अगं, या प्रोजेक्टमध्ये निसर्ग, पर्यावरण आणि जैवविविधतेचं महत्व जाणून घेणं, त्याचं संवर्धन करणं आणि त्याविषयी जागरूकता निर्माण करणं यासाठीचे उपक्रम असतात.
1: काय गं, आणि मधमाशांचं काय?
0: हो, सांगते. आपली परिसंस्था अन्न सुरक्षा आणि जैवविविधतेमध्ये मधमाशांच्या महत्वपूर्ण भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि त्याचं संरक्षण करणं असे या प्रोजेक्टचे ऑब्जेक्टिव्स आहेत.
1: बापरे, मला तर ऐकूनच झाप लागली.
0: काहीही बोलू नकोस. हा, तुम्ही सुद्धा CSR मध्ये काम करत असालच ना.
2: सगळं माहिती आहे का त्याला? तुझी मजा घेतोय तो, दुसरं काय.
1: पण मग हे सगळं तू मगाशी म्हणजे सुखदायाच्या अगोदर मला का नाही सांगितलंस घरे? वा,
2: असू दे रे रोहित, आता कळलंय ना तुला ती काय करत होती ते. मग झालं.
1: नाही, पण तरी
2: किती प्रश्न विचारशील? शांत राहा जरा आणि मलाही थोडं शांतपणे बसू दे.
0: हो ना, काहीतरी खुसपट काढत बसतो नुसता. बरं, मला एक सांग जरा. मी खोलीत येत असताना तुमच्या तोंडी ते आय जस्ट लव्ह एवढं वाक्य ऐकलं, मी तुमच्या राजाराणीच्या मध्ये तर आले नाही ना.
1: नाही, म्हणजे मी राजा आहे इथवर बरोबर आहे, पण ही राणी
2: काय काय काय म्हणायचंय काय तुला? आणि मी कोण आहे तुझ्या मध्ये?
1: तू अगं, तू ना, तू तर महाराणी, माझ्या दिलाशी राणी.
2: वा,
0: तुमचे जरा नाटकातले संवाद म्हणून झाले असले तर मला कोणी सांगेल का की कोण कोणाला लव करत होत?
1: सांगेला.
2: अगं, रोहित साठी ताडगोळे आणणार होते पण ते मिळाले नाहीत, मग जांभळं आणली.
1: हाय, दुर्दैव. पण दुर्दैव कशाला, ताडगोळा न सही मेरा दुसरा प्यार जांभूळ तो मिला.
0: ते जाऊ द्या. बरं, पण इथे हा ग्लास कसला दिसतोय?
1: अगं,
0: म्हणजे त्या तळाशी बसलेली लिंबाची एक बी त्या पेयाची साक्ष देते.
2: अगदी खरंच आहे, मी उन्हाची आले ना म्हणून रोहितने मला मस्त थंडगार लिंबू सरबत स्वतः करून दिलंय.
1: छान छान, आता येणार ऑर्डर येणार. और एक ग्लास सरबत लाव, मला कल्पना होतीच आणि म्हणून मी चांगलं अगदी गंजभर सरबत करून फ्रीज मध्ये ठेवलंय. थांबा, देतो रेवाबाई आपल्याला सुद्धा.
0: अशा तापत्या उन्हात सरबताची मजा काही वेगळीच नाही का ग सुखदा?
1: हो, सरबत बनवणारा आणून देणारा मी आणि मजा येते की नाही सुखदा सांगणार. वा, जमाना आलाय.
2: रोहित, तुला आठवतं का रे आपण बांधवगडला जंगल सफारीला जाऊन अशाच कडक उन्हात रेस्ट हाऊस मध्ये परतलो होतो?
1: आणि तेव्हा तिथला तो मुलगा आधी आपल्याला कोलन वॉटरचे गारेगार टिश्यू द्यायचा, चेहरा मान हात पुसायला. काय स्वर्ग सुख वाटायचं ग त्या क्षणी ते.
0: आणि मग आवळ्याचं किंवा वाळ्याचं थंडगार सरबत हवं तेवढं प्या. ऐक, शरीर आणि आत्मा दोन्ही थंड आणि तृप्त होऊन जायचे.
2: रेवा, आपला बंडू मामा शेतात जाण्यापूर्वी टोपीच्या कांदा ठेवायचा, आठवत आहे ना?
0: हो ना. आणि तुमचे आबा खास उन्हासाठी तलम सुती शुभ्र पांढऱ्या बंडे आणायचे.
1: खर तर आबा अगदी नियमित व्यायाम करणारे, 70व्या वर्षी सुद्धा सूर्यनमस्कार घालणारे. पण ते म्हणायचे उन्हाळ्यात व्यायाम सुद्धा कमी करायला हवा आणि केलाच तर उन्ह सरल्यानंतर हलका व्यायाम करायला हवा.
0: तू हलका व्यायाम म्हणालास ना, तसा आमच्या आईचा शब्द प्रयोग आहे, हलका आहार.
2: खरंच किती योग्य शब्द प्रयोग आहे तो. हलका आहार म्हणजे पचायला हलका, पोटाला त्रास देणार नाही अशा प्रकारचा आहार.
0: आई म्हणते उन्हाळ्यात पाणी भरपूर प्या. ती तर रात्री झोपण्यापूर्वी धणे जिरे पाण्यात भिजत घालून ठेवते आणि त्याचं पाणी दिवसभर थोडं थोडं पिते आणि आम्हाला सुद्धा तेच पाणी प्यायला सांगते.
1: किती मस्त, हे पाणी अक्षरशः सरबतासारखं लागतं आणि तेही थंड पाण्यात असेल तर आ हा हा हा मजाच.
2: आपल्या आधीची पिढी प्रत्येक ऋतूचा विचार करून त्याप्रमाणे आहार विहार आणि सगळ्याच एकूण गोष्टींचं नियोजन करायचे, नाही का?
0: अगं सुखदा, आपल्या शेजारच्या बंगल्यात डॉक्टर जोग राहायचे माहितीयेत? त्यांच्या कुटुंबात सगळेच आयुर्वेदिक डॉक्टर, त्यामुळे त्यांच्याशी सहज म्हणून मारलेल्या गप्पांमध्ये सुद्धा केवढी छान माहिती मिळायची, आठवतीये?
2: चांगलंच आठवते मला. त्यांच्या बोलण्यात एका मुख्य सूत्राचा नेहमी उल्लेख असायचा.
0: ते म्हणायचे आयुर्वेदानुसार प्रत्येक ऋतूमध्ये शरीरातील वात पित्त आणि कफदोष संतुलित ठेवण्यासाठी विशिष्ट आहाराचं पालन करणं आवश्यक आहे.
1: म्हणजे थंडीमध्ये उष्ण पदार्थ, उन्हाळ्यामध्ये थंड पदार्थ खावेत. इंग्रजीमध्ये म्हणे ना, यू आर व्हॉट यू ईट.
2: खावेत नव्हे, त्यांचा शब्द होता सेवन करावं.
1: सेवन करावे.
2: आयुर्वेद

0: शास्त्रानुसार आहार म्हणजे महाभैषज म्हणजे सर्वोत्तम औषध मानलं जातं असं ते सांगायचे.
1: अगं पण प्रत्येक वेळी उष्ण पदार्थ उष्ण म्हणजे गरम कसा मिळणार ग?
0: अगं उष्ण म्हणजे हाताला चटका बसेल असा गरम नव्हे, तर ज्यांचा शरीरावर होणारा परिणाम हा उष्णता वाढवणारा असतो असे पदार्थ, म्हणजेच गरम मसाले, सुकामेवा, डाळी, आलं, लसूण.
2: आणि थंड म्हणजे फ्रीज मधले नव्हे, शरीराला थंडावा देणारे, उदाहरणार्थ ताक, पुदिना, काकडी, सरबत, सातू वगैरे.
1: नुसती नावं ऐकली तरी खावं आणि प्यावं वाटू लागलंय. ताक, पुदिना, काकडी,
2: अरे वा रे वा, ताक म्हणजे मसाला ताक नाही बरं, घरी विरजण लावून केलेल्या दह्याचं ताक.
0: हा आणि ते सुद्धा गोड दह्याचं, लाकडी रवीने घुसळलेलं, घुसळताना 100 अंक मोजून केलेलं प्लेन ताक, चिमूटभर सैंधव घातलेलं असं ताक हे आरोग्याला उत्तम. रेफरन्स ते आपले वैद्यबुवा.
2: ताक हे नैसर्गिक प्रोबायोटिक आणि पाचक अमृत आहे, जे पचन सुधारतं, शरीराला थंडावा देतं आणि रोग प्रतिकार शक्ती सुद्धा वाढवतं.
0: त्याच्यात कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन B12 हे सगळं भरपूर असतं, जे हाडांच्या आरोग्यासाठी आणि उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
2: कळलं का?
1: पुरेपुरे तुमचं तक्रम पुराण. आज आहार आणि आरोग्याविषयीचा ओव्हरडोज झालाय मला. आता शाळा संपली असेल तर खाऊ तरी द्या या लेकराला काहीतरी, तो पण चांगला पोटभरीचा बरं का.
0: देते देते पोटभरीचा, पण आहार मात्र हलकाच.
2: बाय द वे रेवा, हलका आहार म्हणजे वेफर्स किंवा केक नव्हे बरं का?
1: जीजू तेवढं माहिती आहे बरं का मला.
0: चला फक्त रेवासाठी नाही तर सगळ्यांसाठीच खाऊ आणलाय.
2: अरे वा,
0: हे बघा छान कलिंगड आणि डाळिंब. कलिंगड कापून गार करते आणि रोहित तू जरा डाळिंब तेवढं सोलून दे. आणि रेवा तू?
1: मी ही फळं खाण्याचं पवित्र कर्म करते. नवे नवे मी या पवित्र अन्नाचं सेवन करते.
2: वा वा वा वा, जिजू आणि ताई बिचारे राबत आहेत आणि ही मात्र.
0: रोहित नको रे, अपुरे झालं, चला शांतपणे खाऊ दे तिला.
1: तूच ग, तूच सुखदा, तूच माझी खरी ताई. वेड्या बहिणीची वेडी ही माया, जिजूला नाही सालीची दया माया.
2: असं काय?
0: त्याच्याशी बोलण्यात वेळ घालवू नको बाया. माझी वेडाबाई नुसती.

श्रोते हो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते चेतना झांजे, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे.

0: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहावा.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ॲपवरही.
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल.

0: नदी के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ। तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर। माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर। मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर। तो याद रखें, रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात।
1: श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत उद्योग मंत्र वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत।
2: आपलं घर हे निवारा सुरक्षितता तर देतच, पण त्याही पलीकडे आपल्या भावना त्या घराशी जोडलेल्या असतात आणि म्हणूनच ते आपल्याला आपलंसं वाटतं। जगात कुठेही कितीही सुखसुविधा मिळत असल्या तरी कधी एकदा आपल्या घरी परत येतो असं आपल्याला होतं। आपलं स्वतःचं घर हे सर्वात हक्काचं, उबदार, प्रसन्नता देणारं, आपल्या स्वप्नांच्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी बळ देणारं असं ठिकाण असतं। अहो, घरच का, आपण काम करतो ते ऑफिस, कारखाना, इथल्या वास्तूशी सुद्धा आपलं नातं जडतं। याशिवाय आपण राहतो त्या परिसरामध्ये, त्या शहरामध्ये ऐतिहासिक वास्तू असल्या तर त्या पाहूनही आपल्या मनात अभिमान दाटून येतो। या वास्तू उभारण्यापूर्वी नगररचनाकार, वास्तुविशारद, अभियंता ते अगदी सर्वसामान्य मजुरापर्यंत अनेक व्यक्ती राबत असतात। वास्तू निर्मिती आणि संवर्धन या क्षेत्रामध्ये गेली 15 वर्ष कार्यरत असलेली युवा वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर हिला आज आपण आमंत्रित केले। ग्रीष्मा, नमस्कार।
3: नमस्कार।
2: आणि ती आज आपल्याला तिचे या क्षेत्रातले अनुभव सांगणार आहे। वास्तू संवर्धन हा एक वेगळा विषय आहे, तर त्याविषयीही जाणून घ्यायला आवडेल। तर मुळात वास्तू निर्मिती आणि संवर्धन या क्षेत्राची निवड कशी केलीस?
3: लहानपणापासूनच मला डॉक्टर बनणं किंवा इंजिनियर बनणं एवढा कल नव्हता, त्यामुळे अभ्यास खूप केलाय असं वगैरे पण नव्हतंच, पण ड्रॉइंगची आवड होती, काहीतरी बनवायची इच्छा असायची कायम, आणि क्रिएटिव्हिटीकडे विचार सगळ्यांपेक्षा वेगळे वाटायचे घरातल्यांमध्ये, त्यामुळे मला जसे कपडे आवडायचे तसे माझ्या बहिणीला आवडायचे नाहीत, सगळ्यांची चॉईस कायम वेगळीच पडायची माझी, त्यामुळे मला असं थोडंसं वेगळंच वाटायचं की मी काहीतरी वेगळा विचार करते की काय। आणि मग हळूहळू त्याच्यातनं सॉफ्टवेअर शिकत गेले थोडे बहुत, कम्प्युटर इंट्रोड्यूस झाला 10वी 12वीतच, मी ऑलरेडी कम्प्युटर शिकायला सुरुवात केलेली, ज्याच्याने मला अॅनिमेशन कडे थोडस कल जास्त होता। सो अॅनिमेशन मध्ये फोटोशॉप वगैरे असे वेगवेगळे सॉफ्टवेअर लागतात, पण तेव्हा अॅनिमेशन हे डिग्री नव्हती मिळत, आणि तेव्हा एवढं प्रचलित पण नव्हतं की आई वडील म्हणतील की जा, डिग्री नाहीये पण करिअर कर म्हणून। त्यामुळे मग दुसरी फील्ड ही एक ऐकून माहिती होती मित्रमैत्रिणींमध्ये की आर्किटेक्चर करावं,
2: घरातलं कोणी नव्हतं,
3: नाही कोणीच नाहीये घरात माझ्या, आणि माझा काका एक सिव्हिल इंजिनियर होता पण त्याचा आर्किटेक्चरशी परत काही संबंधच नाहीये। तर मग तो विचार करून मी एक्झाम दिली मैत्रिणींबरोबर 12वीत, मग सीईटी काही दुसरी दिली नव्हती, इंजिनिअरिंगची मेडिकलची काहीच दिली नव्हती, फक्त ही एक आर्किटेक्चरची दिली, चांगले मार्क मिळाले आणि ऍडमिशन खूप चांगल्या कॉलेजमध्ये झाली माझी, त्यामुळे मग मी कंटिन्यू केलं।
2: अच्छा,
3: गेल्यानंतर मला त्याचा जो फायदा झाला तो जास्त इम्पॅक्टफुल होता।
2: अच्छा, शिक्षण मुंबईमध्ये?
3: मुंबई कमला रहेजा म्हणून एक कॉलेज आहे, इंडियामधलं वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे, टॉप 5 मध्ये येतं ते, तर तिकडे केलंय मी माझं आर्किटेक्चर।
2: अच्छा,
3: आणि मग तिकडे माझे मला विचार कळायला लागले, जे मला आधी वाटायचं की माझे वेगळे विचार आहेत, पण ते काय वेगळे पण आहे आपल्यामध्ये हे तिकडे मला जाऊन कळलं।
2: अच्छा,
3: सो ते मला खूप महत्वाचं टप्पा होता माझ्या आयुष्यातला, 5 वर्ष
2: शोध लागला असं म्हणतात
3: अगदी।
2: आणि मास्टर्स पण तिथूनच केलं?
3: हो, मी मास्टर्स पण पहिले होती इच्छा बाहेर जाऊन करायची, पण लग्नानंतर जे माझं सासर आहे ते पण 40 वर्ष आमची स्वतःची प्रॅक्टिस आहे माझ्या सासऱ्यांची, तर त्यांना जॉईन केल्यावरती असं वाटलं की इथेच प्रॅक्टिस करायची आहे, तर आपलं परिसर आणि आपलं शहर हे कसं वर्क करतं ते जाणून घेणं जास्त महत्वाचं आहे देन की बाहेर जाऊन शिकून येऊन, कारण खूप जणांना बघितलं जे बाहेर जाऊन शिकतात पण परत इंडियात आल्यावर त्यांना तेवढं प्रोफाईल मिळत नाही, कारण त्यांचं नॉलेज त्या देशाशी लिमिटेड राहतं।
2: बरोबर, आणि प्रत्येक देशामधल्या वास्तूंच्या रचना ह्या त्या त्या देशातल्या संस्कृतीशी सुद्धा,
3: संस्कृती

0: जोडलेल्या आहेत, प्लस तिकडचे रूल्स आणि रेग्युलेशन हा महत्वाचा भाग होतो. जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. एक बिल्डिंग आल्यावर तिकडे 100 लोकांचं फुटफॉल वाढतो, रोडवरती ट्रॅफिक वाढतं, चहाच्या टपऱ्या येतात आजूबाजूला, हा सगळा एकंदरीत इम्पॅक्ट होत असतो. सो हा
1: त्याचाही विचार करावा लागतो.
0: सराउंडिंग, माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, इथपासून विचार करायचा असतो खरं.
1: अच्छा,
0: त्यामुळे
1: हे ऐकायला खरंच छान वाटतंय. पण मुंबईत तर आपण इतक्या दाटीवाटीने इमारती पाहतो.
0: तर लँड रेट वाढल्याचा प्रॉब्लेम आहे. मुंबईला लोकांनी इतकं ग्लॉरीफाय करून ठेवलंय की मुंबई म्हणजे स्वप्न नगरी वगैरे, त्यामुळे सगळ्यांना मुंबईत यायचं आहे. आणि मग लँडचं आहे एवढी
1: जमीन तेवढीच
0: वाढू नाही शकत अजून, तर त्याच्यातच लोक वाढवत चालले.
1: तुमचा स्वतःचा फॅमिली बिझनेस, कुटुंबाचा व्यवसाय आहे आणि त्यामध्येच आपण जायचंय म्हटल्यानंतर सोपं असेल ना तुलनेने.
0: आम्ही या क्षेत्रात गेले 40 वर्ष आहोत. आमच्या कंपनीचं नाव आहे नंदापूरकर असोसिएट्स आणि आम्ही गेले 40 वर्ष आर्किटेक्चर आणि इंटिरियर आणि अर्बन प्रॅक्टिस करत आहोत. सोपं होतं पण एकत्र काम करणं विथ फॅमिली थोडासा फरक पडतो, कारण तुम्ही 24 तास एकत्र असता आणि नंतर एका पॉइंटला कंटाळा पण येतो एकमेकांचा.
1: जी माणसं घरात तीच पुन्हा ऑफिसमध्ये.
0: म्हणजे मला मूल होण्याआधीपर्यंत तर आम्ही फक्त कामच करायचो, घरी जाऊन पण काम, ऑफिसला पण काम, असंच व्हायचं. पण त्याच्यानंतर थोडं थोडं बदललं. आता आम्ही सध्याचं जनरेशन पण वेगळं झालंय, त्यांना पण वर्क लाईफ आणि फॅमिली लाईफ बॅलन्स हवाय, तर आम्ही पण हळूहळू तो सुरू केला. आता बघूया.
1: बरोबर. करिअर करण्यासाठी स्वतःला एस्टॅब्लिश करणं, सिद्ध करणं हे तुलनेने सोपं गेलं का?
0: बॅकग्राऊंड वाईज कॉन्टॅक्ट मिळायला पटकन सोपं होतं, पण इथे थोडासा असा होता की आमची जुनी प्रॅक्टिस थोडी वेगळ्या पद्धतीची होती. म्हणजे मी आणि माझा नवरा तो पण आर्किटेक्ट आहे, तो अर्बन डिझायनर आहे.
1: अच्छा.
0: आणि मी अर्बन कॉन्झर्वेशनिस्ट आहे. तर आम्ही मास्टर्स पण एकत्रच केलंय.
1: बरं.
0: तर आमची थोडं विचाराची पद्धत किंवा काम करण्याची पद्धत ही थोडी डिझाईन ओरिएंटेड आहे. म्हणजे आम्हाला डिझाईन्स करायला आवडतात, आम्हाला नवीन दररोज नवीन काहीतरी क्रिएट करू का आपण, हा जो एक वेगळा आनंद आहे ना तो अनुभवायला खूप आवडतो.
1: म्हणजे नुसत्या इमारती बांधायच्या नाही.
0: म्हणजे आमची फिलॉसॉफी पण त्यामुळे आम्ही असंच म्हणतो की आम्ही नुसते बिल्डिंग नाही बांधत आहोत. एक सोपी गोष्ट आहे की एक डॉक्टर आपल्याला आजार झाला की आपण डॉक्टरकडे जातो, पण वास्तू ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला आजारी पडूच देऊ शकत नाही.
1: बर.
0: इतकं सुंदर तुम्ही त्याला बनवू शकता. आणि वास्तुशास्त्र अशा ज्या आपल्या जुन्या गोष्टी आहेत, जे आपल्याला हेरिटेज म्हणतो आम्ही, आता कल्चरल हेरिटेज म्हणतो त्याला, तर त्या गोष्टींचा आपण जर वापर केला खरोखर
1: आणि त्याच्याकडे डोळस वैज्ञानिक दृष्टी असायला हवी का,
0: असं वाटतं की या लेवलवरती जर सिटीज डिझाईन झाल्या, ट्रॅफिक मुंबईचा, या गोष्टी आमच्या लेवलवर आम्ही सॉल्व्ह करू शकतो जर चांगले आर्किटेक्ट्स आणि अर्बन प्लॅनर्स म्हणा, डिझायनर्स म्हणा, हे जर गव्हर्नमेंट लेवलला किंवा अशा गोष्टीवरती काम करायला असतील, तर हे प्रॉब्लेम्स, हे इश्यूज टॅकल करता येऊ शकतात सोप्या पद्धतीने.
1: म्हणजे नगररचना आणि वास्तुरचना या दोन्ही अतिशय महत्वाच्या आहेत. बरं, पण मग अनुभवासाठी उमेदवारी ही सुद्धा तुमच्याच स्वतःच्या व्यवसायात केली की कसं?
0: मी केलंय काम आधी, एक दोन जागी करून बघितलं प्रयत्न आणि मग इथे या स्वतःच्या ऑफिसमध्ये जॉईन केलं.
1: बरं.
0: जेव्हा मी आधी काम करत होते तिकडे मला लक्षात आलं की मला संवर्धन हा विषय जास्त आवडतोय. कारण एक तुम्हाला काळा किल्ला म्हणून माहिती असेल, धारावीमध्ये एक छोटासा किल्ला आहे, तिकडे आम्ही साईटवरती गेल्यावरती आम्हाला लक्षात आलं की एक एवढी छोटीशी वास्तू आहे पण ती लोकांनी ज्या पद्धतीने त्याला वापर करायला सुरुवात केलंय ते एक वेगळंच हे आहे की प्रोटेक्शन आहे त्याला, ASI मॉन्युमेंट आहे, सगळं आहे. सो कम्युनिटी आजूबाजूची ही या हेरिटेज बरोबर म्हणा किंवा या जुन्या वास्तू आहेत ज्या त्यांच्या बरोबर वाढतायत, सो त्यांना त्याच्याबद्दल एक आपुलकी असते, आपलेपणा असतो. आणि त्यांनी स्वतःबरोबर ते वास्तूला पण वाढताना बघितले, एज होताना बघितले. स्टोन असतो तो स्वतःचा पण लेअर सोडत जातो एक एक, किंवा त्याला एक पटीना म्हणून आम्ही टर्म वापरतो, त्याला एक कलर चढतो, त्याच्यावर
1: थर येतो,
0: त्याचे रंग बदलतात ओव्हर द इयर्स. सो ह्या गोष्टी त्या लोकांनी तिकडच्या ऑब्झर्व केलेल्या असतात आणि त्यामुळे हे खूप महत्वाचं फील्ड वाटलं मला की ह्या गोष्टी लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत. हे नकळत होतंय त्यांच्याकडनं, त्यांना काही त्याचा, कारण ही फील्डच त्यांच्यासाठी नवीन आहे, जास्त नॉलेज नाहीये
1: त्याविषयी.

0: जागृती करणं हे सुद्धा घडू शकतं.
1: आणि लोकांनीच कन्झर्वेशन केलेलं जास्त बेटर आहे, कारण ते त्यांच्या पद्धतीने करू शकतात.
0: बरोबर. ग्रीष्मा, तुझे काही महत्वाचे असे वास्तू संवर्धनाचे प्रकल्प, त्याच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
1: सध्या आम्ही बघायला गेलो तर सीएसटी स्टेशन जे आपलं आहे
0: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,
1: येस, तर त्याचं आता सध्या काम चालू आहे. तुम्ही येता जाता बघू शकता. आता मी डोम वरती काम करतोय. तिकडे काम करताना वरती चढणं तिथपासून सुरुवात आहे. सरळ बिल्डिंग, नवीन बिल्डिंग वरती चढणं खूप सोपं असतं. लिफ्ट लावलेली असते, स्कॅफोल्डिंग असतं व्यवस्थित. पण ह्या ज्या वास्तू आहेत त्या काळात बनलेल्या, तेव्हा ते डोमचे आकार, तो डोम असा सरळ पण नाहीये की तो अर्धा सरळ आहे आणि मग टर्न पण होतो. त्याला 8 बाजू आहेत. सो प्रत्येक बाजूला जाऊन चेक करणं की तिकडचा दगड किती खराब झालाय, काय झालाय, कुठे क्रॅक्स आहेत, ह्या गोष्टी चेक करायच्या वरती जाऊन, त्या कामगारांनी जाऊन काम करायचं, ते स्टॅच्यूच्या वरती चढायचं, त्याला रिपेअर करायला, हे सगळं खूप मॅजिकल आहे म्हणजे. आणि तसे क्राफ्ट्समॅनशिप मिळवणं या काळात हा एक खूप मोठा सध्याचा येणारा आम्हाला प्रॉब्लेम अडचण वाटतेय की
0: म्हणजे ते कौशल्य असायला हवं.
1: येस, कारण आता ती क्राफ्ट्समॅनशिप म्हणले तर नवीन मटेरियल आल्यामुळे मार्केटमध्ये जसं फास्ट फॅशन आलीये की दर 15 दिवसांनी लोक कपडे चेंज करतात, डिझाईन्स चेंज करतात, प्रत्येक सीझनला नवीन कपडा येतो, तसं इंटिरियरमध्ये पण हल्ली व्हायला लागलंय. दर 5 वर्षांनी लोकांना स्वतःचं घराचं हे बदलायचं असतं, रिनोव्हेट करायचं असतं. पण ही जी जुनी मटेरियल्स आहे जी नॅचरली आपल्याला मिळाली आहेत, ती आपल्या डीएनए मध्ये आहेत. ती आपल्याला समजतात माणसाला की हे लाकूड आहे. मला ह्याच्यावर खूप सोपं हे होतं की मी माझ्या बाबांना घरात बघितलंय एखादं गोष्ट रिपेअर करताना. पण आजकाल आपण नाही करत पटकन रिपेअर, कारण आपल्याला ते मटेरियलच माहीत नसतं. जुन्या लाकडाचं असायचं, स्क्रू लावता यायचा पटकन. आताच्या प्लायमध्ये किंवा वेगवेगळ्या मटेरियल्सवर आपली तेवढी मैत्रीच नाहीये, कारण आज मैत्री कराल तर 5 वर्षांनी ते मटेरियल गेलेलं पण असेल मार्केटमध्ये. त्यामुळे खूप एक अनोळखीपणा पण आहे थोडासा नवीन मटेरियल्स बरोबर.
0: आणि जुनं जे आहे तो ठेवा आहे, वर्षानुवर्ष टिकून राहिलंय.
1: हो,
0: तर ते राखणं हे खूप महत्वाचं आहे.
1: आणि त्याच्यासाठीच हे कारागीर पण खूप महत्वाचे आहेत, कारण ह्यांच्या पिढ्यानपिढ्या हे काम करत आली आहेत. त्यांना जर नाही जपलं आपण तर हे आर्ट आणि हे क्राफ्ट नष्ट होऊन जाईल. मग पुढे कधी मिळणारच नाहीत काम करायला. त्यामुळे हेरिटेज वाचवण्याचा हा पण एक असला पाहिजे मोटिव्ह की हे क्राफ्ट्समॅन हे लोकांना पण
0: कौशल्य,
1: त्यांना पण इकॉनॉमी मिळाली पाहिजे थ्रू ह्या कामाने.
0: बरोबर, त्यांना रोजगार मिळत राहिला तर ते त्या प्रकारचं काम करत राहतील.
1: करेक्ट.
0: आणखी काही प्रकल्पांविषयी,
1: एक आपण महाबळेश्वर क्लब म्हणून एक आहे, ते जास्त करून इंटिरियर एक्सटिरियर लँडस्केप सगळं मिळून आहे. नंतर लोणावळ्याला पण आपण एक म्युझियम करतोय, जे ट्रेन्स गलीज असतात म्हणतात त्यांना, जुन्या ट्रेन्स, त्यांच्यासाठी म्युझियम डिझाईन करतोय.
0: अरे वा,
1: ते खूप इंटरेस्टिंग प्रपोजल असणार आहे. त्याला यायला एक साधारण 6-7 महिने जातील अजून. ते पण करताना आम्हाला चॅलेंजेस म्हणायला गेलं तर ट्रेन्स आहेत जुन्या, त्या जेव्हा आपण एवढ्या पब्लिक समोर ओपनली आणतो, हजार्ड्स असतात, पाऊस खूप आला, वरतून काही पडलं झाडावरून वगैरे वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टींचा खूप विचार करायला लागतो आणि त्याप्रमाणे डिझाईन्स करायला लागतात, त्याप्रमाणे मॅनेजमेंट, टुरिस्ट कसा फिरणार आहे आतमध्ये, इथपासून मग त्याच्यासाठी सायनेजेस वेगवेगळे लागतात, ब्लाइंड पर्सन शुड बी एबल टू, म्हणजे त्याला पण फिरता पाहिजे
0: आणि वास्तू
1: त्याला ऐकू गेलं पाहिजे, सगळंच ओव्हरऑल.
0: बरोबर.
1: सो अशा गोष्टी पण डिझाईन करताना बघाव्या लागतात, विचार कराव्या लागतात.
0: नवीन बांधकाम एखाद्या इमारतीचं आणि जतन संवर्धन एखाद्या वास्तूचं करणं, तर याच्यामागे दृष्टिकोनातला फरक हा काय असतो?
1: दृष्टिकोन असा फरक असू नये असं माझं मत आहे दोन्ही गोष्टींकरताना, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण आज आपल्याला ज्या 100 वर्षापूर्वी इंग्रजांनी बनवून ठेवलेल्या वास्तू, त्याच आपल्याला असं एकदम कुतूहल वाटतं, आश्चर्यचकित करणाऱ्या वास्तू बघितल्या तर त्याच आहेत. त्याच्यानंतर खूप आर्किटेक्ट्सने काम केलंय, खूप लोकांनी, नॉन आर्किटेक्ट्सने पण काम केलंय, पण त्या बिल्डिंग्स बद्दल आज आपल्याला असं आहे का आश्चर्य किंवा कौतुक? का नाहीये? कारण इंग्रजांची मे बी इच्छा होती की त्यांनी अजून राज्य करावं 100 वर्ष नाही, त्यांना टिकवण्याचं होतं की इथे बिल्डिंग ज्या आम्ही बांधू त्या खूप वर्ष टिकतील, तेवढे वर्ष आम्हाला राज्य करता येईल. आणि आज आपण तो विचाराने पण वास्तू बांधतोय का? जो आपला परंपरा आहे आपली की पहिल्या पिढीने दुसऱ्या पिढीला काहीतरी द्यावं.

0: या जर दृष्टिकोनाने वास्तू बांधल्या गेल्या तर मला वाटतंय की पुढच्या जनरेशनकडे पण काहीतरी हेरिटेज असेल
1: राहील.
0: नाहीतर 100 वर्ष जुनी हीच वस्तू फक्त हेरिटेज म्हणायला जर गेलो तर त्याच्यात काही कौतुक उरणार नाही. नवीन गोष्टींना पण हेरिटेज कसं म्हणता येईल
1: बरोबर
0: तो पण विचार केला पाहिजे.
1: या क्षेत्रामध्ये आणि तुमच्या फर्ममध्ये नव्याने तू ज्या वेळेला आलीस ग्रीष्मा तर त्यावेळेला अशा काही नवीन कल्पना मांडणं किंवा काही सूचना करणं याचं स्वागत होत होतं का काही समजावून देताना काही वेळेला संघर्ष म्हण किंवा काही काळ जावा लागला असं घडलं का कधी?
0: हो हो प्रत्येक कंपनीत हा होतो. जेव्हा जुनी जनरेशन जाते आणि नवीन जनरेशन येते तेव्हा त्या दोघांना एकत्र काम करण्यासाठी कारण जुन्या आता आमच्या फील्डमध्ये असं झालं की ते जुन्या जनरेशनने फक्त पेपरवर काम केलंय आता आम्ही कम्प्युटर वापरायला लागलोय. पहिले ड्रॉइंग सगळे मोठे मोठे
1: हातांनी
0: काढलेले असायचे त्यामुळे हार्डवर्क खूप असायचं खूप. आणि जर आता आपल्या जनरेशनने ठरवलं की मी एवढेच आवर्स काम करणार आहे आणि तेवढ्या तासात माझं काम होणार आहे तर हे पचनी पडायलाच पहिली वेळ लागतो जुन्या जनरेशनला. तर किती वेळ काम करणं आणि खूप काम केलं म्हणजे खूप वेळ काम केलं असं जी परिभाषा आहे त्या सगळ्या बदलायला वेळ लागला. कम्प्युटरवरनं प्रिंट्स काढून प्रिंट्सवरती काम करणं किंवा आता आम्हाला प्रिंट काढावीच लागत नाही अशा गोष्टींना पण समजवायला वेळ लागतो.
1: बरं मुंबईमध्ये विशेषतः दक्षिण मुंबईमध्ये अनेक वास्तू आहेत की ज्यांच्या खरोखरच संवर्धनासाठी म्हणजे वारसा वास्तू आपण ज्यांना म्हणतो हेरिटेज साईट्स अशा अनेक आहेत तर त्याच्यामधल्या काही टाटा मेमोरियल हॉस्पिटल असेल किंवा हाफकिन बंगलो वगैरे याचं देखील काम तुम्ही काही प्रमाणात केलं होतं ना?
0: टाटाचं हॉस्पिटल नवीन येतंय जे हाफकिनच्या लँडवर येतंय.
1: अच्छा.
0: जी की एक म्हणजे आता टाटाचं कॅन्सरचं काम आपण माहितीच आहे सगळ्या वर्ल्डमध्ये माहिती आहे आणि तुम्ही सिच्युएशन बघितली पण असेल किती पेशंट्स मुंबईत येत आहेत फॉर ट्रीटमेंट तर त्या मानाने म्हणून गव्हर्नमेंटने त्यांना ही लँड अलॉट केली आहे हाफकिनची. त्याच्यावर ते नवीन एक हॉस्पिटल येतं कॅन्सरचं ते आपण आर्किटेक्ट म्हणून काम करतोय.
1: बरं
0: तर त्याच्यात कॉन्झर्वेशनचा पार्ट म्हणजे तिथे आम्हाला मूर्ती मिळाली आहे जी ASI मॉन्युमेंट मध्ये येतं आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडिया म्हणजे ASI तर त्यांची हे डिपार्टमेंट आहे. बेसिकली आपले सगळे जे वास्तू आहेत किल्ले आहेत हे या बॉडीच्या अंडर येतात.
1: त्याचं संरक्षण
0: करणं आणि त्याच्यासाठी फंड्स फ्लोट करणं एव्हरीथिंग हे सगळं त्यांच्या अंडर असतं. असे स्टेट आर्किओलॉजी पण एक असतं. हे सेंट्रल झालं स्टेट असतं आणि आपल्या मुंबईचं बघायला गेलं तर MHCC म्हणून मुंबई हेरिटेज कमिटी असं एक बोर्ड
1: संस्था आहे.
0: संस्था आहे तर आम्हाला कुठलेही बिल्डिंगचं काही कॉन्झर्वेशन करायचं असेल तर आम्हाला यांच्याकडनं परमिशन लागतात NOC लागते नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागतं. सो त्याच्यासाठी म्हणजे हे आम्हाला गाईड करतात इन अ वे की कसं केलं पाहिजे. याच्यात खूप एक्सपर्ट्स असतात त्या कमिटीवरती बसलेले ते आम्हाला गाईड करतात की तुम्ही असं करा असं करा हे तुम्ही कसं करता हे आम्हाला सांगा. सो त्याच्यासाठी हे गायडन्स म्हणून आहेत सोबत.
1: अच्छा. हे खूप वेगळ्या प्रकारचं काम आहे नाही का? म्हणजे मगाशी तू म्हणालीस की जसं त्या डोमवरती चढून त्याचं संवर्धन करणं त्याचे सगळे कोण नीट पाहून त्या त्या ठिकाणची डिझाईन कशी आहेत ती पुन्हा सुरक्षित करणं या प्रकारचं काम हे आव्हानात्मक आहेच हे कला कौशल्याचं. पण याचबरोबरीने आणखी काय काय आव्हानं या ऐतिहासिक वास्तूंच्या जतनाच्या बाबतीत जाणवतात?
0: खूप मोठा हे आहे जो की डेटा अवेलेबल नाही आहे बऱ्याच गोष्टींचा. आम्हाला याचे ड्रॉइंग शोधणं किंवा याच्यावरती माहिती मिळवणं ही खूप वेगवेगळे डिपार्टमेंट्स इन्वॉल्ड असल्यामुळे पण फरक पडतो की कुठे कधी स्टेट आर्किओलॉजी इन्वॉल्ड असते कुठे कुठे अजून वेगवेगळ्या बॉडीज इन्वॉल्ड असतात बोर्ड्स असतात जे स्वतःची किंवा प्रायव्हेट लँड असेल तर त्यांचं स्वतःचं रूल्स अँड रेग्युलेशन असतात. आता रेल्वेचं आहे तर रेल्वेचे स्वतःचे हेरिटेजचे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत. सो डेटा कलेक्ट करणं सगळ्यांकडनं हा एक खूप मोठा टास्क होतो पहिला. आणि दुसरं म्हणजे मटेरियल्स अचानक शोधताना कळतं की अरे इथपर्यंत पोचलोय आणि आता इथे नवीनच काहीतरी प्रॉब्लेम आढळलाय. आपण ज्या वास्तू स्वच्छ करायला सुरुवात करतो त्याच्यात अनसीन गोष्टी खूप असतात. म्हणजे मे बी तो लेअर आत्ता दगडाने भरलेला आहे पण तो काढल्यावरती अचानक कळतं की अरे इथे खूप मोठं क्रॅक आहे आणि आता वरती चढल्यावरती लक्षात येतं की आता ह्याला ट्रीट पण करायचंय मग परत त्याची तयारी खाली करायची असं ह्या सगळ्या गोष्टी सरप्राईजेस खूप असतात. तर तो पण एक म्हणजे इंटरेस्टिंग आहे पण चॅलेंजिंग पण आहे.

0: अचानक वाटू शकते की त्यासाठी कोणती स्पेशलाइज्ड क्राफ्ट्समॅनशिप लागू शकते किंवा कोणीतरी स्पेशलाइज्ड कन्सल्टंट लागू शकतो हे काम करायला, तर तेव्हा मग थोडंसं हे होतं. मी म्हणलं तसं की क्राफ्टसन्स मिळणं पण एक खूप मोठा प्रॉब्लेम व्हायला लागला हळूहळू, कारण जर हे मटेरियलच वापरले जात नाही तर ते लोक पण ह्या फील्डमध्ये का कामं करतील ना, त्यांना पण दुसरी फील्ड शोधायलाच लागते.
1: बरोबर, हे सगळं टीमवर्क सुद्धा आहे नाही का फार मोठं.
0: हो
1: म्हणजे नुसतंच तुम्ही डिझाईन करून दिलीत आणि झालं असं नाही.
0: खूप मोठं टीमवर्क आहे, आपल्याला खूप लोकांकडनं. आता एशियाटिक लायब्ररी पण आम्ही वापरतो बुक्स आणि ह्याच्यासाठी रिसर्च करायला, तर तिकडनं खूप इंटरेस्टिंग ह्याच्यात ह्या बिल्डिंगचं बोलायला गेलो तर आपण आणखीन एक वेगळा हे पण येऊ शकतो भाग, कारण ह्याच्यात स्टेन ग्लास जो आहे तो इतका मोठा पार्ट आहे. आता मुंबईत खूप कमी बिल्डिंग मध्ये स्टेन ग्लास उरले आहेत आणि या बिल्डिंग मधली बऱ्यापैकी स्टेन ग्लास ओरिजिनल आहे,
1: काचा
0: ज्या बाहेर दिसतात रंगीत काचा, आणि त्याचं कॉन्झर्वेशन करण्यासाठी एक एक्सपर्ट लागतो.
1: बरं,
0: तो माझ्या पण बियॉन्ड आहे, म्हणजे आय एम द लीड, तरी पण हे काम करणारे एक्सपर्ट्स वेगळेच आहेत. सो ते त्यांना शोधून त्यांच्या बरोबर, तर त्यांच्याकडनं पण खूप शिकायला मिळतं कधी कधी, असं प्रत्येक माणसाकडनं वेगवेगळ्या. सो ह्यातला कार्पेंटर पण काहीतरी शिकवूनच जातो शेवटी, जो दार रिपेअर करायला आलाय, कारण ब्रासच्या कड्या हे ते एवढं जुनं जुनं वस्तू आहेत त्या बिल्डिंगमध्ये ज्या आपण कधी सहज बघायला मिळत नाही.
1: म्हणजे ते लाकूड सुद्धा उच्च प्रतीचं आहे, धातू जो वापरला गेलेला आहे तो सुद्धा चांगल्या प्रतीचा, काच चांगल्या प्रतीची,
0: अगदी
1: अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यासाठी लागणारं कुशल मनुष्यबळ मिळवणं हे एक आव्हान म्हणता येईल. आर्किटेक्चर शिकणाऱ्या तर खूप मुली आहेत, त्यांना वाव याही क्षेत्रात कसा आहे? वास्तू संवर्धनामध्ये
0: वाव आहे, कारण हा आहे ना एक पॅशन ओरिएंटेड फील्ड आहे पूर्णपणे. ह्याच्यामध्ये मुलगा मुलगी जेंडरचा काही फरक पडणार नाहीये. जर तुम्ही डिझाईन आणि ह्याला खूप सिरियसली विचार करत असाल की तुम्हाला आवड आहे, मला काहीतरी बनवायचंय, मला देशासाठी पण काहीतरी चांगलं द्यायचंय. मी म्हणलं तसं की मला मुंबईचा एक छोटासा प्रॉब्लेम, आम्ही आता रिसर्च करतोय की ट्रॅफिक शाळेंच्या बाहेर जो होतो अचानक, एक पी कार्स असतात जे आपण शाळेला एंट्री करताना आणि एक्झिट करताना
1: आणि
0: भरतानाचे जे वेळ आहे त्यावेळेला इतकं ट्रॅफिक असतं त्या रोडला आणि मुलांची सेफ्टी त्या पॉइंटला इतकी रिस्की असतं, तर ह्याच्यावरती आम्ही विचार करतोय की काहीतरी सोल्युशन काढावं म्हणून आमचा रिसर्च चालू आहे याच्यावर पॅरलली एक. तर जर ह्याचं सोल्युशन मिळालं तर खूप आनंद होईल आणि आपल्याला जगभर हे इम्प्लिमेंट पण करता येईल. नुसतंच विचार नाही करायचा पण त्याचं उत्तर पण शोधून काढायचं. तर हा असा एक पॅशनेट विषय आहे, तुम्हाला काहीतरी दुसऱ्यांसाठी करायची इच्छा आहे तर देशासाठी आपल्या.
1: बरोबर.
0: सो तो जर कोणामध्ये असेल तर महिला आणि पुरुष मध्ये फरक राहणार नाही, कोणीही करू शकेल.
1: या क्षेत्रामध्ये तुमची सृजनशीलता ही खूप महत्वाची आहेच, नवीन काहीतरी निर्माण करणं, त्यातला आनंद, त्यातलं समाधान हे खूप मोठं, हे निश्चितच म्हणता येईल आपल्याला. पण वेळेचं गणित कसं असतं, म्हणजे अगदी 10 to 5, 10 to 5 आणि बाहेर, असं शक्य आहे का?
0: नाही, नाहीये शक्य. तुम्हाला साईटवरनं कधीही फोन येऊ शकतो. आत्ताच कालचीच गोष्ट आहे की डोमचं काम चालू असताना अचानक कुठेतरी लिकेज जाणवलं, तर मला त्या क्षणाला त्यावेळेला फोनवरती अटेंटिव्ह राहून किंवा साईटला लगेच जाणं हे तितकंच महत्वाचं आहे. तेव्हा तुम्हाला सगळं विसरायचंय, बाकीचे विषय विसरायचेत आणि धावायचे फक्त. मग तुम्हाला मूल असू दे, घरी कोणी नसू दे, त्याला घेऊन जा.
1: पण ही जबाबदारी,
0: ही जबाबदारी, येस, हे जबाबदारीचंच काम आहे, कारण ह्याच्यावरती खूप लाईफ पण अवलंबून आहेत.
1: बरोबर. या कामातून मिळणारं समाधान हे किती मोठं आहे की वास्तूचं जतन संवर्धन केलं तुम्ही, त्याची काही कधी पुरस्कार रूपाने पावती सुद्धा मिळत असेल, असं काही घडलंय का?
0: सो आता मी एक राजकीय पक्षाचं केंद्र ऑफिस जे असतं ते दिल्लीला आपण बांधलं, तर त्याची टाइमलाईन खूप टाईट होती आणि त्याच्यासाठी आम्ही अभ्यास करून पूर्ण इंडियन कल्चर आणि इंडियन टेम्पल आर्किटेक्चर अशा गोष्टींचं अभ्यास केला आणि त्याचं आणि मॉडर्न आर्किटेक्चरचं मिक्स करून, कारण त्याच्यात टेक्नॉलॉजी हवी. आत्ताच्या काळात जर कुठलं ऑफिस बनवतोय आपण तर त्याला टेक्नॉलॉजी हवीच.
1: बरोबर.
0: दुसरं म्हणजे त्याला नवीन मटेरियल्स हवे, कारण ते जुने मटेरियल आता अवेलेबल नाही आहेत. सो या दोघांचं सगळ्याचं मिक्स करून आम्ही ते ऑफिस केलंय. जेव्हा आम्ही ते खरं पहिल्यांदा बघितलं स्वतः पण आणि त्याच्याबद्दल आम्हाला एक अवॉर्ड पण मिळाला.
1: अरे वा.
0: आणि सगळ्यांनी खूप कौतुक केलं त्या प्रोजेक्ट बद्दल. दो आम्ही तो प्रोजेक्ट खूप दाखव

0: नाही शकत सिक्युरिटी रिझन्स वगैरे म्हणून, पण त्या प्रोजेक्टला बघून आम्हाला जे समाधान आहे आज, किंवा आता सीएसटीचं पण काम जे चालू आहे, ज्या दिवशी ते पूर्ण होणार आहे तो दिवस आम्ही फक्त वाटच बघते की आय विल बी द यंगेस्ट टू वर्क ऑन दॅट प्रोजेक्ट मे बी, असं एक मलाही हे आहे की
1: खूप कौतुक आणि शुभेच्छा सुद्धा तुला या.
0: थँक्यू. हे सगळे झाले कौतुकाचे विषय. आपल्याला आपल्या कामाची पावती मिळणं हा एक वेगळा, पण टाटा कॅन्सर हॉस्पिटल जेव्हा पूर्ण होईल आणि तिथे खरं लोकांना इंडियामध्ये त्या लेवलवर ट्रीटमेंट मिळायला लागेल, हे जेव्हा होईल त्या दिवशी ते रस्ते

0: विषय आपल्याला आपल्या कामाची पावती मिळणं हा एक वेगळा, पण टाटा कॅन्सर हॉस्पिटल जेव्हा पूर्ण होईल आणि तिथे खरं लोकांना इंडियामध्ये त्या लेवलवर ट्रीटमेंट मिळायला लागेल हे जेव्हा होईल, त्या दिवशी ते रस्त्यावरची लोक लहान लहान मुलं बसलेली होती ना ती बघून जे मला पहिल्यांदा वाईट वाटलेलं ते आय थिंक दॅट इज मोर व्हॅल्युएबल देन एनिथिंग एल्स. असं
1: दुसऱ्याचं दुःख दूर करण्यासाठी
0: अगदी
1: उभी राहणारी अशी ती दुसरी वास्तू असणार आहे टाटा स्मारक रुग्णालयाची. तर ग्रीष्मा नंदापूरकर, तू इथे आलीस आणि आम्हाला छान तुझ्या या व्यवसायाविषयी माहिती दिलीस आणि तुझा दृष्टिकोनही त्यातून आम्हाला कळला. उद्योग मंत्र ही आमची मालिका आहे, तर तुझ्याशी या गप्पांमधून असे काही मंत्र, काही टिप्स आपल्या ऐकणाऱ्या मैत्रिणींना नक्की मिळाले असतील. आमच्याशी संवाद साधलास, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू.
2: श्रोते, उद्योग मंत्र मालिकेत वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली.

श्रोत्यो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: त्यांनी यावेळी केला. भारतातले प्रतिभावान आणि महत्वाकांक्षी तरुण आणि गुंतवणूक स्नेही नियामक चौकटींमुळे नॉर्वेच्या कंपन्यांना मोठी संधी उपलब्ध आहे. उद्योजकांनी नॉर्वेचं विशेष कौशल्य आणि भारतातल्या हरित आणि नील अर्थव्यवस्थेतल्या संधींचा लाभ घ्यावा असं आवाहनही प्रधानमंत्र्यांनी केलं. 2030 पर्यंत भारतानं 5000 गिगावॅट स्वच्छ ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं असून नॉर्वेनं यासाठी सहकार्य करावं असं प्रधानमंत्री म्हणाले.
1: 2030 तक हमने 500 गीगावाट क्लीन एनर्जी और 5 मिलियन टन ग्रीन हाइड्रोजन प्रोड्यूस करने का टारगेट रखा है. क्लीन एनर्जी इन्वेस्टमेंट नॉर्वे वेल्थ फंड की भी प्राथमिकता है. मैं नॉर्वे को भारत के क्लीन एनर्जी फ्यूचर में अहम हिस्सेदार बनने के लिए आमंत्रित करता हूँ.
0: प्रधानमंत्र्यांनी नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. तसंच व्यापार आणि गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नील अर्थव्यवस्था, चक्राकार अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ आदी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. प्रधानमंत्री मोदी यांना नॉर्वेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट काल प्रदान करण्यात आला. नॉर्वेचे महाराज राजे हिराल्ड 5वे यांनी एका विशेष सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान केला. दरम्यान आपल्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय परिषदेची उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. ही या परिषदेची 26वी बैठक असून यात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री सहभागी झालेत. तसंच केंद्रीय गृह सचिव, गुप्तचर विभागाचे संचालक, चारही राज्यांचे पोलीस महासंचालक यांच्यासह वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारीही या बैठकीला उपस्थित आहेत. शहा जगदलपूर इथं आयोजित बस्तर के संग या लोककलेच्या कार्यक्रमातही सहभागी झाले होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिका न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं फेटाळल्या आणि अशा कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्येच ठेवण्याचे निर्देश दिले. भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि पादचाऱ्यांवर हल्ले केले असून ही गंभीर समस्या आता विमानतळ आणि निवासी संकुलांपर्यंत पोहोचल्याचं न्यायालयानं नमूद केलं आणि आपल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना अवमान आणि शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्राणी जन्म नियंत्रण केंद्र स्थापन करावीत, रेबीज प्रतिबंधक लसींची उपलब्धता वाढवावी, तसंच रेबीजग्रस्त किंवा धोकादायक कुत्र्यांबाबत कायद्याच्या कक्षेत असलेल्या उपाययोजना कराव्यात असे निर्देशही दिले. देशातली सर्व प्रकारची न्यायाधिकरणं आणि समन्यायिक संस्थांचं कामकाज अखंडितपणे सुरू राहावं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज न्यायाधिकरण आणि समन्यायिक संस्थांचे अध्यक्ष, सभापती आणि सदस्यांचा कालावधी 8 सप्टेंबरपर्यंत वाढवला. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या एका सदस्यानं या संदर्भात दाखल केलेल्या खटल्यात सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, जॉयमल्य बागची आणि विपुल पांचोली यांच्या पीठानं हा आदेश दिला. केंद्राच्या वतीनं हजर असलेले अटर्नी जनरल आर व्यंकट रमणी यांनी या मुदतवाढीला सहमती दर्शवली. नियुक्ती आणि मुदतवाढीवर विचार विनिमय करण्यासाठी निवड समितीची बैठक 8 सप्टेंबर रोजी होणार असल्याचं पीठानं यावेळी नमूद केलं. एलॉन मस्क आणि ओपन एआय या कंपनी दरम्यानच्या खटल्यावर नुकत्याच झालेल्या सुनावणीमध्ये कॅलिफोर्निया इथल्या एका न्यायालयानं ओपन एआयच्या बाजूनं निकाल दिला. ओपन एआयनं मानवतेच्या हितासाठी काम करण्याच्या आपल्या आश्वासनापासून माघार घेतल्याचा मस्क यांचा दावा न्यायालयानं फेटाळला. 28 एप्रिलपासून या खटल्यावर सुनावणी सुरू आहे. कंपनीनं

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ. 5 देशांच्या दौऱ्याच्या 4th टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार. भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांचं निधन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रतिलिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98 रुपये 64 पैसे तर डिझेल 91 रुपये 58 पैसे झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल 107 रुपये 59 पैसे दरानं आणि डिझेल 94 रुपये 8 पैसे दरानं मिळत आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीनं उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 90 पैसे वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींनाच सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला. जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात केली. इंधन दरवाढीवर विरोधी पक्षाकडून टीका सुरू असताना भाजपनं या वाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी आहे असं म्हटलं आहे. इंधन दरवाढीचा फटका जगातल्या सर्वच देशांना बसला आहे तरीही भारतात इंधन दरात केवळ 4% वाढ झाली आहे असं भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी समाज माध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे. आखाती संकटानंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. यासंदर्भात त्यांनी सामाजिक माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्र प्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा. शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा. कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत, तेही पर्याय पडताळून बघा. परदेशातील प्रवास टाळा अशी साधी सोपी कामे आपल्याला करायची आहे. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया. राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून दौऱ्याच्या 4th टप्प्यात ते आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यासारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांबरोबरची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी काल भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेत दोन्ही देशांच्या अग्रगण्य उद्योगपती आणि संशोधकांना संबोधित केलं. उभय देशांमधले ऐतिहासिक आर्थिक संबंध नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. 2030 पर्यंत भारतानं 5000 गिगावॉट स्वच्छ ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं असून नॉर्वेनं यासाठी सहकार्य करावं असं प्रधानमंत्री म्हणाले.
2: 2030 तक हमने 500 गीगावाट क्लीन एनर्जी और 5 मिलियन टन ग्रीन हाइड्रोजन प्रोड्यूस करने का टारगेट रखा है. क्लीन एनर्जी इन्वेस्टमेंट नॉर्वे वेल्थ फंड की

0: भी प्राथमिकता है। मैं नॉर्वे को भारत के क्लीन एनर्जी फ्यूचर में अहम हिस्सेदार बनने के लिए आमंत्रित करता हूं।
1: देशातली सर्व प्रकारची न्यायाधिकरणं आणि समन्यायिक संस्थांचं कामकाज अखंडितपणे सुरू राहावं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज न्यायाधिकरण आणि समन्यायिक संस्थांचे अध्यक्ष, सभापती आणि सदस्यांचा कालावधी 8 सप्टेंबरपर्यंत वाढवला। राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या एका सदस्यानं यासंदर्भात दाखल केलेल्या प्रलंबित खटल्यात सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, जॉय मौल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या पीठानं हा आदेश दिला। केंद्राच्या वतीनं अॅटर्नी जनरल आर व्यंकटरमणी यांनी या मुदतवाढीला सहमती दर्शवली। नियुक्ती आणि मुदतवाढीवर विचारविनिमय करण्यासाठी निवड समितीची बैठक 8 सप्टेंबर रोजी होणार असल्याचं पीठानं यावेळी नमूद केलं। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला। नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिका न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं फेटाळल्या आणि अशा कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्येच ठेवण्याचे निर्देश दिले। भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि पादचाऱ्यांवर हल्ले केले असून ही गंभीर समस्या आता विमानतळ आणि निवासी संकुलांपर्यंत पोहोचल्याचं न्यायालयानं नमूद केलं आणि आपल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना अवमान आणि शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला। रेबीज किंवा दुर्धर आजारानं ग्रस्त श्वानांना दयामरण देण्याची परवानगी देखील न्यायालयानं दिली। 70 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात भोंदूबाबा अशोक खरात याला अटक करण्याची मुभा मुंबईतल्या पीएमएलए न्यायालयानं आज सक्तवसुली संचालनालयाला दिली। लैंगिक अत्याचार आणि फसवणूक खंडणी वसुली प्रकरणात अशोक खरात याला यापूर्वीच विविध गुन्ह्यांप्रकरणी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। आता ईडीकडूनही त्याला अटक होणार आहे। खरात हा एका मोठ्या खंडणी रॅकेटचा सूत्रधार असल्याचा आणि बेनामी बँक खात्याच्या माध्यमातून 70 कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप ईडीनं केला आहे। नवी मुंबई विमानतळाचं नामांतर करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारला कालमर्यादा घालून द्यावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली। केंद्राला कालमर्यादा घालून देणं हे केंद्र सरकारच्या धोरण निर्मिती प्रक्रियेत हस्तक्षेप केल्यासारखं होईल असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मौल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या पीठानं म्हटलं आहे। विमानतळाचं नामकरण करणं हे न्यायालयाचं काम आहे का असा प्रश्न न्यायालयानं याचिकाकर्त्यांना विचारला। तसंच याचिकाकर्त्यांनी हे प्रकरण सक्षम प्राधिकरणासमोर न्यावं असं सांगितलं। माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांचं आज देहरादून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं। ते 91 वर्षांचे होते। 1954 लष्करात दाखल होऊन ते 1991 मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले। 1983 त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं। त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रिपद त्यांनी सांभाळलं। राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला। 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते। नीट पेपरफुटी प्रकरणातले आरोपी शिवराज मोटेगावकर आणि पी व्ही कुलकर्णी यांच्याविरोधात आज लातूरमध्ये मनसेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली। यावेळी आंदोलनकर्त्यांना मोटेगावकर याच्या क्लाससमोर अंडी फेकली। मोटेगावकर याच्या केंद्रातल्या विद्यार्थ्यांनी भरलेलं शुल्क त्यांना परत द्यावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। राज्यातल्या औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी उद्या एक दिवसीय बंद पुकारल्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी नांदेड इथल्या औषध आणि अन्न प्रशासन सहाय्यक आयुक्त कार्यालयानं जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. नियंत्रण कक्षासाठी सहाय्यक आयुक्त आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी त्यांच्याशी संपर्क साधावा तसंच संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक औषधांची आगाऊ खरेदी करावी.

मंडळी, आज आपण गप्पा मारणार आहोत मेन कॅरेक्टर एनर्जी ह्या विषयावर. मंडळी, आजच्या पिढीमध्ये हा शब्द खूप लोकप्रिय झालाय. सोशल मीडियावर, चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये, गाण्यांमध्ये आणि अनेक तरुणांच्या संभाषणांमध्ये

आहे आपण हा शब्द सतत ऐकतो, मेन कॅरेक्टर एनर्जी. पण मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे नेमकं काय? स्वतःला जगाच्या केंद्रस्थानी समजणं का? की स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ मानणं? की स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतःच घेण्याची तयारी? खरं पाहिलं तर मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे स्वतःच्या आयुष्याचा प्रेक्षक न राहता त्याचं मुख्य पात्र बनणं. आपल्या आयुष्यात अनेकदा आपण इतरांच्या अपेक्षांमध्ये इतके अडकतो की स्वतःची कथा लिहिणंच विसरून जातो. कोण काय म्हणेल, लोकांना काय आवडेल, समाज काय विचार करेल, यामध्ये अनेक तरुण स्वतःची ओळख हरवून बसतात. पण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक क्षण असा येतो जेव्हा त्याला जाणवतं की जर मी स्वतःसाठी उभा राहिलो नाही तर माझं आयुष्य दुसऱ्यांच्या निर्णयांमध्ये हरवून जाईल. आणि तिथून सुरू होते स्वतःची कथा घडवण्याची खरी सुरुवात. आजच्या काळात प्रत्येकाला मोठं व्हायचंय, प्रत्येकाला काहीतरी वेगळं करायचंय. पण अनेकदा लोक फक्त यशाचं अंतिम चित्र पाहतात, त्यासाठीचा संघर्ष दिसत नाही, मेहनत दिसत नाही, पडून पुन्हा उभं राहण्याची ताकद दिसत नाही. चित्रपटांमध्ये मुख्य पात्राचं आयुष्य आकर्षक दाखवलं जातं, पण खरं आयुष्य हे 2 तासाचा चित्रपट नसतो. खरं आयुष्य हे रोजच्या छोट्या निर्णयांनी, संघर्षांनी, यशांनी आणि सातत्याने तयार होणारं वास्तव असतं. मित्रांनो, मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे प्रत्येक सकाळी स्वतःला पुन्हा उभं करणं, परिस्थिती कठीण असली तरी स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवणं, स्वतःवर शंका घेणाऱ्या जगात स्वतःवर प्रेम करणं, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारणं, इतरांशी तुलना न करता स्वतःवर काम करणं. काय आहे ना की प्रत्येक कथेचा स्वतःचा एक वेग असतो, प्रत्येकाचं घड्याळ वेगळं असतं. कुणाचं पहिलं पान पाहून स्वतःच्या 10व्या पानाशी तुलना करणं अगदी चुकीचं आहे. जीवनात मुख्य पात्र होण्यासाठी सर्वात आधी स्वतःला स्वीकारणं गरजेचं आहे. आपण कोण आहोत, आपल्यात काय कमी आहे, काय चांगलं आहे, कोणत्या गोष्टी आपल्याला घाबरवतात, कोणत्या गोष्टी आपल्याला प्रेरणा देतात, हे समजून घेणं आवश्यक आहे. कारण जेव्हा माणूस स्वतःला ओळखतो तेव्हाच तो स्वतःचं आयुष्य बदलायला सुरू करतो. आपल्या समाजात अनेकदा आपण सगळ्यांना एकाच साच्यात बसवण्याचा प्रयत्न करतो. चांगले मार्क्स मिळव, स्थिर नोकरी कर, लोकांना आवडेल असं वाग, जास्त प्रश्न विचारू नकोस, शांत राहा. पण प्रत्येक माणूस हा वेगळा असतो, प्रत्येकाचं स्वप्न वेगळं असतं. कुणाला संगीत आवडतं, कुणाला लेखन, कुणाला अभिनय तर कुणाला विज्ञान, कुणाला प्रवास आवडतो तर कुणाला समाजासाठी काम करायचं असतं. आणि आपण हा आपला वेगळेपणा स्वीकारणं हीच खरी मेन कॅरेक्टर एनर्जी आहे. खूप वेळा तरुणाईला वाटतं की त्यांचं आयुष्य खूप सामान्य आहे, पण खरं पाहिलं तर प्रत्येक आयुष्यात एक कथा असते, प्रत्येक संघर्षामध्ये एक शिकवण असते, प्रत्येक जखम माणसाला अधिक मजबूत बनवते. मुख्य पात्र होण्यासाठी आयुष्य परिपूर्ण असण्याची गरज नसते, फक्त स्वतःच्या आयुष्याला अर्थ देण्याची तयारी असावी लागते.

मित्रांनो, मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे फक्त आत्मविश्वासानं चालणं नाही, ती म्हणजे स्वतःच्या भीतीकडे डोळ्यात डोळे घालून पाहणं, अपयश आलं तरी पुन्हा प्रयत्न करणं, नकार मिळाला तरी स्वतःची किंमत कमी न समजणं आणि स्वतःच्या जीवनात बदल घडवण्याची जबाबदारी दुसऱ्यांवरनं टाकणं. आपल्याला अनेकदा वाटतं की आत्मविश्वास हा जन्मतः मिळतो, पण खरं तर आत्मविश्वास हा तयार करावा लागतो. छोट्या छोट्या गोष्टींमधून तो वाढत जातो. स्वतःला दिलेलं वचन पाळणं, रोज थोडी प्रगती करणं, स्वतःच्या चुका स्वीकारणं आणि नवीन गोष्टी शिकणं, या गोष्टी असतात ज्या आत्मविश्वास तयार करतात. बरेच जण हे आयुष्यभर दुसऱ्यांच्या कथेमध्ये साईड कॅरेक्टर बनून राहतात. ते स्वतःचे निर्णय घेण्यास घाबरतात, स्वतःचं मत व्यक्त करण्यास घाबरतात, स्वतःचं स्वप्न जगण्यास घाबरतात, कारण त्यांना अपयशाची भीती असते. पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की अपयश ही कथा संपल्याची खूण नसते, अनेकदा ती नवा अध्यायाची सुरुवात असते. आपण स्वतःकडे कसं पाहतो यावर आपलं आयुष्य डिपेंडेंट असतं. जर आपण स्वतःला सतत कमी समजत राहिलो तर संधी समोर असूनही आपण मागे राहतो, पण जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करतो तेव्हा आयुष्य बदलायला लागतं. आज अनेक तरुण मानसिक ताणातून जात आहेत. त्यांना सतत असं वाटत राहतं की आपण पुरेसे नाही आहोत. पण पुरेसं असण्याची व्याख्या कोण ठरवतं? समाज, सोशल मीडिया की आपण स्वतः? खरं पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीमध्ये काही

तरी खास असतं. फक्त स्वतःकडे योग्य नजरेनं पाहण्याची गरज असते. मंडळी, खूप वेळा आपण आपल्या भूतकाळामध्ये स्वतःला मर्यादित करतो. माझ्याकडून होणार नाही, मी एवढा हुशार नाहीच आहे, माझं नशीबच चांगलं नाहीये, माझ्याकडे साधनच नाहीयेत, अशा अनेक गोष्टी आपण स्वतःलाच सांगत राहतो. पण माणसाला पुढे नेणारं सर्वात मोठं साधन म्हणजे त्याची जिद्द. मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे स्वतःच्या जीवनामध्ये सक्रिय होणं. फक्त स्वप्न पाहणं नाही तर त्या स्वप्नांसाठी प्रयत्न करणं. फक्त प्रेरणादायी व्हिडिओ पाहणं नाही तर स्वतःच्या जीवनात कृती करणं. खऱ्या अर्थानं मुख्य पात्र म्हणजेच मेन कॅरेक्टर होण्यासाठी स्वतःच्या मनाची काळजी घेणं आवश्यक आहे. मानसिक आरोग्य, भावनिक स्थैर्य आणि स्वतःसोबतचा संवाद खूप महत्वाचा आहे. कारण बाहेरचं जग जिंकण्यासाठी स्वतःच्या मनामध्ये शांतता असणं आवश्यक आहे. मंडळी, आपल्याला असं सतत वाटत राहतं की आयुष्य सुरू करण्यासाठी योग्य वेळ येईल, पण आयुष्य वाट पाहत नाही. योग्य वेळ ही निर्माण करावी लागते, पहिलं पाऊल टाकावं लागतं. सुरुवात छोटी असली तरी चालते, कारण मोठ्या कथा नेहमी छोट्या सुरुवातीपासूनच सुरू होतात. स्वतःची कथा लिहिताना तुलना टाळणं खूप महत्वाचं आहे, कारण तुलना आत्मविश्वास कमी करते. सोशल मीडियावर दिसणारं प्रत्येक यश हे वास्तव नसतं. प्रत्येकाला आपापले संघर्ष असतात. आपल्या जीवनात काही लोक प्रेरणा देतात तर काही लोक धडा शिकवतात. काही लोक कायमचे सोबती राहतात तर काही फक्त काही काळासाठी येतात. पण प्रत्येक भेट आपल्याला काहीतरी शिकवून जाते. खूप वेळा आयुष्यात काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत, पण प्रत्येक अपूर्ण स्वप्न आपल्याला नवं काहीतरी शिकवतं. प्रत्येक कठीण प्रसंग आपल्याला अधिक मजबूत बनवतो. कधी कधी स्वतःसाठी वेळ काढणं आवश्यक असतं.

0: It's happening, baby.
1: मित्रांनो, जीवनात यश मिळवण्यापेक्षा स्वतःला न हरवणं हे अधिक महत्वाचं आहे. मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे फक्त स्वतःसाठी जगणं नाही, तर ती म्हणजे स्वतःसोबत इतरांच्याही आयुष्यात प्रकाश निर्माण करणं. आपल्या यशामुळे इतरांना प्रेरणा मिळणं, आपल्या शब्दांमुळे कोणाला तरी धीर मिळणं. आजच्या धावपळीच्या जगात आपण सगळेच खूप व्यस्त आहोत, पण प्रत्येकाला आतून एक गोष्ट हवी असते, ती म्हणजे स्वतःचं आयुष्य अर्थपूर्ण वाटावं. आणि आयुष्याला अर्थ मिळतो तो फक्त प्रसिद्धीने नाही, तर अनुभवांनी, नात्यांनी, संवेदनशीलतेनं आणि स्वतःच्या प्रामाणिक प्रयत्नानं. तुम्ही कोणत्याही टप्प्यावर असाल, कितीही संघर्ष करत असाल, तरी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुमची कथा अजून संपलेली नाहीये. आजचा कठीण दिवस हा कायमचा नसतो. परिस्थिती बदलते, माणूस बदलतो, विचार बदलतात आणि जीवन पुन्हा नव्याने सुरू होऊ शकतं. त्यामुळे स्वतःला सतत दोष देणं थांबवलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत परिपूर्ण होण्याचा हट्ट सोडला पाहिजे. स्वतःला थोडी मोकळीक दिली पाहिजे, कारण वाढ ही हळूहळू होत असते. आपलं आयुष्य हे खूप खास आहे. आपली कथा ही आपल्यासाठी महत्वाची आहे. आपल्या स्वप्नांना अर्थ आहे आणि आपल्या स्वतःच्या आयुष्याचं मुख्य पात्र आपणच. त्यामुळे आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या अपेक्षेवर चालता कामा नये. स्वतःचे निर्णय आपल्याला घेता आले पाहिजेत. स्वतःचं मत तयार करता आलं पाहिजे. केलेल्या चुका स्वीकारल्या पाहिजेत आणि त्यातून शिकताही आलं पाहिजे. कारण तुम्ही किती वेळा पडता यापेक्षा तुम्ही किती वेळा पुन्हा उभे राहता हे महत्वाचं असतं. प्रत्येक वेळेस पुन्हा उभा राहणारा माणूसच स्वतःची कथा बदलतो. जग बदलण्यापूर्वी स्वतःच्या मनामध्ये प्रकाश निर्माण करणं गरजेचं आहे. त्यामुळे एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. आपलं आयुष्य ही कोणाच्या कॉपीसारखं असण्याची गरज नाही. आपली कथा ही वेगळीही असू शकते, आपला मार्गही वेगळा असू शकतो, पण जर आपण प्रामाणिकपणे जगलो, स्वतःवर विश्वास ठेवला आणि हार न मानता पुढे चालत राहिलो, तर आपली कथा ही नक्कीच सुंदर बनेल. कारण प्रत्येकात एक असामान्य कथा असते. फक्त त्या कथेला जगण्याचं धाडस करता आलं पाहिजे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीय इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvavani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलीकर. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते.

0: आताच आपण युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम ऐकला. ही मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: देवीदास लेन, बोरीवली पश्चिम, मुंबई. प्रवेश बिल्कुल मुफ्त. आप सभी खुद आएं और अपने दोस्तों को लेकर आएं.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दुप्पट तर द्विपक्षीय व्यापार चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुई यांचं निधन. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक 200% वाढली असून द्विपक्षीय व्यापारही चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं संयुक्त निवेदन करताना आज ते बोलत होते. हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्वाची पावलं उचलल्याचं मोदी म्हणाले. भारत आणि नॉर्डिक देश यांच्या संशोधन आणि नवोन्मेष भागीदारी दृढ केली जाईल असंही मोदी म्हणाले.
1: भारत नॉर्डिक साझेदारी का एक महत्वपूर्ण स्तंभ हमारे व्यापक रिसर्च और इनोवेशन टाइज भी है. इसे सुदृढ़ करने के लिए हम साथ मिलकर यूनिवर्सिटी लैब्स और स्टार्टअप इकोसिस्टम के बीच लिंकेज बढ़ाएंगे.
0: तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेला आजपासून नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं सुरुवात झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह नॉर्वे स्वीडन आयर्लंड फिनलंड आणि डेन्मार्कचे प्रधानमंत्री या परिषदेत सहभागी झाले. या परिषदेआधी मोदी यांनी आयर्लंड फिनलंड डेन्मार्क या देशांच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. आपल्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.

महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी आज सामंजस्य करार केले. एनटीपीसीएल अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांसोबत सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार आहेत. यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक ही देशाला ऊर्जासंपन्न राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यात अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायला इच्छुक असलेल्या कंपन्यांना राज्य शासन संपूर्ण सहकार्य देईल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावेही उपस्थित होते. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज केलं. भुवनेश्वर इथं पूर्व विभागीय कृषी परिषदेला ते संबोधित करत होते. जागतिक पातळीवर तणाव असूनही शेतकऱ्यांना पुरेसा खतपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातून खतं मिळवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे असंही चौहान यावेळी म्हणाले. नीट यूजी परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी लातूरच्या आरसीसी क्लासच्या संचालकाच्या अल्पवयीन मुलाचीही सीबीआय कसून चौकशी करत आहे. या मुलानं यंदा नीट परीक्षा दिली होती. सीबीआयच्या पथकानं काल आणि आज क्लासची झडती घेऊन विविध कागदपत्रं आणि शैक्षणिक साहित्याची तपासणी केली. दरम्यान शिवराज मोटेगावकर आणि पी व्ही कुलकर्णी या दोघांच्या विरोधात आज लातूरमध्ये मनसेनं निदर्शनं केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी क्लाससमोर अंडी फेकली आणि विद्यार्थ्यांनी भरलेलं शुल्क त्यांना परत करावं अशी मागणी केली. भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत दुर्गम आणि आदिवासी भागातल्या 26 विद्यार्थ्यांची निवड नीट आणि जेईईच्या विशेष मोफत प्रशिक्षणासाठी करण्यात आली आहे. त्यात नीट परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी 11 मुलं 14 मुली तर जेईई परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी 1 मुलीची निवड केली आहे. मार्च 2026 10वीची परीक्षा दिलेल्या आणि वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची 22 मार्चला चाचणी परीक्षा झाली. यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची या मोफत प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. पुढची 2 वर्ष मुलांना हिंगोली जिल्ह्यातल्या शिरड शहापूर इथल्या शासकीय आश्रमशाळेत तर मुलींना वर्धा जिल्ह्यातल्या सिंधी रेल्वे इथल्या आश्रमशाळेत प्रशिक्षण दिलं जाईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रतिलिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98.64 रुपये तर डिझेल 91.58 रुपये झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये दराने आणि डिझेल 94.08 रुपये दराने मिळत आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीने उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली आहे. आखाती संकटांनंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. यासंदर्भात त्यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्रप्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा. शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा. कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत. तेही पर्याय पडताळून बघा. परदेशातील प्रवास टाळा अशी

0: साधी सोपी कामे आपल्याला करायची आहेत. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया. राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया.
1: पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींना सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला. जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात केली. तर भाजपानं या वाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी असल्याचं म्हटलं आहे. इंधन दरवाढीचा फटका जगातल्या सर्वच देशांना बसला आहे तरीही भारतात इंधन दरात केवळ 4% वाढ झाली आहे असं भाजपाच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. जयपूरमध्ये थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली तर कोकणात तुरळक ठिकाणी किंचित वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा इथं 46.5 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दुप्पट तर द्विपक्षीय व्यापार चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं 3रा भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत. यानंतरचा कार्यक्रम 7:15 प्रसारित होईल.
3: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
4: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहावा.
3: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
5: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर। माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर। मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का

0: गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास।
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत। ऐकूया वृत्तविशेष।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे. मात्र लहरी हवामान, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम साखरेच्या दरांवर होत असतो. अलीकडेच 13 मे रोजी केंद्र सरकारनं स्थानिक बाजारपेठेत साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी तात्काळ प्रभावानं साखर निर्यातीवर बंदी घातल्याची अधिसूचना काढली. त्यानुसार 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत निर्यात बंदी लागू असेल. या निर्णयाचा ऊस उत्पादक शेतकरी, साखर उद्योगांवर काय परिणाम होणार आहे याचा वेध आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात घेणार आहोत. श्रोते हो, देशात साखरेचा तुटवडा पडू नये तसंच दर नियंत्रणात राहावेत या उद्देशानं हा निर्णय घेतला. त्याचा राज्याच्या साखर उद्योगावर दूरगामी परिणाम कसे असतील, ऊसाचे FRP आणि किमान विक्री मूल्य याचं गणित कसं बसेल याविषयी सांगत आहेत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर उत्पादक संघाचे अध्यक्ष PR पाटील.
1: या वर्षी 1645 मेट्रिक लाख टनाचं गाळण झालेलं आहे आणि 99.20 मेट्रिक लाख टनाचं साखरेचं उत्पादन झालेलं आहे आणि राज्यातली सरासरी रिकव्हरी 9.49% आहे. 100 रुपये जरी FRP वाढवली असली सरकारनं, तरी सुद्धा शेतकरी ज्या संघटना आहेत त्या संघटना या वाढीबद्दल खुश नाहीत. आणि एका अर्थ विचार केला तर ते बरोबर आहे, कारण ऊस पिकवायला लागणारा जे खर्च आहे तो दिवसेंदिवस वाढायला लागलेला आहे. खताचे दर वाढलेले आहेत, मजुरीचे दर वाढलेले आहेत, मशागतीचे दर वाढलेले आहेत, बियाण्याचे दर वाढलेले आहेत आणि पाणी पाण्याचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला ऊस शेती करणं परवडत नाही. त्यामुळे शेतकरी संघटना म्हणतात की FRP पुरेसे नाही, त्यामध्ये तथ्य आहे. तरी पण 100 रुपये वाढले त्याबद्दल म्हणजे मी सुद्धा फार मोठा समाधान आहे असं नाही. अजूनही FRP वाढवली पाहिजे, त्याच्या शेतकऱ्याला चांगला दर मिळणार नाही. पण त्याच्याच बरोबरीनं हे मत

0: आहे की एका बाजूला नुसती एफआरपी वाढवायची आणि एमएसपी वाढवायची नाही. एमएसपी म्हणजे मिनिमम सेलिंग प्राइस. एफआरपी आतापर्यंत 6 वेळ आणि ही आता 7 वेळ वाढवली. 2750 ची आता 3650 झाली. पण दुर्दैवानं एमएसपी ज्याला म्हणतो आपण, साखरेची किमान किंमत ती 2900 होती, ती 3100 रुपयेच आहे. त्यामुळं एफआरपी आणि साखरेचं लिंकअप करणं फार अवघड झालेलं आहे. कारण साखर उत्पादनाचा खर्च सुद्धा वाढलेला आहे. आमच्या महाराष्ट्र राज्य साखर संघाने 300 कामाला लावून मध्यम प्रतीचे चांगल्या प्रतीचे सगळ्या कारखान्याचा उत्पादन खर्च काढला तर तो उत्पादन खर्च आज आता 4050 रुपये वरती जातोय एका क्विंटलचा. त्यामुळे किमान 41-42 रुपये एमएसपी केली पाहिजे अशी साखर उद्योगाची मागणी आहे. जे कारखाने प्रोफेशनल मॅनेजमेंट ज्याच्याकडे आहे, व्यावसायिक व्यवस्थापन आहे, त्याचबरोबर योग्य नियोजन आहे, आर्थिक काटकसर आहे, त्या कारखान्यातल्या सभासदांना वेळेवर दर मिळतो. साखरेची निर्यात बंदी केल्यामुळे जे साखरेचे दर कमी झाले त्याचा परिणाम, अनिष्ट परिणाम कारखान्यावर होणार आहे. आणि जर कारखान्यावर परिणाम झाला त्यात अनुषंगानं किंवा अपरिहार्यपणे शेतकऱ्यावर, ऊस तोडणी मजूर यांच्यावर आणि सगळ्या घटकावर होणार आहे. सगळ्याच घटकांना त्याचा फटका बसणार आहे. सरकारची घोषणा झाल्याबरोबर घोषणेपूर्वी जे दर क्विंटलला 3800 रुपये होते 3800, ते दुसऱ्या दिवशी 3700 रुपयेवर गेले. आणि मार्केट हे सेंटिमेंटल असते, त्यामुळे दर किती खाली जातील हे काही नक्की सांगता येणार नाही. पण निश्चितपणे दरावर परिणाम होणार आहे. शेतकरी, तुमची निर्यात बंदी झाली का, निर्यात बंदी चालू आहे का, त्याच्यावरती ऊस लागवड ठरवत नाही. तर एफआरपी किती आहे आणि एफआरपीतून आपल्याला किती पैसे मिळतात याच्यावर शेतकरी ऊस लागवड ठरवत असतो. आणि दुसरं असं आहे, शेतकऱ्याला ऊस लावण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि ऊस एक कठोर पीक आहे, कुठल्याही रोगाला फारसं बळी पडत नाही. एक वेळ फक्त लष्करी आळीचा जर उपद्रव सोडला 10-15 वर्षापूर्वीचा, त्यानंतर असा रोग आलेला नाही. म्हणून शेतकरी ताबडतोबीने लगेच ऊसापासून बाजूला जातील अशी शक्यता नाही. पूर्णपणे इथेनॉलकडे वळणं हा दीर्घकालीन उपाय ठरू शकत नाही. याचं कारण असं आहे की हे सरकारी धोरणामध्ये सुद्धा याचं अपयश आहे. कारण का, आपण सगळं कच्चं तेल जवळजवळ 85-86% कच्चं तेल आपण आयात करतो. त्याला पर्याय म्हणून भारत सरकारनं इथेनॉल आणि इथेनॉलचं ब्लेंडिंग 20% ब्लेंडिंग हे 2030 पर्यंत करायचं ठरवलं. साखर कारखान्यांना डिस्टिलरी काढायला सांगितल्या, कारखान्याने पैसे गुंतवले, कर्ज काढली, डिस्टिलरी काढल्या. आणि जे 20% ब्लेंडिंग 2030 होतं ते साखर कारखान्याने 20% ब्लेंडिंग 2025 पूर्ण केलं. पण दुर्दैवानं काही कारण नसताना 2023 भारत सरकारनं ज्यूस्ट इथेनॉल आणि बी ह्यूट इथेनॉलनं बंदी आणली. त्यामुळे कारखान्याला त्यावेळेला फार मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे हे असं निव्वळ इथेनॉल असं नाही, ब्राझील सारखं साखर आणि इथेनॉल असं धोरण असलं पाहिजे. आणि दुसरं असं, इथेनॉल हे तुम्ही, आम्ही साखर कारखाने तयार करतो त्याचबरोबर सरकार आता मक्यापासून किंवा सडलेल्या तांदळापासून इथेनॉल करायला प्रोत्साहन द्यायला लागलेलं आहे. आणि त्याचं जे वाटप आहे ते तयार होणाऱ्या 78% हे ग्रेन बेस्ड इथेनॉलला दिलेलं आहे. आणि आम्हाला ऊसापासून करणाऱ्या इथेनॉलला फक्त 22% आहे. त्यामुळे साखर संघाची आमची मागणी नेहमी आहे की किमान 50% तरी करा. ऑइल कंपन्यांना 50% साखर कारखान्यातून तयार झालेले इथेनॉल घ्यायचे बंधन घाला आणि धान्यापासून तयार झालेलं घ्यायला 50% करा. हा जो भेद आहे 78% आणि 22%, तो लवकरात लवकर काढावा अशी आमची मागणी आहे. जशी एफआरपी वाढवली त्याच पद्धतीनं आता 3550 एफआरपी असताना आम्ही 41 रुपयाची मागणी करत होतो, परंतु आता 3650 एफआरपी केल्यामुळे सरकारनं किमान एमएसपी ही 45 रुपये केली पाहिजे, 4500. त्याशिवाय साखर कारखाने टिकू शकणार नाहीत. दुसरं, एफआरपी देण्यासाठी साखर कारखान्याने फार मोठी कर्ज काढलेली आहेत. त्या कर्जाचा बोजा एवढा आहे, त्या कर्जाच्या बोजाचं रिकन्स्ट्रक्शन केलं पाहिजे. आणि 2 वर्षाचा मॉनिटरियम पिरियड आणि 9 वर्षे म्हणजे 11 वर्षाचे करून हप्ते जे छोडून घेतले पाहिजे. त्याचबरोबर 2004, 2007 आणि 2011 साली केंद्र सरकारनं सॉफ्ट लोन दिलं, त्या पद्धतीचं सॉफ्ट लोन दिलं पाहिजे आणि साखर कारखान्याने मदत केली पाहिजे, तरच कारखाने या अरिष्टातून बाहेर पडतील.
1: श्रोते हो, साखर निर्यात, साखरेचे किमान विक्री मूल्य आणि इथेनॉल या तिन्ही आघाड्यांवर केंद्र सरकारचे धोरण आणि त्याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर झालेला परिणाम याविषयी माहिती देत आहेत सकाळ अॅग्रोवनचे संपादक रमेश जाधव.
2: हा जो निर्णय घेतलेला आहे की आधी फेब्रुवारीमध्ये निर्यातीचा कोटा वाढवला आणि आता मात्र थेट निर्यातीवर बंदी घातली.

हे जे काही सरकारचं दरडोईचं धोरण आहे त्याच्यामुळे साखर उद्योगावरती विपरीत परिणाम होणार आहे आणि या वर्षी साखर उद्योगाची स्थिती आहे ती आधीच अडचणीची आहे आणि येणारा जो हंगाम आहे म्हणजे जो ऑक्टोबरमध्ये सुरू होईल त्या हंगामामध्ये निम्मे कारखाने गाळापूर सुरू करू शकणार नाहीत अशी भीती राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत आधीच व्यक्त केलेली आहे. तर या निर्णयामुळे निर्यातीवरती परिणाम होईल कारण निर्यात बंदच आहे त्याच्यामुळे कारखान्यांचं जे काही आर्थिक गणित आहे ते बिघडणार आहे त्यामुळे कारखाने आणखी अडचणीत येणार आहेत. म्हणजे जे काही निम्मे कारखाने बंद राहतील असा अंदाज होता तर ती संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर असा होणार आहे की कारखान्यांकडून त्यांना जे ऊसाचे बिल दिले जातात ज्याला आपण एफआरपी म्हणतो फेअर अँड रिम्युनरेटेड प्राईस तर ते एफआरपी थकवण्याचं प्रमाण वाढेल. म्हणजे सध्या जर आपण देशपातळीवर विचार केला तर साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची जवळपास 12,000 कोटी रुपयांची एफआरपी थकवलेली आहे आणि महाराष्ट्रात ही रक्कम आहे 3,000 कोटींच्या घरात. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे साखर उद्योग आणखी अडचणीत येऊन ही एफआरपी थकवण्याचं प्रमाण आणखी वाढेल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर हा थेट परिणाम होणार आहे. सरकारने आता जे सांगितलं की फेब्रुवारीमध्ये म्हणजे 2.5 महिन्यापूर्वी त्यांनी निर्यातीचा कोटा वाढवला होता म्हणजे निर्यातीला प्रोत्साहन देण्याचं सरकारचं धोरण होतं आणि आता 2.5 महिन्यानंतर मात्र त्यांनी थेट निर्यात बंदी केली. तर एक कारण हे सांगितलं जातं की आधीचा जो ऊस उत्पादनाचा अंदाज होता तेवढं काही उत्पादन होणार नाही असं अपडेटेड अंदाज आलेला आहे आणि दुसरं म्हणजे IMD म्हणजे भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि बाकीच्या पण जे काही आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या हवामान विषयक एजन्सीज आहेत त्यांनी यंदा एलनिनो येईल असा अंदाज वर्तवलेला आहे. तर ते एलनिनोचं पूर्ण चित्र स्पष्ट होण्यासाठी मे महिन्याचा शेवटच्या आठवड्यापर्यंत वाट बघावी लागेल त्यावेळेचा जो अंदाज आहे त्याच्यावर आपल्याला चित्र कळेल. परंतु सध्याचा जे प्राथमिक अंदाज आहे त्याप्रमाणे एलनिनो येईल आणि त्याचा यंदाच्या मान्सूनवरती परिणाम होईल असं एकंदर सरकारलाही भीती वाढते आणि त्याच्यामुळे मग ऊसाचं उत्पादन कमी होईल आणि परिणामी साखरेचं उत्पादन कमी होईल असं सरकारला वाटतं. परंतु सध्या जर बघितलं तर गेल्या वर्षीचा जो काही साखरेचा साठा आहे आणि यंदाचं जे उत्पादन आहे तर ते जर लक्षात घेतलं तर स्थानिक बाजारपेठेत काही साखरेची स्थिती चिंताजनक नाहीये. साखरेचे दर काही व्हायला भेटलेत अशी परिस्थिती अजिबात नाहीये. परंतु 2027 म्हणजे पुढच्या वर्षी साखरेची टंचाई निर्माण होऊन भाव वाढू शकतात अशी भीती सरकारला वाटते. त्याच्यामुळे आतापासूनच सावधगिरीचं पवित्रा म्हणून निर्यात बंदीचं जे काही निर्णय आहे ते सरकारने घेतलेला आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित आहे तेवढी जरी वाढत नसली तरी सातत्याने एफआरपी मध्ये वाढ होते. परंतु दुसऱ्या बाजूला साखरेची किमान विक्री किंमत असते ज्याला आपण मिनिमम सेल प्राईस असं म्हणतो ती मात्र काही वाढलेली नाही. म्हणजे तर आपण जर बघितलं तर साधारण 2018-19 मध्ये प्रतिकूल 31 रुपये अशी ती साखरेची एमएसपी होती मिनिमम सेल प्राईस ती आता पण तेवढीच आहे. तर त्यात वाढ करून ती 38 ते 40 रुपये करावी अशी साखर उद्योगाची मागणी होती पण ती काही सरकारने मान्य केलेली नाही. साखरेची जी काही देशांतर्गत बाजारपेठेमध्ये आपण विक्री करतो कारखाने विक्री करतात त्याची किमान विक्री मूल्य ते जैसे ते ठेवलेलं आहे आणि इथेनॉलबद्दल सुद्धा दरतोडीचं धोरण आहे त्याच्यामुळे साखर उद्योग अडचणीत आलेला आहे आणि अनेक कारखाने असे आहेत की त्यांचा आर्थिक ताळेबंद पूर्णपणे बिघडलेला आहे. अशा कारखान्यांनी मग एफआरपी थकवलेली आहे आणि कायद्यानुसार एफआरपी थकवता येत नाही त्याच्यामुळे मग साखर आयुक्तालय त्यांना नोटीसा बजावून त्यांची जी काही मालमत्ता आहे ती जप्त करून शेतकऱ्यांची बिलं अदा करण्याचे निर्णय घेऊ शकतं. परंतु त्याचा लॉंग टर्म इफेक्ट असा होतो की ते कारखाने बंद पडतात. कारखाने बंद पडले की मग तिथला जो काही ऊस उत्पादक शेतकरी आहे त्याला पुढच्या हंगामामध्ये प्रॉब्लेम होतो. त्यामुळे एफआरपी थकवली का तर थकवलेली आहे. म्हणजे देशभरामध्ये 12,000 कोटी रुपयाची एफआरपी थकवलेली आहे. हा आकडा खूप मोठा आहे आणि महाराष्ट्र हा त्याच्यामधलं सगळ्यात आघाडीचं राज्य आहे साखर उत्पादनामध्ये. तर तिथं 3,000 कोटी रुपयांची थकबाकी एफआरपीची आहे. त्याच्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आता दुहेरी कोंडी झालेली आहे. इकडे एफआरपी थकवलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला पुढच्या हंगामामध्ये काय होईल याच्याबद्दल अनिश्चितता आहे. साखरे साखर जी कमोडिटी आहे त्याच्यामध्ये आपण ब्राझील नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे साखर उत्पादनामध्ये. तर अशा देशामध्ये जर समजा उत्पादन कमी झालं तर त्याचा परिणाम जागतिक बाजारावरती होतो. भारतामध्ये जर साखरेचं उत्पादन कमी झालं तर जगामध्ये साखरेचे रेट तेजीमध्ये येतात आणि अशा वेळेस जर आपल्याला आयात करण्याची वेळ आली आणि इथली गरज भागवण्यासाठी मग जर इथलं उत्पादन पुरत नसेल तर आपल्याला आयात करण्याची वेळ येऊ शकते. ह्याच्या आधी आपल्याला साखर आयात करावी लागलेली आहे. तर मग ज्यावेळेस भारतासारखा देश साखर आयातीसाठी पावलं उचलतो त्यावेळेस मग जगामध्ये दराचा भडका उडतो आणि आपल्याला महाग दरामध्ये ती साखर आयात करावी लागते. साखर आयात महाग दरामध्ये आयात केली आणि इथला जो तुटवडा आहे तो लक्षात घेतलं की मग इथल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये रेट खूप वाढतात. त्या शेवटीमध्ये सगळा जो फटका आहे तो सर्वसामान्य ग्राहकांना होतो. त्याच्यामुळे कुठल्याही कमोडिटीमध्ये जे काही मागणी पुरवठ्याचं गणित आहे किंवा जे काही महागाईचं गणित आहे ते लक्षात घेऊन सरकारने समतोल साधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तरच मग शेतकऱ्यांना त्या कमोडिटीचं उत्पादन आणि क्षेत्र वाढवण्याचं प्रोत्साहन मिळू शकतं. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये एका टोकाचे निर्णय न घेता बॅलन्स जर दृष्टिकोन सरकारने ठेवला तरच त्याच्यामध्ये सोल्युशन निघू शकतो. हा जो निर्यात बंदीचा निर्णय घेतलेला आहे त्याचा फेरविचार करण्याची गरज आहे. हे सरकारने तातडीने करायला पाहिजे. दुसरं जे काय की साखर कारखान्यांची जी काही आर्थिक कोंडी आता झालेली आहे त्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी साखरेचे जे काही किमान विक्री मूल्य आहे त्याच्यामध्ये वाढ करण्याची गरज आहे आणि या साखर कारखान्यांना

0: निर्यातीसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे, निर्यातीसाठी त्यांना इन्सेंटिव्ह दिला पाहिजे, त्याचबरोबर इथेनॉल बद्दलचे काही धोरणात्मक निर्णय ते घेतले पाहिजेत. आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जी एफआरपी आता जाहीर झालेली आहे ती खूप तुटपुंजी आहे, त्यामध्ये एफआरपी मध्ये पण वाढ करायला पाहिजे. परंतु साखर उद्योगाबद्दल जे काही धोरणात्मक निर्णय आहेत ते जर सरकारने घेतले नाहीत तर ही वाढवलेली एफआरपी देणं साखर कारखान्यांना शक्य नाहीये. त्याच्यामुळे साखर उद्योगासाठीचे धोरणात्मक निर्णय आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एफआरपी मध्ये वाढ असे दोन्ही निर्णय एकाच वेळी घेण्याची आवश्यकता आहे.
1: श्रोतेहो, एकीकडे सरकार महागाई नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे शेतकरी आणि साखर उद्योगासमोर नवी आव्हानं उभी राहत आहेत. या निर्णयाचा पुढील काही महिन्यात नेमका काय परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. श्रोतेहो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादक गौरी देशमुख, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: आताच आपण वृत्तविशेष हा कार्यक्रम ऐकला.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी?

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झवर तसंच FM 103.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम सादर करत आहोत माझं आवार माझं शिवार.
1: श्रोते हो नमस्कार. 103.1 मेगाहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्राचं प्रसारण. सायंकाळचे 7:30 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसान वाणी. शेतकरी बंधूंनो नमस्कार. मंडळी, आज आहे मंगळवार. भारतीय सौर दिनांक 29 वैशाख शके 1948 दिनांक 19 मे 2026. कार्यक्रमा सुरुवातीला आजचा सुविचार. शेतकरी असता सक्षम पिकवेल शेती भक्कम कार्यक्रमात आता यानंतर तज्ज्ञ मार्गदर्शन अंतर्गत आत्मा विभाग सातारा येथील प्रकल्प संचालक अजय शेंडे यांची साताऱ्यातील शेतीमालाचे ब्रँडिंग आणि निर्यात संधी याविषयी सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
2: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. किसानवाणी कार्यक्रमात तुमचं स्वागत. शेतकरी बंधू भगिनींनो, सध्या आपल्या शेतीकडे पाहिलं तर शेतीमध्ये अल्पभूधारक शेतकरी फार मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे केलेला माल विकायचा कसा, विकायचा कुठं, त्याला दर कसा मिळवायचा, हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या समोर उभा राहिलेला आहे. योग्य ब्रँडिंग आणि निर्यात चांगल्या पद्धतीनं केली तर आपल्याला या शेती क्षेत्राला चांगला आर्थिक फायदाही मिळू शकतो. बरेचसे शेतकरी आहेत ते आपल्या सातारा जिल्ह्यातून बराचसा शेतीमाल एक्सपोर्टसुद्धा करत आहेत, पण आहेत ते फार हाताच्या बोटावर मोजण्या इतके आहेत. म्हणजे आपल्याकडे शेतीमाल खूप चांगल्या स्वरूपाचा आहे, पण तो विकण्यासाठी मात्र आपल्याला थोड्या अडचणी

0: अडचणी येत आहेत आणि याच्यासाठी आपला कृषी विभाग नेहमीच काम करत आहे. तर सध्या शेतकरी उत्पादक कंपन्या सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. हा सातारा जिल्ह्यातला हा जो शेतीमाल आहे त्याचं ब्रँडिंग कसं करणं अपेक्षित आहे, हा आपल्याला निर्यात करायचा आहे, तर त्याच्या संधी काय काय आहेत, आपण एक शेतकरी म्हणून एकत्र येऊन काय करू शकतो, किती बदल होऊ शकतो, या सर्व गोष्टींचा आढावा आज आपण आपल्या मुलाखतीच्या अंतर्गत करून घेणार आहोत. आणि याविषयीची माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आत्मा विभाग साताऱ्याचे प्रकल्प संचालक अजय शेंडे सर. शेंडे सर, सगळ्यात पहिल्यांदा स्वागत, नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: शेंडे सर, सगळ्यात मोठी अडचण आता शेतकरी बंधूंची आहे की शेती कमी होत चाललेली आहे, अर्थात शेतीचं क्षेत्र कमी आहे म्हणजे उत्पादन कमी आहे. शेतीमालाला जर दर बघायचा म्हटलं तर एकट्या शेतकऱ्याला न परवडण्यासारखं आहे. हे जे तुकडीकरण आहे, हे तुकडीकरण जे वाढत चाललेलं आहे, त्याच्यावर आपण काय काम करणार आहोत सध्या?
1: बरोबर, अगदी बरोबर तुम्ही म्हणताय ते खरे. आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर 9.5 लाख खातेदार शेतकरी आहेत. आणि जर आपण लँड होल्डिंग साईज जर बघितली तर 10-20 गुंठ्याचे शेतकरी जवळपास 80-90% आहेत. आणि एकटा शेतकरी जेव्हा मार्केटमध्ये समजा 10 क्रेट टोमॅटोचा नेतो तर त्याला वाहतूक खर्च सुद्धा त्याला परवडत नाही. मग याच्यासाठी आपल्याला उदाहरणार्थ काय करावं लागेल की गट शेतीशिवाय आता भविष्यामध्ये पर्याय राहणार नाही. आणि जो एकटी ही संकल्पना आहे, म्हणजे एकटा ऐवजी आपण आम्ही ही संकल्पना आपण रुजवली आणि 10-15 मित्रांनी एकत्र येऊन एकच व्हरायटी लावली समजा, तर काय होतं, गटाने खरेदी करताना निवेष्ठा स्वस्त मिळतात, उत्पादन खर्चामध्ये बचत होते आणि व्यापारी सुद्धा शेतकऱ्याच्या बांधावरती स्वतः यायला लागतात. अशा माध्यमातून आत्माच्या योजनेच्या मार्फत आपल्या जिल्ह्यामध्ये 2500 जास्त गटांची नोंदणी आतापर्यंत झालेली आहे. गटांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीचं सातारा जिल्ह्यामध्ये कामकाज चालू आहे. जर आपण उदाहरण सांगायचं झालं तर आपल्याकडे यशवंत शेतकरी गट आहे, तो देखील आपल्याकडे काम करत आहे, ज्वारीमध्ये काम करते मान तालुक्यामध्ये. त्याचबरोबर वाई तालुक्यामध्ये पण आपल्याकडे शेतकरी गट काम करत आहेत, म्हणजे काही हळदीमध्ये काम करत आहेत, काही कडधान्यमध्ये काम करत आहेत, बाजरीमध्ये काम करत आहेत. आणि हे गट एकजुटीच्या जोरावरती आपल्याला चांगले पैसे कमवताना दिसत आहेत. म्हणजे ही चांगली आपल्याकडे उदाहरण आहेत ज्याच्यातून शेतकरी गट आता ब्रँडिंगच्या माध्यमातून सुद्धा विक्री करत आहेत. जिल्ह्यामध्ये जेवढे जेवढे काही कार्यक्रम शासकीय होतात त्याच्यामध्ये आवर्जून आपण गटाच्या लोकांना, त्यांच्या संबंधित अध्यक्षांना आपण प्राधान्य देतो, जेणेकरून त्याचे विक्री सुद्धा शेतकऱ्यांच्या मार्फत ग्राहकांपर्यंत डायरेक्ट होईल.
0: अगदी खरं आहे सर. मग अजून एक असं आहे की हे गट आहेत किंवा आत्मांतर्गत जोडलेले बरेचसे गट आहेत की खूप चांगल्या पद्धतीनं काम करतायत, पण अजूनही बरेचसे असे गावं आहेत किंवा शेतकरी आहेत की जे अजूनही गटामध्ये आलेले नाहीयेत. ही उदासीनता अजूनही शेतकऱ्यांमध्ये का आहे, काय जाणवतं ह्याचं कारण तुम्हाला?
1: तसं बघायला गेलं तर अजूनही आपल्याकडे गट नोंदणीसाठी वाव आहे. आपण जर एवढे 9.5 लाख शेतकरी खातेदार म्हणतो तर अजूनही आपल्याकडे 5-10 हजार शेतकरी गटांची नोंदणी येते 1-2 वर्षांमध्ये होऊ शकते. आपल्याकडे एकच आहे की एकत्र विचार केला, एकत्र ध्येय ठेवलं, एकत्र नफा मिळवण्यासाठी प्रयत्न केलं तर नक्कीच त्याचे फायदे दिसून येतात. असे उदाहरण आपल्याकडे भरपूर आहेत. अशा उदाहरणांचं जर त्यांना थोडंसं एक्सपोजर मिळालं तर नक्कीच शेतकरी एकत्र यायला तयार होतात, कारण भविष्यामध्ये गटशेतीशिवाय पर्याय नाही. आणि त्याचं व्यवसायीकरण अजून आपल्याला उद्युक्त करायचं असेल तर शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून अजून त्याचं मार्केटिंग आणि ब्रँडिंगसाठी आपल्याला शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होत आहे.
0: अगदी सर. आता आपण ही सामूहिक शेती, गटशेती किंवा शेतकरी उत्पादक कंपनी इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. जेव्हा एखादा गट असा सामूहिक पद्धतीने आपल्या विभागाला जोडला जातो, त्याची नोंदणी केली जाते, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो की आम्ही गटांतर्गत कशाचं ब्रँडिंग केलं पाहिजे, काय उत्पादन घेतलं पाहिजे, काय शेतीमाल केला पाहिजे, कुठला शेतीमाल पिकवला पाहिजे. कारण आपल्याला पाहिलं तर ऊसाचं फार मोठं क्षेत्र आहे आणि त्याच्यातून शेतकऱ्यांना वळवायचं म्हणलं तर ते फार मोठं आव्हान आहे. मग त्या दृष्टीनं आपण काय प्रयत्न करणार आहे?
1: बरोबर. आपण जर विचार केला, म्हणजे सर्वांनीच थोडस प्रॅक्टिकल जर विचार केला, आपल्याला माहित आहे की कच्चा माल विकला की आपल्याला कमी पैसा मिळतो.
0: खरं आहे.
1: आणि ते जर प्रक्रिया करून जर शेतमाल विकला तर त्याची किंमत वाढते आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की शेतकरी उत्पादन घेण्यासाठी जेवढं कष्ट घेतो तेच विक्री आणि ब्रँडिंगसाठी जर कष्ट घेतलं तर नक्कीच त्याला फायदा होणार आहे. याच्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी जर एकत्र मिळून शेतकऱ्यांनी किंवा गटांनी एकत्र येऊन स्थापन केली तर नक्कीच त्याचे फायदे दिसून येतील. उदाहरण सांगायचं झालं तर आपल्या सातारा जिल्ह्याचं आलं खूप फेमस आहे.

0: डायरेक्ट शेतातून काढून डायरेक्ट होलसेल मार्केटला न विकता जर त्यांनी स्वच्छ धुवून ग्रेडिंग तयार केलं, त्याची पावडर बनवली किंवा त्याची पेस्ट बनवून विकली तर त्याचा नफा दुप्पट होतो. आणि एक FPCमुळं किंवा शेतकरी उत्पादक कंपनीचा एक स्वतःचा ब्रँड पण बनवता येतो. प्रत्येक तालुक्यामध्ये आपले वैशिष्ट्यपूर्ण असे शेतमाल आहे, वैशिष्ट्यपूर्ण पिके आहेत, त्या त्या तालुक्यामधल्या प्रोडक्टचं सुद्धा मोठ्या प्रमाणात ब्रँडिंग केलं, चांगलं आकर्षक पॅकेजिंग केलं तर नक्कीच त्याची डिमांड वाढत जाणार आहे. फक्त एवढंच आहे की आपण जेवढे कष्ट घेऊन एवढा शेतमाल तयार करतो, प्रक्रिया करतो, तर तो समोरचा ग्राहक आहे तो तेवढे पैसे मोजायला तयार असतो. फक्त त्या ग्राहकापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. कारण आपण एवढे कष्ट करून किंवा प्रक्रिया करून जर शेतमाल तुमच्या तालुका स्तरावरतीच विकला तर त्याला म्हणावा असा तेवढा भाव मिळणार नाही. याच्यासाठी आत्माअंतर्गत आम्ही 100 बायर्सची सुद्धा लिस्ट काढलेली आहे. म्हणजे जेणेकरून जे शेतकरी उत्पादक कंपनींना संबंधित बायर्सचे जे मॅनेजर आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत, त्याच्या माध्यमातून ते एकमेकांशी चर्चा करून निगोशिएट करून दर ठरवू शकतात आणि याची एक चेन तयार होऊ शकते, त्याला सप्लाय चेन आपण म्हणतो. आणि सप्लाय चेनच्या माध्यमातून देखील शेतकरी उत्पादक कंपनी डायरेक्ट मोठे बायर्स आहेत, मोठ्या कंपन्या आहेत ज्या होलसेल रिटेलमध्ये काम करतात, मधले जे चेन एजंट्स आहेत त्यांना वगळून 2-3 टप्पे वगळून डायरेक्ट ते मोठ्या बायर्सला विकू शकतात आणि त्याच्यातून पण सुद्धा होलसेल मार्केटिंगच्या माध्यमातून देखून शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळू शकतात.
1: म्हणजे थोडक्यात आपण शेतकरी थेट ग्राहक असं जास्त लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून शेतकऱ्याला जास्तीत जास्त फायदा व्हावा. सर, ह्याच्यामध्ये शेतीला व्यावसायिक वळण देणं सुद्धा गरजेचं आहे, मग त्या दृष्टीनं आपण काय प्रयत्न करतोय?
0: शेतीला व्यवसायीकरण आपण म्हणजे द्यायलाच पाहिजे कारण ही काळाची आता गरज राहिलेली आहे. आम्ही शेतीचे व्यवसायीकरण घेण्यासाठी आपल्याकडे जे एंटरप्रेन्युअरशिपचे प्रोग्राम आहेत, उदाहरणार्थ किंवा स्कीम्स आहेत, प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया योजना, तीसाठी वैयक्तिक शेतकऱ्याची आहे आणि ग्रुप शेतकऱ्यांची सुद्धा योजना आहे. दुसरी गोष्ट स्मार्ट सारख्या ज्या योजना आहेत ते जागतिक बँक प्रकल्प आपल्या जिल्ह्यामध्ये चालू आहे, आता शेवटाकडे प्रकल्प आहे. आपल्या जिल्ह्यातील 20 शेतकरी उत्पादक कंपन्यांना त्याचा फायदा झालेला आहे आणि त्यांचे काम सुद्धा 50% कंपन्यांचं पूर्ण झालेलं आहे. त्यांचं मार्केट लिंकेज फॉरवर्ड बॅकवर्ड सुद्धा तयार झालेले आहेत, बायर्स अग्रीमेंट झालेले आहेत आणि आता तो लाखोंचा व्यवसाय तयार करत आहेत. उदाहरण सांगायचं झालं तर मंदप्रभा शेतकरी उत्पादक कंपनी आहे जी शिंगणापूरमध्ये आहे, ते कडधान्यामध्ये काम करतं आणि त्यांनी अरब राष्ट्र आहेत किंवा इजिप्त आहे या देशांमधून सुद्धा आयात निर्यात कडधान्याची राजमाची केलेली आहे. अजून सुद्धा प्रोसेसिंग करून सुद्धा त्यांचे पॅकेजिंग ब्रँडिंग करून सुद्धा सुपर मार्केटमध्ये त्यांचे विक्री आता चालू आहे. अशा पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने काम चालू आहे.
1: म्हणजे थोडक्यात शेतकरी बंधूंनी काम करताना पिकवण्यावर जितकं कष्ट घेतलं जातं तितकंच कष्ट विकण्यावर पण घेणं गरजेचं आहे, त्याहूनही जास्त घेणं गरजेचं आहे, तर आपण आपला एक चांगला ब्रँड तयार करू शकतो.
0: एक उदाहरण सांगतो, म्हणजे आपण कुठेही नोकरीचं आपण स्वरूप पाहिलं, कुठेही नोकरीमध्ये ते उद्योगामध्ये असू द्या नाही तर सर्व्हिस सेक्टरमध्ये असू द्या, जनरली नोकरीमध्ये 10-12 तास कामाचं स्वरूप आहे, परंतु शेतीमध्ये देखील तशाच पद्धतीचं आपल्याला अजून व्यवसायीकरण करणं खूप गरजेचं आहे. स्मार्ट शेतकरी बनला पाहिजे, व्यावसायिक शेतकरी बनला पाहिजे. तो जेवढं उत्पादनासाठी खर्च घेतोय तोच त्यांनी विक्रीसाठी सुद्धा घेतले पाहिजे, परंतु एकंदरीत विचार केला शेतकऱ्याच्या स्वतःला तिथं जागे ठेवून, कारण तो खूप कामं करत असतो, पेरणी लागवडीपासून इरिगेशन पासून पेस्टिसाइड स्प्रेइंग असेल
1: सर्वच गोष्टी व्यवस्थापनाच्या सगळ्याच गोष्टी.
0: त्याला मग शेवटी असं काय होतं की त्याचा खर्च वाढत जातो आहे, 4-5 महिन्यानंतर त्याला जे त्यांनी गुंतवलेले असतात त्याची तो वाट पाहत असतो आणि त्याला राहवलं जात नाही की आलेला शेतमाल डायरेक्ट विकून कसे आपल्याला पैसे पदरात पडतील एकत्र, अशा पद्धतीने प्रयत्न करतो. परंतु थोडस पेशन्स ठेवून आपण स्वतः विक्रीमध्ये व्यवस्थापनामध्ये जर आपण आलं तर नक्कीच त्याचे फायदे तुम्हाला मिळतील.
1: अगदी खरं आहे सर. आपण मी ते आम्ही ही संकल्पना राबवायचं असं म्हणतोय, म्हणजे एकटा मी शेतकरी करण्यापेक्षा आम्ही एकत्र पद्धतीनं शेती करणं अपेक्षित आहे शेतकऱ्यांना आता सध्याच्या काळामध्ये, तर व्यावसायिक स्वरूप येऊ शकतं, त्यासाठी गरज आहे सामूहिक शेतीची, गटशेतीची किंवा या गटांतर्गत होणाऱ्या उभारणीतल्या शेतकरी कंपन्यांची. मग या दृष्टीनं आता सध्या काय काय प्रयत्न सुरू आहेत आणि शेतकऱ्यांचा प्रतिसाद कसा आहे या गोष्टीला?
0: खूप चांगला प्रतिसाद आहे. शासनाच्या देखील शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी आजकाल योजना होऊ घातलेल्या आहेत.

0: भविष्यामध्ये अशाच योजना चालू राहणार आहेत. मी स्मार्टचं उदाहरण दिलं, त्याचबरोबर पणन महामंडळाच्या वतीने आपल्याकडे मॅग्नेट प्रकल्प देखील फलोत्पादनामध्ये व्हॅल्यू चेनमध्ये काम करतोय, कोल्ड चेनमध्ये काम करतोय, त्याच्यामध्ये देखील शेतकरी उत्पादक कंपनी पात्र ठरत आहेत. यावर्षी आपल्याला समृद्धी योजना म्हणून लॉन्च शासनाने केलेली आहे, त्याच्यामध्ये बजेटरी तरतूद सुद्धा झालेली आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठीच ही योजना असणार आहे, ज्याच्यामध्ये 60% अनुदान असणार आहे आणि 2 ते 3 कोटी रुपयांपर्यंतचे त्याच्यामध्ये प्रकल्प आपण त्याच्यामध्ये प्रपोज करणार आहोत, म्हणजे शेतकऱ्यांचे त्याच्यामध्ये सँक्शन्स करणार आहोत. अशी देखील ह्या वर्षी सुद्धा आपल्याकडे योजना लॉन्च झालेली आहे.
1: सर, आता गट शेती करायची किंवा शेतकरी उत्पादक कंपनी करायची किंवा आत्म्याला हे गट जोडायचे म्हटलं की नोंदणी ही प्रक्रिया आलेली आहे, मग काही शेतकरी अजून नव्यानं याच्यामध्ये उतरत असतील किंवा ही मुलाखत ऐकल्यानंतर एखाद्या शेतकरी गटाला वाटलं असेल की मलाही असं काहीतरी करायचंय, तर ही नोंदणी प्रक्रिया आहे कशी, त्याविषयी काय सांगाल?
0: आपल्याकडे आत्म्याचे तालुक्याला तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आहेत, बीटीएम तालुका कृषी कार्यालयामध्ये काम करतात, ईटीएम आहेत. प्रत्येक तालुक्याला आपला 1 किंवा 2 हा डेडिकेटेड स्टाफ आहे आत्म्याचा, त्यांच्याकडे तुम्ही गटाची नोंदणी करू शकता. ते संपूर्ण मार्गदर्शन, कोणते डॉक्युमेंट लागतात, काय लागत आहे, याचे सगळे मार्गदर्शन ते करतात. त्यांच्यामार्फत आपण जिल्हा स्तरावरून त्यांना नोंदणी प्रमाणपत्र आपण देतो. तसंच शेतकरी उत्पादक कंपनीचं झालं तर कंपनी सेक्रेटरीच्या मदतीने आपण शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करू शकतो. त्याच्यामध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असेल, याची मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स मध्ये त्याची आपण नोंदणीसाठी त्यांना मार्गदर्शन करतो. अशा पद्धतीने ह्या नोंदणी आपण करू शकतो, म्हणजे शेतकरी मंडळी.
1: पण सर, आता नुसती ही नोंदणी करून पण उपयोग नाहीये, किंवा नुसती शेतकरी कंपनी स्थापन करणं सुद्धा म्हणजे ते तितकं फायद्याचं नाहीये, म्हणजे शेतकरी कंपनी स्थापन केली आणि पुढे काहीच न करणं हे जास्त तोट्याचं आहे, किंवा पुन्हा आपण बॅकफूटला येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून जास्त आहे. मग ह्याला एक व्यावसायिक स्वरूप मिळावं किंवा केवळ हे न राहता अशा पद्धतीचं एक व्यावसायिक पद्धतीनं शेतकरी एकत्र पद्धतीनं चांगलं काम करावं म्हणून काय प्रयत्न करतोय? नुसती नोंदणी न होता त्याच्या पुढे काहीतरी होणं अपेक्षित आहे यासाठी.
0: बरोबर बरोबर. नोंदणी केल्यानंतरच कुठले आपल्याला अजून मार्ग आहेत याचं देखील आत्मविभाग आणि कृषी विभाग मार्गदर्शन करत आहेत. याच्यासाठी आपण त्यांना कंपनी शेतकरी उत्पादक कंपनीचे जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत त्याचं देखील आपण प्रशिक्षण त्यांना कृषी विज्ञान केंद्रामध्ये प्रस्तावित करतो. सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनी आहे नाशिकची, ती महाराष्ट्रातील 1 नंबर 1 रोल मॉडेल ठरलेला आहे. तिथे देखील आपण अभ्यास दौऱ्याच्या मदतीने प्रशिक्षणाच्या मदतीने आपल्या गटांचे अध्यक्ष असतील, शेतकरी उत्पादक कंपनीचे डायरेक्टर असेल, त्यांना शासकीय अनुदानाने आपण तिथे पाठवतो, त्यांना एक्सपोजर देतो. अशा पद्धतीचं आपण तांत्रिक ज्ञान आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहोत. जरी एखाद्या शेतकऱ्याला वाटलं की बाबा बाहेरच्या राज्यामध्ये देखील आम्हाला त्या शासकीय प्रशिक्षण आपल्याला घ्यायचं आहे, मग मॅनेज हैदराबाद असेल, NIPHM इन्स्टिट्यूट असेल किंवा ICRच्या ज्या कुठल्या इन्स्टिट्यूट आहे तिथे मध्ये त्याला प्रशिक्षण घ्यायचं आहे 5 दिवसापासून 7 दिवसापर्यंत, त्याच्यासाठी देखील आत्म्याची एक योजना आहे, ते देखील आपण त्याच्या माध्यमातून मदत करतो. अशा पद्धतीनं आपण आत्म्याच्या मदतीने करत असतो. एक्सपोर्ट बाबत आपण मग अशी एक प्रश्न विचारला की एक्सपोर्ट बाबत देखील पणन महामंडळाचा एक कोर्स चालू आहे, त्याची साधारणपणे 9 ते 10 हजार रुपये फी आहे, त्याचं देखील 50% आम्ही अनुदान तत्वावरती ह्या वर्षापासून सुद्धा मी ते लॉन्च करत आहोत, जेणेकरून निर्यातीच्या बाबतचं देखील 5 दिवसाचं जे ट्रेनिंग आहे ते सुद्धा शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे अशा दृष्टिकोनातून आम्ही पुढे जाणार आहोत. आणि अजून एक सांगायचं राहिलं की प्रशिक्षण हे तर आहेच, म्हणजे आपल्याला सर्व बाजूने सर्व योजना आहेत, प्रशिक्षण आहेत, परंतु काही ठिकाणी आम्हाला असं दिसून येत असतं की कंपनीचा एखादा डायरेक्टरच खूप धावपळ करत असतो आणि त्याच्यामुळे काय होतं, तो सगळा लोड त्याच्यावरतीच येतो आणि तो मग थोडासा गडबडून जातो. मग असा लोड न घेता आपली एक डेडिकेटेड टीम बनवली, म्हणजे आर्थिक विषय एखादा पाहिल, एक मार्केटिंगचं थोडंसं पाहिल, एक उत्पन्नाच्या बाबतीमध्ये शेतकरी सभासद असेल त्यांच्याशी त्याचं कोऑर्डिनेशन राहील, एक अकाउंटिंगमध्ये चांगला असणारा तो राहील. अशा पद्धतीचं जर 5-7 लोकांची चांगली टीम असेल आणि जबाबदारी वाटून घेतली तर निश्चितच ती अडचण दूर होणार आहे.
1: खरंय, आपण ही गटशेती करतोय किंवा शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करतोय याच्या भविष्यात शेतकऱ्यांना काय काय फायदे होणार आहेत?
0: याच्यामध्ये मी सांगितलं की शासकीय योजना तर आहेत, ते एक प्रोत्साहन म्हणून आहे, परंतु आपल्या सर्व शेतकरी उत्पादक कंपनीचे डायरेक्टर मंडळी असेल किंवा त्यांचे सभासद शेतकरी असेल

0: तर त्यांनी थोडंसं अजून एक्सपोजर घेणं गरजेचं आहे आणि अजून व्यावसायिक स्वरूप देणं खूप गरजेचं आहे. याच्यासाठी त्यांचं ध्येय आणि उद्दिष्ट फायनल झालेली असली पाहिजेत. पुढची आपलं नियोजन खूप महत्वाचं आहे. जरी शासनाच्या योजनेतून समजा कंपनी स्थापन केली, त्यांचं प्रोडक्शन चालू झालेलं आहे, परंतु ते ऑर्डर्स घेणं, त्या क्वालिटीमध्ये सप्लाय तयार करणं, म्हणजे सप्लाय करणं, हे सुद्धा एक चॅलेंजिंग गोष्ट असते आणि आपली कंपनी 150 ते 200 दिवस ती चालली पाहिजे. तर त्याच्यातून रेव्हेन्यू जनरेशन होऊन शेतकरी उत्पादक कंपनीला 4 पैसे राहणार आहेत. आणि अजून एक सांगायचं राहिलं मगाशी बोलता बोलता की प्रत्येक तालुका हे एक वैशिष्ट्यपूर्ण आपल्या साताऱ्यामध्ये एक एक पीक आहे. म्हणजे उदाहरण म्हटलं तर महाबळेश्वरला स्ट्रॉबेरी आहे, डाळिंब आणि द्राक्षे आपल्या फलटणच्या भागामध्ये आहेत, खटाव तालुक्यामध्ये देखील आहेत, आले आहे, हळद आहे, असे वेगवेगळे प्रोडक्ट आपले तयार होऊ शकतात.
1: म्हणजे शेतकऱ्यांनी ओळखलं पाहिजे की आपल्या भागामध्ये कुठला शेतीमाल चांगला पिकतो आणि तेच प्रोडक्ट आपण ब्रँडच्या दृष्टीनं कसा प्रयत्न करू ह्याच्यावर विचार होणं गरजेचं आहे. सर, सगळ्यात महत्वाचं आहे की ब्रँडिंग झालं पाहिजे शेतीमालाचं, तर त्याचा दर आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळणार आहे. मगाशी तुम्ही जसं सांगितलं की कच्चा शेतीमाल विकण्यापेक्षा प्रक्रियायुक्त तयार केलेला माल विकला तर अर्थात त्याला दर चांगला मिळणार आहे. मग ह्या ब्रँडिंगच्या दृष्टीनं शेतकऱ्यांच्या मनामध्ये अवेअरनेस निर्माण व्हावा म्हणून काय प्रयत्न करतोय?
0: याच्यासाठी देखील आपण ह्या वर्षामध्ये मार्केटिंग आणि ब्रँडिंग बाबतचं आपण त्याचे देखील आपण प्रशिक्षण घेणार आहोत. याच्यासाठी आपण ज्या काही नामांकित शासकीय संस्था आहेत त्याच्यासाठी देखील आपण, उदाहरणार्थ कृषी विज्ञान केंद्र बारामती असेल, नाशिकची सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनी आहे, याच्या सोबत सुद्धा आपण एकत्ररित्या कार्यक्रम राबवणार आहोत, ज्याच्यामुळे त्यांना तांत्रिक नॉलेज मिळेल, ब्रँड तयार करणं मिळेल, रजिस्ट्रेशन कसं करायचं, त्याच्यानंतर त्याचे कोणते नियम किंवा निकष पाळले पाहिजेत, FSSAI लायसन्स कसं घ्यायचं आहे, अशा पद्धतीचा आपण त्यांना त्याच्यामध्ये गायडन्स करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की निर्यात समजा भविष्यामध्ये त्यांना करायचं ठरवलं एखाद्या कंपनीनं, आपल्या 1-2 कंपन्या स्मार्टच्या त्याच्यामध्ये आहेत, त्या सुद्धा आपल्या नवीन येणाऱ्या कंपन्यांना एक सपोर्ट सिस्टीम म्हणून तयार झालेले आहेत, ते सुद्धा मार्गदर्शन करतात. परंतु आपल्याला निर्यातच्या अनुषंगाने जर पाहिलं तर निर्यातीमध्ये उदाहरणार्थ ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन असेल, PGS डोमेस्टिक मार्केटसाठी आहे, पण परदेशामध्ये आपल्याला पाठवायचं असेल तर NPOP ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन आपल्याला लागत आहे, हायजीनचं सर्टिफिकेशन आपल्याला लागत आहे. अशा पद्धतीचे आपल्याला गुणवत्तेचं उत्पादन घेण्यासाठी किंवा प्रक्रियायुक्त माल तयार करण्यासाठी जे काय सर्टिफिकेशन प्रोसेस आहे याचं सुद्धा आपण त्या प्रशिक्षणामध्ये इनकॉर्पोरेशन आपण करणार आहोत.
1: सर, आता भांडवलाचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणजे भांडवल असेल तर आपण पुढच्या गोष्टी करणार आहोत. बऱ्याचशा योजना मगाशी तुम्ही अशा सांगितल्या की ज्याचा फायदा या गोष्टीसाठी होणार आहेत, पण अजून अशा काही योजना आहेत का की जेणेकरून शेतकऱ्याचा हा भार कमी होईल आणि त्या दृष्टीनं शेतकऱ्याचा प्रवास सुरू होईल?
0: येस, अशा योजना शासन आता बऱ्यापैकी राबवायला लागलेला आहे. केंद्र शासनाची एक ऍग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड आहे योजना म्हणून, ज्याच्यामध्ये शेतकऱ्याला इंटरेस्टवरती इन्सेंटिव्ह सबसिडी आहे. त्याच्यामध्ये आपल्याला लोन सँक्शन होताना 9% व्याजदराने आपल्याला ते लोन सँक्शन होतं आणि ऍक्च्युली त्याच्यामध्ये परत 3% सबवेन्शन आहे, म्हणजे 6% व्याज आकारणी होते आहे. 2 कोटीपर्यंत कोणत्याही तारणाची गरज भासणार नाही. त्याच्यामध्ये CGTMS म्हणून एक स्कीम आहे केंद्र शासनाची, ती सुद्धा आपल्या राष्ट्रीयकृत ज्या बँका आहेत त्यांच्या मदतीनं ती राबवली जाते आहे. आपल्या आत्मविभागामध्ये देखील आपण एक सेपरेट AIF शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घ्यायचा आहे, याच्यासाठी एक डेडिकेटेड इकॉनॉमिस्ट म्हणून आपण तिथे एक नेमलेले आहेत. ते सुद्धा कोणतीही फी न घेता आपण मोफत शेतकऱ्यांना AIF योजनेचे अर्ज भरण्यासाठी देखील आपण मदत करत आहोत.
1: म्हणजे आपण शेतकऱ्याला पूर्व मशागतीपासून त्या अगदी विक्री व्यवस्थापनापर्यंत ज्या ज्या अडचणी येतील त्या अडचणींवर काम करण्याचा प्रयत्न करतोय. फक्त शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी होणं अतिशय गरजेचं आहे. निर्यातच्या संधी यामध्ये खूप मोठ्या स्वरूपात आहे. जर निर्यात आपण योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी योग्य वेळी केली तर आपल्याला दर चांगला मिळू शकतो. मग साताऱ्यातल्या प्रत्येक शेतीमालाला, जसं तुम्ही सांगितलं की सातारा हा इतका समृद्ध आहे की प्रत्येक तालुका वेगळं काहीतरी प्रोडक्ट घेऊन येऊ शकतो भविष्यात पुढं, पण त्याची निर्यात किंवा त्याची विक्री पण होणं गरजेचं आहे. मग ह्या निर्यातीच्या संधी ओळखून युवा शेतकऱ्यांना किंवा तरुणांचा जो कल नोकरीकडे गेलेला आहे त्यांच्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहे किंवा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काय प्रयत्न असणार आहे?
0: निर्यातीबाबत म्हटलं तर प्रशिक्षणाशिवाय पर्याय नाही. बऱ्यापैकी भरपूर त्याच्यामध्ये यंत्रणा इन्व्हॉल्व्ह असते, म्हणजे निर्यात

0: मध्ये पाहिलं तर आपल्याला लॉजिस्टिक्स आहे, वेअर हाऊस आहे, जर तुम्ही जहाजाद्वारे निर्यात करणार असाल तर त्याचे जे काही निकष आहेत ते आपल्याला पाळावे लागतात, किंवा आपण जे पणन महामंडळामार्फत जो एक्सपोर्टचं जे ट्रेनिंग आहे त्याच्यामध्ये सगळ्या आपण गोष्टी मार्गदर्शन त्यांच्यामध्ये त्यांना आपण करत आहोत, किंवा आपल्याला कस्टम्स क्लिअरन्स त्याच्याबाबतचं तांत्रिक ज्ञान असणं आवश्यक आहे, सीएचए म्हणून त्याच्यामध्ये कस्टमचे एजंट जे असतात त्यांचे देखील आपल्याला नाममात्र शुल्कावरती देखील बऱ्यापैकी क्लिअरन्सेस आपल्याला ते उपलब्ध करून देतात, अशा पद्धतीचा आपण त्यांना एक्सपोजर देणार आहोत. कारण प्रशिक्षण आणि तांत्रिक ज्ञानाशिवाय कोणत्याही व्यवसायात उडी मारणं थोडंसं घातक असू शकतं. म्हणून नवीन उद्योजक आहेत त्यांनी म्हणजे योजनांच्या सबसिडीच्या बरोबरच आपल्याला प्रशिक्षण खूप महत्वाचं आहे. आपल्या सातारा जिल्ह्यातील कोणत्याही युवकांना किंवा 10-20 लोकांचा जर ग्रुप झाला तर आपण नक्कीच त्या ग्रुपला भारतामधील कुठल्याही प्रशिक्षण संस्थेमध्ये कुठल्याही नामांकित संस्थेमध्ये जर प्रशिक्षण घ्यायचं असल्यास आत्मा त्याच्यासाठी सज्ज आहे. आपला सर्व आत्मा विभाग याच्यासाठी आम्ही कार्यरत राहणार आहोत. आणि याच्या बरोबरच म्हणजे उदाहरणार्थ योजना संपली म्हणून त्यांचा ना आमचा संपर्क सुटत नाही तर याच्यासाठी आम्ही मार्केट लिंकेजसाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत. आपल्या ज्या भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या खास करून ज्या चांगले बायर्स आहेत सुपर मार्केटचे जे आहेत त्यांच्या आम्ही वेगवेगळ्या मॅनेजर्सचे सुद्धा लिस्ट काढलेले आहेत, जेणेकरून हे नव उद्योजक आहेत त्यांच्याशी ते निगोशिएट करून चांगल्या पद्धतीचं सप्लाय ऑर्डर्स घेतील किंवा त्यांना रिटेल करायचं असलं रिटेल करू शकतात. परंतु याच्या पद्धतीने आम्ही त्यांना एक फॉरवर्ड लिंकेजसाठी आम्ही सुद्धा सपोर्ट करत आहोत. आणि काळानुरूप सर्वच यंत्रणांचं स्वरूप बदलत चाललेलं आहे. आम्ही पण शेतकऱ्याला जास्त एक्सपोजर देणं, प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना तयारी करणं, आणि जेवढं आजकालच्या धावत्या युगानुसार किंवा बदललेल्या काळानुसार जे काही आव्हानं आहेत त्या आव्हानांवरती मात करण्यासाठी जे काही आपल्याला आपल्या नवउद्योजक शेतकऱ्यांना देता येईल, एफपीसीचे असतील मंडळी किंवा आपले शेतकरी गटांचे लोक आहेत त्यांना जेवढं काही करता येईल ते आपण करणार आहोत.
1: अगदी खरं आहे. म्हणजे आपण तर आपली तयारी केलेली आहे, अपेक्षित आहे शेतकऱ्यांनी आपल्यापर्यंत पोहोचण्याची. सर, सगळ्यात महत्वाचं आहे कुठलीही योजना असेल, कुठलंही अनुदान असेल तर त्याचं योग्य पद्धतीनं वितरण होणं गरजेचं आहे किंवा त्याचा योग्य वापर करणं गरजेचं आहे. तो वापर आपले शेतकरी करतायत का हे सुद्धा आपण तपासणं गरजेचं आहे का. तर दिलेल्या गोष्टीचा चांगल्या पद्धतीनं फायदा करून घेतला तर भविष्यात चांगलं एक उदाहरण सेट होणार आहे आणि अशी उदाहरणं आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये बरीचशी सेट झालेली आहेत. हे अनुदान योग्य पद्धतीनं वितरित होण्यासाठी किंवा त्याचा योग्य वापर शेतकऱ्यांनी करण्यासाठी अशासाठी म्हणून आपण काय प्रयत्न करणार आहे.
0: यस, अगदी बरोबर आहे. आता परिस्थिती सगळ्यांनाच माहिती आहे की तंत्रज्ञानाचं सर्व आहे. बऱ्यापैकी कुठल्याही योजनेचं जर आपल्याला शेतकऱ्यांना विहित मार्गानेच त्याचा उपयोग किंवा युटिलायझेशन करायचं असेल तर आपल्या तालुकास्तरीय कृषी अधिकारी असतात त्यांची तपासणी असते, बँक लिंक्ड स्कीम्स असल्यामुळे बँकांचं देखील नियंत्रण असतं की त्याच गोष्टीसाठी त्याचा खर्च होतोय का नाही. आणि बऱ्यापैकी म्हणजे थर्ड पार्टी ऑडिट असतं, इंटरनल ऑडिट असतं, जिओ टॅगडे फोटो असतात. आजकाल तंत्रज्ञान बदललेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ 2 वर्षापूर्वी त्या एखाद्या ठिकाणी काय होतं हे सुद्धा आपल्याला सॅटेलाइट इमेजद्वारे आपल्याला कळतं. याच्यामध्ये आता सहसा असे कुठले फसवणुकीचे आमच्याकडे तर कुठले विषय येत नाहीत, परंतु त्याची देखील गंभीर दखल घेतली जाते. परंतु माझे वडच म्हणणं आहे की बऱ्यापैकी योजना ह्या प्रोत्साहनपर अनुदानाच्या योजना आहेत, त्यांनी कुठेतरी उभं राहावं, एकदा पायावरती उभं राहून स्वतःची वाटचाल करणं अपेक्षित आहे. आणि भविष्यामध्ये अशाच शेतकरी उत्पादक कंपन्यांची योजना येऊ घातलेले आहे, नक्की शेतकऱ्यांनी याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेणं गरजेचं आहे.
1: सर, आता हे झालं आपल्या बाबतीतलं, म्हणजे आपण शेतकऱ्यांपर्यंत हे व्यवस्थित पोहोचवण्यासाठी आपला प्रयत्न हा चालूच आहे आणि तो 100% आहे. हे शेतकऱ्यांच्या बाजूने बघणं पण गरजेचं आहे. म्हणजे हे जे आपण 100% करतोय ते शेतकऱ्यांनी सुद्धा 100% करणं गरजेचं आहे. आणि शेतकरी तो करतोय की नाही हे तपासणं आपली जबाबदारी आहे. मग त्या दृष्टीनं काय प्रयत्न केला जाणार आहे.
0: याच्यामध्ये एवढंच आहे की योजनेचं उद्दिष्ट समजवून सांगितलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की त्याचं निकष समजून सांगितले आणि ही योजना किती महत्वाची आहे,
1: हा
0: फायद्याची आहे हे जर समजून सांगितलं तर त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचा शेतकरी त्याची वाटचाल करतो आणि त्याचा अपेक्षित पण तसंच असतं. आणि आपल्याला माहितीच आहे की कुठलाही प्रकल्प किंवा प्रोजेक्ट येतात त्याच्यामध्ये मग जागतिक बँकेच्या सहाय्यानं असतात, एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या सहाय्यानं असतात, त्यांचे निकष पण तेवढे कठोर असतात.

0: पात्र असतात.
1: त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सर्व यंत्रणा एकजुटीने, म्हणजे शेतकरी असेल त्यांच्या परीने पण त्यांच्या काही अडचणी असेल तर आपला कृषीचा अधिकारी असतील, आत्माचे अधिकारी असतील, त्यांच्या अडचणी जाणून घेऊन आपण तसे मार्ग पण देखील काढतो.
0: अगदीच खरं आहे सर. एक जाचात आपल्या शेतकऱ्यांना आव्हान काय कराल?
1: आव्हान एवढंच आहे की पहिल्यांदाच सांगितलेलं की शेती हा बिझनेस म्हणून बघा.
0: खरं
1: एकत्र या, संघटित व्हा, गटाच्या माध्यमातून पुढे या, अजून कमर्शियल बनून त्याच्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून पुढे या, किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून आलं तरी चालेल, काही अडचण.

0: हा बिझनेस म्हणून बघा.
1: खरंय,
0: एकत्र या, संघटित व्हा, गटाच्या माध्यमातून पुढे या, अजून कमर्शियल बनून त्याच्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून पुढे या, किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून आलं तरी चालेल, काही अडचण नाही. ते एकत्र झाल्यानंतर आपली टीम साईड बाय साईड बनवा. आपली टीम जर उत्कृष्ट असेल तर आपल्या जबाबदारीची विभागणी होईल, आणि तो एक प्रेशर एकट्या माणसावरती न येता आपलं विभागलं जाईल, आणि त्या दृष्टिकोनातून त्याची वाटचाल पण होऊन जाईल. जाता जाता एवढं सांगतो की आपला कृषी विभाग असेल, सर्व योजना आहेत, लागवडीपासून स्टोरेज, पॅक हाऊस, पॉली हाऊस, काढणी पश्चात तंत्रज्ञानापर्यंत ट्रेनिंग्स बाबत एक्सपोजर वर्कशॉप, हे सगळं आहे आपल्याला मदतीला. हे सगळं एकत्रीकरण जर झालं आणि तरुणाईची आणि तंत्रज्ञानाची साथ मिळाली तर नक्कीच आपले नवीन तरुण उद्योजक ह्याच्यामध्ये तयार होतील. फक्त जाता जाता एवढं सांगतो की आपण सजग राहणं खूप गरजेचं आहे, मार्केटमध्ये ऍक्टिव्ह राहणं खूप गरजेचं आहे. आपल्याकडे बायर्सची लिस्ट असणं अपेक्षित आहे. ऍग्रिकल्चरमध्ये कंटेंट क्रिएशन पण खूप वाढलेले आहेत, म्हणजे मुलाखती पण चांगल्या चांगल्या शेतकऱ्यांच्या यायला लागलेल्या आहेत. म्हणजे कृषी विभागाचा आमचा एक चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब पण करा. त्याचबरोबर आपला इंडियन फार्मर म्हणून एक मोठा चॅनल आहे, त्याच्यामध्ये देखील तंत्रज्ञानयुक्त माहिती, चांगले नवउद्योजक असतील, स्टार्टअप्स असतील, नवीन नवीन स्टार्टअप्स आपलेच तरुण मंडळीने काही स्थापन केलेले आहेत, त्यांच्या देखील ते आयडिया वापरून बऱ्यापैकी उद्योग व्यवसायाला पुढे आलेले आहेत. आणि हेच अवेअरनेसचं एक ऍक्टिव्ह राहून आपल्याला पुढे जायचं आहे. आणि आपल्याला एकदा वाटचाल किंवा एक दिशा सापडली तर सगळे लोक आपल्याला मदतीला तयार येतात. शासन असेल, संस्था असेल, नवउद्योजकांचे संघटन असेल, सगळे तुम्हाला मदतीसाठी तयार होत.
1: आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे, आणि प्रयत्न करत असणाऱ्याला हजारो मदतीचे हात येत असतात. फक्त तो प्रयत्न प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण असणं गरजेचं आहे. म्हणजे हा जो आपण आपल्या कृषी विभागाच्या अंतर्गत, आत्मा विभागाच्या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी मी पासून आम्ही पर्यंतची ही संकल्पना जी राबवलेली आहे, त्या आम्ही मध्ये आपण शेतकऱ्यांना अगदी सुरुवातीपासून ते काढणी पश्चात तंत्रज्ञानापर्यंत पोहोचवणार आहोत, आणि शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्था किंवा मूल्यवर्धन साखळी जी आहे ती साखळी सुधारवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर निर्यातक्षम माल कसा तयार होईल त्यासाठीचे प्रयत्न सुद्धा आपण करणार आहोत. शेतकऱ्यांना नक्कीच या मुलाखतीमधून जी माहिती मिळाली त्याच्यामधून प्रेरणा मिळेलच, बरेचसे शेतकरी अजून आपल्याला जोडले जातील अशी आपण आशा करूया. तुम्ही ही जी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप आभार, धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: आताच आपण तज्ञ मार्गदर्शन अंतर्गत साताऱ्यातील शेतीमालाचे ब्रँडिंग आणि निर्यात संधी याविषयी आत्मविभाग सातारा येथील प्रकल्प संचालक अजय शेंडे यांची सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.
3: बरायतर मंडळी, याबरोबरच आजचा किसानवाणी कार्यक्रम आता इथं संपूया. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 वाजता. तोपर्यंत नमस्कार. किसानवाणी हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आताच आपण ऐकला. यानंतर विविध भारतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: and Chandigarh for tomorrow. And with that, we end this news bulletin.
1: श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरील प्रसारण आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीची पहिली सभा उद्या पहाटे 5:50 सुरू होईल. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.